सुप्रभात. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 27 आषाढ शके 1948. सकाळचे 5:58 झालेली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ही भक्तीरचना.

भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता उपेंद्र भट यांच्या आवाजात ही भक्तीरचना.

जयश्री बेलसरे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. अमृतधारा या कार्यक्रमामध्ये आता पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात ही भक्तिरचना.

अमृतधारा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 6:36:30 झालेले आहेत. श्रोतेवात ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा.

रुपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये फवारणी यंत्राची देखभाल याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मधुमेह आणि योगोपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये इको टुरिझम याविषयीची माहिती आपण ऐकू शकणार आहात. 7:00 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके यात दीप्ती कुलकर्णी लिखित ललितबंध दान आज आपण ऐकू शकणार आहात. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 भावधारा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. दरम्यान 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्वास आम्ही प्रसारित करू. आज सकाळी 8:15 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. 8:40 आषाढी वारीनिमित्त कार्यक्रम

पायी वारी पंढरीची. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आज सकाळी 8:40. श्रोते, आज सकाळी 9 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आम्ही प्रसारित करू. 9:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा, यामध्ये विल्यम शेक्सपियर यांच्या अँटोनी अँड क्लिओपात्रा या नाटकाचा एम ए शेख यांनी करून दिलेला परिचय आज सकाळी 9:30.

0: श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता श्रोत्यांच्या पसंतीवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत 10:30 वाजता मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 11 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. दुपारी 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत, त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका याविषयी संगीता रत्नपारखी यांचं भाषण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज दुपारी 12 वाजता. 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. यामध्ये भटकंती या सदरात चिखलदरा या पर्यटन स्थळाची माहिती आपण ऐकू शकणार आहात. 7:30 वाजता शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी, यात रामराम भावण हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ॲपवर.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: ऐकूया कृषी विषय कार्यक्रम.
4: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया फवारणी यंत्राची देखभाल याविषयीची माहिती. हा या माहितीचा दुसरा भाग आहे.
5: फवारणीसाठी द्रावणाचं नेमकं प्रमाण ठरवताना फवारणीचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, विशेषतः त्याचा पर्णसंभार, एकूण लक्ष्य क्षेत्र, फवारणीतून पडणाऱ्या थेंबाचा आकार आणि स्प्रे थेंबाची संख्या यासारखे अनेक घटक महत्वाचे असतात. जसं की फवारणीचे थेंब मोठे असतील तर फवारणी द्रावणाची मात्रा ही लहान आकाराच्या थेंबासाठी लागणाऱ्या फवारणी मात्रेपेक्षा नक्कीच जास्त असेल. मंडळी, कीड रोगांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी रसायनं ही विषारी असून फवारणी करताना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. शरीरात या रसायनांचे अंश त्वचा, डोळे, श्वसनमार्ग अशा माध्यमातून प्रमाणापेक्षा अधिक गेल्यास आरोग्याला आणि काही वेळाला जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. विषबाधेच्या सामान्य लक्षणांमध्ये डोळे जळजळणं, चेहऱ्याची तसंच पूर्ण शरीराची आग होणं, जास्त उन्हामध्ये फवारणी केली तर चक्कर येणं, उलट्या होणं, डोकं दुखू लागणं अशा लक्षणांचा समावेश होतो. फवारणीसाठी विषारी रसायनं हाताळताना अधिक काळजी घेतली पाहिजे. द्रावण तयार करणं, प्रत्यक्ष फवारणी करणं आणि फवारणीनंतर शिल्लक द्रावण, रिकामे डबे, बाटल्या यांची विल्हेवाट लावणं अशा सर्व पातळीवर काळजी घेणं आवश्यक असतं. मंडळी, कीटकनाशकांचं द्रावण योग्य प्रकारे तयार करून घ्या. कीटकनाशकं मिसळताना लहान मुलं किंवा इतर अनावश्यक व्यक्तींना दूर ठेवा. स्वतःचे डोळे, तोंड आणि त्वचा यांचा बचाव करण्यासाठी योग्य ते गॉगल, कपडे, मास्क, बूट यांचा वापर करा. वेगाचं वारं, उच्च तापमान किंवा पावसात फवारणी करणं टाळा. रसायनांचा अपव्यय टाळण्यासाठी फवारणीची योग्य दिशा निवडा. याशिवाय नोझल आणि बूम योग्य उंचीवर ठेवावेत. कीटकनाशकं मिसळताना किंवा फवारताना काहीही खाऊ पिऊ नका, तसंच धूम्रपानही करू नका. या संदर्भातली अधिक माहिती उद्याच्या भागात.
4: फवारणी यंत्राची देखभाल याविषयीची माहिती आपण ऐकलीत कृषी वार्ता या कार्यक्रमात. हा या माहितीचा दुसरा

0: दुसरा भाग होता संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: श्रोते आवश्यिका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर, सकाळी 9 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
4: श्रोतेहो, सोमवारी 20 जुलैला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका आरती सिद्ध नेर्लीकर यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर।
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 6:45 झालेले आहेत। ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम।

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. मधुमेह हा आज सर्व परिचित असा रोग आहे. मधुमेहाला डायबिटीज असेही म्हणतात. या रोगामध्ये शरीरात साखर प्रमाणापेक्षा अधिक वाढते. योगाच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे साखरेचे प्रमाण वाढण्याची काही महत्त्वपूर्ण कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे अनियमित दिनचर्या हे होय. याबरोबरच आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन करणे, मानसिक ताणतणाव, शारीरिक श्रमांचा अभाव यामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. साखर व साखरेचे पदार्थ, मिष्टान्न, चॉकलेट इत्यादी पदार्थांच्या अत्यधिक सेवनाने शरीरात वाढलेले शर्करेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पॅनक्रियाज ग्रंथीला इन्सुलिन निर्माण करण्यासाठी अधिक श्रम पडतात. रोजच असे जास्त साखरेचे भोजन केले तर दिवसेंदिवस पॅनक्रियाज ग्रंथीची क्रियाशीलता मंद पडते. शरीरातील क्रियाशीलता कमी झाली की शरीरात शर्करेचे चयापचय करण्यासाठी इन्सुलिनची मात्रा कमी पडू लागते. परिणामी शर्करेचे चयापचय न झाल्यामुळे ही शर्करा रक्तामध्ये अधिक काळ राहते. शर्करेचे प्रमाण रक्तात खूप जास्त वाढलेल्या अवस्थेत किडनीमध्ये रक्ताची गाळण क्रिया होत असताना शर्करेचे काही प्रमाण रक्तात सोडले जाते. त्यामुळे वारंवार लघवीला जाणे, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे आणि अशक्तपणा ही लक्षणे जाणवायला लागतात. अशी लक्षणे दिसायला लागल्यास शरीर रक्तातील शर्करेचे प्रमाण मोजले तर ते निश्चितच जास्त दिसून येते आणि डायबिटीजचे रोगनिदान होते. मधुमेहाच्या विकाराने ग्रस्त व्यक्तींसाठी रोगमुक्त होण्यासाठी आणि ज्यांना रोग नाही अशांना रोग होऊ नये यासाठी योगाभ्यासातील काही आसने, प्राणायाम, क्रिया लाभदायक ठरतात. परंतु रोग्याने आपापल्या रोगाची तीव्रता लक्षात घेऊन योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा. योगाभ्यासामध्ये

सूर्यनमस्काराचा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करावा. त्यानंतर उत्तानपादासन, नौकासन, पवनमुक्तासन, भुजंगासन, तसेच बैठक स्थितीमध्ये अर्धमत्स्येंद्रासन, वज्रासन, योगमुद्रा, मंडुकासन या आसनांच्या अभ्यासाने पॅनक्रियास ग्रंथीवर प्रभाव पडतो आणि या ग्रंथीची क्रियाशीलता वाढून इन्सुलिनचे प्रमाण वाढविले जाते. प्राणायामापैकी नाडीशोधन प्राणायाम, भस्त्रिका प्राणायामाचा अभ्यास उपयुक्त आहे. उदरश्वसन, योगनिद्रा, ध्यान यांच्या अभ्यासाने मानसिक आणि भावनात्मक ताणतणाव कमी करता येतो आणि मधुमेहाचा धोका टाळता येतो. अभ्यासासोबतच रुग्णाने काही बाबींचे पालन आपल्या दैनंदिन व्यवहार आणि आहारामध्ये करणे गरजेचे आहे. जसे आहारामध्ये तांदूळ, बटाटे आणि गोड पदार्थ घेऊ नये. मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन कमीत कमी करावे. दूध आणि दुधापासून बनविलेले पदार्थ टाळावेत. नियमित दिनचर्येत पायी चालणे, थोडेफार शारीरिक श्रम यामुळेही पाचन व्यवस्थित होते आणि शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहते. नियमित दिनचर्या, संयमित आहारविहार आणि निरंतर योगाभ्यासाने मधुमेहापासून निश्चितच मुक्ती मिळवता येते.

0: आत्ताच आपण मधुमेह आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आता आज आपण ऐकल्यात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz. सकाळचे 6:50 झालेले आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात इको टुरिझम याविषयी माहिती ऐकूया. श्रोतेहो, इको टुरिझममध्ये प्रामुख्याने पर्यावरण, पर्यावरण रक्षण, पर्यावरण शिक्षण आणि त्यासाठीचं पर्यटन यांचा सहभाग होतो. पर्यटनाद्वारे निसर्गचक्र, परिसंस्था आणि पर्यावरणाचा समतोल ढासळू न देता त्यांचा विकास कसा करावा याबद्दलचा एक तो विचार आहे. निसर्ग आणि पर्यावरण रक्षणाबरोबर स्थानिक लोकांचा आर्थिक विकास हा याचा प्रमुख उद्देश आहे. इको टुरिझम प्रकारामध्ये मोंडारं पर्यटन हे पर्यावरण आणि पर्यावरणाच्या रक्षणाला पूरक असलं पाहिजे. या पर्यटन प्रकारामध्ये निसर्ग हा केंद्रबिंदू आहे आणि निसर्गाचा कमीत कमी ऱ्हास होईल याची यात काळजी घेतली जाते. तसेच स्थानिक लोकांचा सहभागही या पर्यटन प्रकारातली एक अनिवार्य गोष्ट आहे आणि पर्यटनाचे फायदे हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आवश्यक मानलं गेलं आहे. त्यामुळं स्थानिक लोकांना जंगलांचं महत्व पटेल, त्याचं संरक्षण करण्यामध्ये ते सहभागी होतील ही अपेक्षाही त्यात आहे. इको टुरिझममुळे पर्यावरणाबद्दलची योग्य भावना आणि एका विशिष्ट प्रकारची वागणूक, त्यामुळं जंगलावर किंवा पर्यावरणावर कमीत कमी अपाय होईल, त्यामुळं नैसर्गिक स्रोतांची कमीत कमी हानी होते. राहण्याची व्यवस्था, जेवणखान अशा बाह्य गोष्टी ऐवजी अंतर्गत गोष्टींकडे म्हणजे पर्यावरण, परिसंस्था या गोष्टींना जास्त महत्व, तसंच बाह्य गोष्टी म्हणजे सोयी आणि सुविधा यांचा वापर निसर्गाशी परिचय वाढवणं इतपत मर्यादित असा होतो. इको टुरिझम हे निसर्गाभोवती किंवा पर्यावरणावर आधारित आहे. त्याचा केंद्रबिंदू मनुष्य नाही तर निसर्ग आहे. अशा प्रकारच्या पर्यटनामुळं वन्यजीव आणि पर्यावरण यांचा फायदा होणं अपेक्षित असतं. या पर्यटनामध्ये नैसर्गिक पर्यावरणाशी आणि सांस्कृतिक विविधतेशी जवळचा अनुभवही अपेक्षित आहे. यातून मिळणारा आनंद हा किती शिकायला मिळालं या माध्यमातून मोजतात. आणि श्रोते हो, अशा पर्यटनासाठी मानसिक तयारी आणि विषयाचं सखोल ज्ञान हे पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक यांच्याकडून अपेक्षित असतं. या पर्यटनातून निर्माण होणारा पैसा प्रामुख्यानं पर्यटनाच्या साधनांची देखरेख संग्रहालय

0: माहिती केंद्र याच्या निर्मितीसाठी हा पैसा वापरला जातो, जेणेकरून वन्यजीव आणि त्यांची आश्रयस्थळं यांचा कुठल्या ना कुठल्या प्रकारांनी संरक्षण या पैशातून होऊ शकतो. अशा प्रकारचा पैसा हा विकसनशील देशांमध्ये अतिशय उपयोगी पडतो, कारण या देशांमधून वन्यजीव, जैवविविधता आणि नैसर्गिक स्रोत यांचा संरक्षण करण्यासाठी पुरेसा पैसा नसतो, आणि त्यामुळेच या प्रकारच्या पर्यटनातून निर्माण झालेला पैसा हा जंगलं, वन्यजीव जे दुर्लक्षित झालेत त्यांच्या विकासासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी निश्चितच उपयोगी पडेल. श्रोते हो, आज आपण इको टुरिझम याविषयी माहिती ऐकली. उद्या पुन्हा भेटूया नवीन माहितीसह याच कार्यक्रमात. तेव्हा मी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपला निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
6: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
5: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
5: फोन 940-440-8000.
7: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत, FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम आईसी अक्षरे रसिके. यामध्ये दीप्ती कुलकर्णी लिखित ललितबंध दान आता प्रसारित करत आहोत. वाचन अमृता खानोलकर यांचं.

श्रोते हो, दान म्हणजे निस्वार्थीपणे एखाद्या गरजू व्यक्तीला वस्तू, पैसा किंवा सेवा देणं, अर्थातच अर्पण करणं. दान करणं हे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार एक पुण्यकर्म आहे. दान केल्यानं मानसिक समाधान लाभतं आणि आत्मशुद्धी होते. दानामुळं अहंकाराचा नाश होतो आणि मन शांत होतं. आपण पेरतो ते उगवतं या उक्तीनुसार जेवढं दिलं त्याच्या कित्येक पटीनं आपल्याला परत जास्त मिळत असतं. फक्त निस्वार्थीपणाची भावना मात्र आवश्यक असते. दान हे नेहमी गुप्तपणे करावं, इतकं की आपल्या उजव्या हातानं दिलेलं डाव्या हाताला सुद्धा कळू नये. मंडळी, या कलियुगात दानाचं महत्व अगदी अनन्यसाधारण आहे. दान देतात ते सत्पात्री द्यावं, म्हणजे योग्य व्यक्तीलाच दान द्यावं असं म्हणलं जातं. दान हे आर्थिक स्थितीवर अवलंबून नसून ते इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. आजही कर्ण हा महापराक्रमी असला तरीही दानशूर कर्ण म्हणूनच ओळखला जातो. कारण महाभारतातलं युद्ध समोर दिसत असताना त्यानं इंद्रदेवाला स्वतःच्या कवचकुंडलांचं दान दिलं आणि त्यामुळंच त्याला अजरामर कीर्ती प्राप्त झाली. आणि यामुळंच प्रसन्न होऊन इंद्रदेवांनीही कर्णाला एक महान अस्त्र दिलं. श्रोते हो, ही पौराणिक कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. दातृत्व ही एक वृत्ती आहे, म्हणूनच याचं महत्व सांगणारं एक संस्कृत सुभाषित असं आहे, शतेषु जायते शूरहा सहस्रेषु च पंडिता, वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा. याचा अर्थ असा की 100 लोकात एखादा शूरवीर असतो, 1000 एखादा विद्वान, 10000 एखादा वक्ता असतो, तर दाता हा असतो किंवा नाही. म्हणूनच दान करणं हा एक चांगला गुणविशेष आहे. ज्ञानपीठ विजेते कविवर्य विंदा करंदीकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थातच दात्याकडून नेहमीच घेत असताना एक दिवस त्या हाताकडून दातृत्व घ्यावं, म्हणजे दात्याची देण्याची वृत्ती घ्यावी. वस्तू, रुपये, पैसे याबरोबरच अनेक गोष्टी आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अर्थातच दानाचे अनेक प्रकार आहेत, जसं की नेत्रदान, अवयवदान, देहदान. असं नियोजित दान हे गरजू व्यक्तीला एक प्रकारे जीवनदान देणारच असतं. रक्तदान सुद्धा अशाच प्रकारचं दान आहे. रक्तदान आणि अवयवदान ही आज काळाची गरज आहे असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. विनोबाजींनी भूदानाची चळवळ राबवली, ती स्वतः भूमिदान प्रथम करूनच. श्रमदान सुद्धा असंच महत्वपूर्ण ठरत असतं.

0: श्रमदानातून मोठमोठे संकल्प सुद्धा सहज तडीस जातात. त्याचबरोबर एखाद्यासाठी अमूल्य वेळ देऊन सुद्धा त्याचं एकाकीपण आपण घालवू शकतो हे सुद्धा एक प्रकारचं दानच म्हणलं तरी चालेल. आणि सगळ्यात श्रेष्ठ तर ज्ञानदान हे आहेच. हस्तस्य भूषणम दानम असंही म्हणलं जातं. याचा अर्थ असा की दान देणं करणं हे हाताचं भूषण आहे, म्हणजेच गौरवास्पद किंवा अभिमानास्पद आहे. श्रोते हो, निसर्ग हा सर्वश्रेष्ठ दाता आहे. विशेष म्हणजे निसर्ग कुठल्याही अपेक्षेशिवाय निस्वार्थीपणे देतो. जसं की नद्या जीवन म्हणजे पाणी देतात, जे मेघातून पृथ्वीतलावर येतं, आणि वृक्षवल्ली पशुपक्षी माणूस अशा सर्व प्राण्यांसाठी संजीवक ठरतं. म्हणजे ही पंचमहाभूतं आहेत, त्यापासूनच आपलं अस्तित्व आज आहे. फळं फुलं यांचं अखंड दान हे वृक्ष करत आहेत आणि आपलं जीवन या निसर्गावरच निर्भर आहे. श्रोते हो, तर अशी ही दानाची महती. आपणही या दानाचा वसा जपूया. जे शक्य आहे ते दुसऱ्या गरजूला देऊया. खरोखरच कुठल्याही सत्कृतीचं, सद्विचारांचं, सदआचारांचं, सद्वृत्तीचं, सत्कर्माचं दान हे भूषणावहच म्हणावं लागेल. बरोबर ना?
1: साहित्यविषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज दीप्ती कुलकर्णी लिखित ललितबंध दान आता आम्ही प्रसारित केला. वाचन अमृता खानोलकर यांचं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:05 झाली आहेत. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची. शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: जरा थांबा, हा गुरु का म्हणतो ती बघतो
6: काय? नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
7: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साद प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम चिंतन हा चिंतामणी आपण ऐकू शकणार आहात आज सकाळी 9 वाजता 9:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.

0: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
1: पाणी का डोळ्यात येते?
0: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन। राज्यातल्या बारामती आणि नांदुरा स्थानकांचा समावेश। देशातल्या पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा। पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन। आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल जालंधर रेल्वे स्थानकातून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लोकार्पण करण्यात आलं। यात राज्यातील बारामती आणि नांदुरा या 2 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे। बारामती इथल्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचं प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला नवी गती देणारा टप्पा असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं। अंदाजे 26 कोटी रुपये खर्चून पुनर्विकसित करण्यात आलेल्या या स्थानकात आता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। यानिमित्त रेल्वे विभागातर्फे निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। नांदुरा रेल्वे स्थानकात या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आमदार चैनसुख संचेती तसंच लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल हरियाणात

जिंद ते सोनीपत दरम्यान भारतातील पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आरेखन आणि निर्मिती स्वदेशातच झालेली हायड्रोजनवर चालणारी ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातील पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे शून्य कार्बन उत्सर्जन होतं. हायड्रोजनवर संचलित रेल्वेगाड्या धावणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात आता भारत सामील झाला आहे. या गटात जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या 138 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन आज पुण्यात होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचा शुभारंभ होणार आहे. यात पुणे शिरूर सहापदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्यास मदत होऊन प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षणासोबत कौशल्यांचं एकत्रीकरण अत्यंत महत्वाचं असून त्या माध्यमातून रोजगार देणारे पदवीधर निर्माण करावेत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. DGII 100X महाराष्ट्र पुणे संवाद आणि सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सहकार्यानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक विद्यापीठ परिसर नाविन्यतेचं केंद्र बनावं, जिथं विद्यार्थी रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार देणारे पदवीधर होतील अशी आशा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार असून या क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आय हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित क्वांटम तंत्रज्ञान अध्यापक विकास कार्यक्रमाच्या काल मुंबईत झालेल्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि किमान 5,000 अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. पुढच्या वर्षी होणाऱ्या वेव्स परिषदेसाठी कार्यक्रमाचं नियोजन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि विविध समन्वयाच्या बाबी वेळेत पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वेव्स 2027च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिगटाची बैठक झाली. बैठकीदरम्यान नेत्यांनी आगामी संसदीय अधिवेशनाची रणनीती आखली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या 19 तारखेला सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन यावेळी सरकारतर्फे करण्यात येण्याची अपेक्षा आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार असून ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अलीकडील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनंतर आयोगानं हा निर्णय घेतला. त्यानुसार BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील, त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस

0: झाला असल्यानं त्याचा परिणाम खरीपाच्या पेरणीवर झाला आहे. ऐकूया याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधींकडून.
1: लातूर जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यामुळे खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणावर खोळंबल्या आहेत. जून आणि जुलै या दोन महिन्यात सुमारे आतापर्यंत केवळ 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल 7% पेरण्या खोळंबल्या असून आतापर्यंत केवळ 41.23% क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरीपाचे एकूण क्षेत्र 5,86,099 हेक्टर क्षेत्र इतके आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ 2,41,624 हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जिल्ह्यात की शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वात कमी तर जळकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असले तरी मूग आणि उडीद ही पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अगोदरच वरुण राजामुळे हवालदिल झालेला

0: गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट भोंगावू लागले आहे. तर अनेक ठिकाणी बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पिकं उगवली नसल्याचेही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अगोदरच वरुणराजामुळे हवालदिल झालेला शेतकरी आता बोगस बियाण्यामुळे पूर्णतः बेजार झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. शशिकांत पाटील, आकाशवाणी लातूर.
1: आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करताना विद्यार्थ्यांना शाळेत वातावरणही आधुनिक पद्धतीचं मिळावं या विचारातून धुळे शहरात एक अभिनव शाळा उभारण्यात आली आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती.
2: धुळे महानगरपालिकेने शहरात पहिली वातानुकूलित सर्व अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी हॅप्पी हार्ट्स प्री स्कूल ही पूर्व प्राथमिक शाळा सुरू केली आहे. येथे लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून प्रत्येक वर्गखोलीमध्ये समुद्र, विश्व, अंतराळ, जंगल, निसर्ग अशी आकर्षक चित्रे साकारली आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शाळेमध्ये डिजिटल क्लासरूम, प्रोजेक्टर, स्मार्ट लर्निंग साधने, वायरलेस वायफाय नेटवर्क आणि वायरलेस साऊंड सिस्टीम बसवली आहे. सर्व वर्गखोल्यांमध्ये वातानुकूल यंत्रणा आहे. संपूर्ण शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या शाळेचे उद्घाटन नुकतेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बालकांना आधुनिक, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी धुळे महापालिकेचा हा पहिला प्रयोग आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून नितीन जाधव.
1: प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील 20 प्रकल्प पूर्ण झाले असून 7 प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत राज्यात 5,79,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशभरातल्या 75 पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन. राज्यातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश. पहिल्या हायड्रोजन चलित रेल्वेगाडीला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. पुणे विभागातील 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं आज भूमिपूजन. आणि राज्यातल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
7: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
6: काय
7: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो. तुझा त्रास कमी, चवीची हमी.
5: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: श्रोतेहो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 7:45 श्वास हेल्थ केअर आणि 9 चिंतन हाच चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz.
8: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70:30:30:22:55.
9: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर.
10: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
9: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
10: कसलं?
9: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
10: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असता.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM Band 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर। ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. पण त्यापूर्वी ऐकूया हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्राची ओळख असलेली आषाढी वारी, श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा हा महासोहळा, शेकडो वर्षांची परंपरा जपत लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरच्या दिशेनं पायी मार्गक्रमण करतात. या भक्तिमय प्रवासामागे असते ती प्रशासनाची काटेकोर तयारी, नियोजन आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाची मोठी जबाबदारी. लाखो लोकांचा प्रवास सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत व्हावा यासाठी प्रशासन कोणत्या पद्धतीनं नियोजन करतं, मार्ग व्यवस्थापनातून आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो, या महत्वपूर्ण विषयावर आजच्या दिलखुलास कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आज आपण आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणाऱ्या पालखीच्या नियोजनाबाबत चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेमधला सोन्याचं पान जर मला म्हणता येईल, त्यामध्ये आषाढी वारी जी आहे त्याचं निश्चितचपणे अग्रस्थान आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळजवळ 700 वर्षापेक्षा जास्त वर्ष सुरू असलेली ही अखंडित परंपरा हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक वारसा आहे. 10 ते 15 लाख भाविक किंवा वारकरी या गावातून

येत असतात आणि आळंदी आणि देहूमधून ते येतात आणि त्यापासून साधारणपणे 200-225 किलोमीटरचा पायी प्रवास करत हे पंढरपूर येथे पोहोचतात आणि या दरम्यान या 10-15 लाख वारकऱ्यांची व्यवस्था त्यांच्या एकूण जे मार्गक्रमण हे अत्यंत चांगलं व्हावं यासाठी प्रशासन खूप मोठ्या प्रमाणावर तयारी करतं, प्रयत्न करतं आणि त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत. यशस्वी वारीचं नियोजन आणि वारी यशस्वी करण्यासाठी राबणारे वेगवेगळे जे काही विभाग आहेत आणि इतर संस्था आहेत त्यांच्या बाबतीत बऱ्याच वेळेला जनमानसामध्ये माहिती नसते. सर्वसामान्य नागरिकांना किंवा वारकऱ्यांना देखील आपण जो काही हा काही 20-21 दिवसाचा जो प्रवास आपला होतो त्याच्या पाठीमागे किती श्रम, किती नियोजन आणि किती किती लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात याची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत. आषाढी एकादशी आणि त्यानिमित्तानं निघणारी ही पालखी याचं नियोजन हा एक खूप चॅलेंज आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की कुठल्याही घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्याचं नियोजन करताना एकतर त्याचं स्केल म्हणजे त्याचं एकूण आता 10-15 लाख लोक विविध शहरांमध्ये गावांमध्ये या कालावधीमध्ये एकत्र येणं हाच सगळ्यात मोठा ज्याला म्हणूयात मोठं चॅलेंज आहे आणि त्यामुळं त्याचं नियोजन पण तेवढाच बारकाईनं करावं लागतं. पण ही जी मंडळी येतात ही वेगवेगळ्या धर्माची, पंथाची, वेगवेगळ्या गावामधली, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराची संबंध असलेली अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या समाजातली माणसं येतात. म्हणजे वारीसाठी जसे ग्रामस्थ येतात तसे शहरातली मंडळी येतात, काही परदेशातले पण पाहुणे येतात, काही भाविक येतात, काही वारी बघायला येतात आणि इतर अशा सगळ्या एकूण हे जे क्राऊड आहे म्हणजे हा जो काही सोहळा आहे त्याच्यामधले सर्व जे काही सहभागी होणारे लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्यांना देणाऱ्या सोयी पण वेगवेगळ्या कराव्या लागतात आणि हे सगळं करताना मग अशा प्रकारचे वारीचे नियोजन करताना त्याला काहीतरी एक उद्दिष्ट किंवा ध्येय द्यावं लागतं. म्हणून आपण सुरुवातीला हरित वारी अशा प्रकारचं शासनाचं एक धोरण होतं की ह्या मार्गावरनं ज्या मार्गावरनं ही वारी जाते ती पर्यावरणपूरक असावी म्हणून हरित वारीचं त्याला स्वरूप दिलं गेलं. नंतर स्वच्छ वारी, कारण एवढे 15 लाख लोक ज्या वेळेला एका गावातून किंवा रस्त्यावरून जातात त्यावेळेला निश्चितपणे स्वच्छता एक मोठा त्याच्यामधला भाग असतो आणि मग स्वच्छ आणि हरित वारी अशा प्रकारचं त्याला स्वरूप आलं. मात्र गेल्या 2-3 वर्षापासून त्याच्यामध्ये सुरक्षित वारी असं पण त्याच्यामध्ये आपण टाकलं, जेणेकरून आता ही वारी जी आहे ती स्वच्छ, हरित आणि सुरक्षित अशा तीन ज्याला म्हणूयात गोष्टींकरता प्रशासन झगडत असतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वच्छता ही चांगली राखावी, स्वच्छता चांगली राखली तर आरोग्य चांगलं राहतं आणि त्याच्यामुळं इतर जे काही या गावांमधले रहिवासी आहेत किंवा एकूणच परिसर स्वच्छ राहतो आणि एक चांगलं वातावरण निर्मिती होते. पर्यावरणपूरक वारी, कारण एवढे लाख लोक जर या मार्गावरनं चालत असतील तर त्या ठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक ज्या काही गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे होणारे आणि त्याच्यातला एक चांगला संदेश दिला जातो आणि त्याच्याबरोबरच पर्यावरणपूरक पण काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात हा एक त्याच्यातला भाग आहे. आणि सुरक्षितेच्या दृष्टीनं, कारण एवढ्या सर्व संख्येने जेव्हा लोक इथे येतात त्यावेळेला आरोग्याचा प्रश्न असेल, त्यांची इतर सुरक्षितता, रस्ता सुरक्षितता असेल किंवा वेगवेगळे आजार असतील, रोग असतील, साथी असतील आणि गर्दीमुळे निर्माण होणारे प्रसंग असतील याचं सुद्धा नियोजन करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून सुरक्षितता खूप महत्वाचा असा विषय आपण या ठिकाणी घेतो आणि म्हणून प्रशासन जे काही तयारी करतं ते या तीन ज्याला म्हणूयात प्रमुख जे काही ध्येय आहेत त्याच्यामध्ये की वारी ही स्वच्छ झाली पाहिजे, वारी ही हरित पण झाली पाहिजे आणि वारी सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्यासाठी मग प्रशासनातले वेगवेगळे विभाग, महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, जिल्हा परिषदेचे विभाग असतील, महापालिका नगरपालिका कर्मचारी असतील किंवा त्यांचे वेगवेगळे विभाग असतील, असे वेगवेगळे विभाग याच्याशी कार्यरत असतात. आता एवढा मोठा सोहळा जर आपल्याला साजरा करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा खूप आवश्यक असते आणि म्हणून या प्रशासकीय यंत्रणेचा भाग म्हणून वारी नियोजनाच्या बाबतीमध्ये शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री स्तरावर जे काही निर्णय घ्यायचे असतात आणि सर्व मंत्रिमंडळातले संबंधित जिल्हा मंत्रिमंडळातले मंत्रीगण, त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये समावेश असतो त्यांचा आणि ह्या पालखी सोहळ्याचे जे विश्वस्त असतात, पालखी सोहळा प्रमुख आणि त्यांचे विश्वस्त हे त्या बैठकीमध्ये आणि वारकऱ्यांचे पण काही प्रतिनिधी असतात आणि ज्याच्यामधून वारीच्या नियोजनामध्ये काय काही अडचणी आहेत, काय काय केला काय करायला पाहिजे, अपेक्षा काय आहेत, मागच्या वर्षी काय चुकलं, यावर्षी काय त्याचा दुरुस्त करतील किंवा नवीन काय करतो आहोत आपण, या सगळ्याचं एक नियोजन होतं आणि त्याच्यानुसार मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या

0: अध्यक्षतेखाली ज्या ज्या जिल्ह्यामधून पालखी जाते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची एक नियोजन समिती असते. त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस विभागाचे SP, पोलीस अधीक्षक, महापालिकेमध्ये असतील तर महापालिकेचे आयुक्त, त्यातले शहरामधले पोलीस कमिशनर आणि त्यांचे अधिकारी, या सर्वांचा समावेश असतो. आणि प्रत्येक उपविभागीय स्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी एक कमिटी असते ज्याच्यामध्ये तहसीलदार आणि BDO त्यांचा समावेश होतो. आणि ग्राम पातळीवर सुद्धा अशा प्रकारची एक समन्वय समिती ठेवली जाते. म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर प्रशासकीय दृष्ट्या जे जी काही कामं करायची आहेत त्याच्यामध्ये समन्वय राखावा आणि कामाची गुणवत्ता पण तपासली जावी आणि त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे झालं आणि अंमलबजावणी पण चांगली व्हावी यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या कार्यरत असतात. पालखी मार्गांची सुरक्षितता सगळ्यात महत्वाचा विषय असतो आणि त्यामुळे शासनानं पालखी मार्गाची स्वतंत्रपणे निर्मिती केली. त्यासाठी मग जमिनीचं संपादन करण्यात आलं आणि पालखी मार्गाच्या नियोजनावर मग या रस्त्यांचं रुंदीकरण, चार चार पदरी रस्ते तयार केले गेले, दुतर्फा त्याचं झाडी लावण्यात आली आणि वारकऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जे काही उपाययोजना करायच्या होत्या त्या करण्यात आल्या. आता दरवर्षी जेव्हा वारी सुरू होते त्याच्या अगोदर किमान 3 महिन्यापूर्वी या सर्व जो काही कामं चाललेली आहेत त्याचा आढावा घेण्यात येतो आणि या सर्व जे काही मार्ग आहेत याचं ड्रोनद्वारे शूटिंग करण्यात येतं आणि ड्रोनद्वारे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर ज्या ठिकाणी अडचणी आहेत, जिथं मार्गाची दुरुस्ती करणं गरजेचं आहे, जिथं पूल किंवा इतर काही धोकादायक असे काही कामं चालू असतील, तर त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना केल्या जातात. याचं प्रेझेंटेशन दिलं जातं ज्याच्यामध्ये संबंधित पोलीस अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक होते आणि वारकऱ्यांचे विश्वस्त म्हणजे त्या दोन्ही पालखी सोहळ्याचे विश्वस्त त्याला हजर असतात आणि त्यामुळं पालखी मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं या ठिकाणी जे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ज्याला काही पायाभूत सुविधा त्यांना द्यायच्या आहेत या प्रत्येक गोष्टीचा उपयोग केला जातो. मग रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर नवीन रस्ते, गावाकडून येणारे रस्ते, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सोयी सुविधा, टॉयलेट्स असतील, विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी असणारे ग्राउंड कसं असावं, त्या ठिकाणी पुरेशी शौचालय कशी असावीत किंवा जर आपल्याला टेम्पररी शौचालय निर्माण करायचं असेल ते कुठे असावीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे बारकाईनं एकदा पुन्हा एकदा त्याचा आढावा घेतला जातो. आणि ज्या ज्या ठिकाणी समजा मग गतवर्षी जर काही अडचणी आल्या असतील किंवा काही नवीन तुम्हाला जर काही मागणी करायची असेल किंवा नवीन जर आपल्याला काही सुविधा निर्माण करायची असेल त्याही बाबतीमध्ये एक सर्वकष विचार केला जातो आणि संबंधित यंत्रणेला मग ते काम सोपवलं जातं. आता पालखी मार्गाचा विकास करण्याचं काम EWD मार्फत, MSRDC मार्फत वगैरे केलं जातं आणि ती मंडळी मग या सर्व कामामध्ये व्यवस्थितपणे ते काम पूर्ण करतात आणि त्याचा आढावा, त्याचा रिव्ह्यू घेतला जातो. याच्यामध्ये ते काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्याची असते. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मुक्कामाचे ठिकाणं आहेत किंवा विसाव्याचे ठिकाणं आहेत त्या ठिकाणची पण व्यवस्था फार महत्वाची असते. मुळामध्ये जेव्हा वारकरी तिथं जातात ते चालून दमलेले असतात, थकलेले असतात आणि त्यामुळे तिथं गेल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी त्यांची झोपण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयांची व्यवस्था, त्यांच्या रात्रीच्या सुरक्षिततेच्या बाबतीमधली सर्व व्यवस्था याचं नियोजन प्रशासन जसं करतं त्याच्याबरोबर स्थानिक जे गावकरी असतात, सरपंच असतात, ग्रामपंचायतीचे सदस्य असतात, इतर सेवाभावी संस्था असतात त्याही मोठ्या प्रमाणावर मदत करत असतात आणि त्याच्यामुळे एकूणच पंढरपूर म्हणजे पुण्यापासून याळंदी देहूपासून निघालेली ही वारी पंढरपूरून पर्यंत पोहोचेपर्यंत या सर्व ठिकाणी मुक्काम असतील किंवा विसाव्याची ठिकाणं असतील त्या सर्व ठिकाणांची व्यवस्था हा एक फार मोठा नियोजनाचा भाग आहे आणि त्यासाठी या यंत्रणा निश्चितपणे कार्यरत असते.
1: श्रोतेहो, आषाढी वारी म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही तर लाखो नागरिकांच्या सहभागातून साकार होणारं एक मोठं सार्वजनिक व्यवस्थापनाचं उदाहरण आहे. वारीच्या नियोजनाची सुरुवात अनेक महिने आधी केली जाते. पालखी मार्ग, मुक्कामाची ठिकाणं, वारकऱ्यांची संख्या, वाहतूक व्यवस्था आणि आवश्यक सुविधा यांचा अगदी बारकाईनं अभ्यास केला जातो. आणि याच संदर्भात आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
1: श्रोतेहो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव. तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारित करत आहोत भावधारा हा कार्यक्रम.

0: भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: MBBS शिका वीस वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:45 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
7: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ज्ञ डॉक्टर आशिष मडकेसर आहेत आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर.
8: नमस्कार
7: डॉक्टर आशिष. असं कधी होतं का की रुग्णाला त्रास खूप होतोय पण आजार काही फार मोठा आहे असं वाटत तरी नाही? म्हणजे असं झालं होतं की ओळखीचे एक जण होते, ते सहज दाखवायला म्हणून डॉक्टरांना गेले, त्यांना वाटलं काहीतरी किरकोळ असेल तर त्यांना डायरेक्ट ऍडमिटच करून घेतलं डॉक्टर. अशी केस तुमच्याकडे असते का आणि काय असतं याच्यामध्ये?
8: बऱ्याचदा रुग्णालाच त्यांच्या तक्रारी समजून येत नाहीत. असाच एक 50 बाई गेले 8 ते 10 वर्षे मानसोपचार त्यांना सुरू होता. त्यांना चिंता, नैराश्य, दडपण आणि दररोजच्या गोष्टी करताना लक्ष विचलित होणे अशा अनेक मानसिक विकारांनी त्या त्रस्त होत्या. यातच आता त्यांना मेनोपॉजचा काळ आला होता आणि त्यामुळे या आजारांमध्ये एक भर पडली होती. आणि या सर्वांमध्ये त्यांचे स्वतःच्या शारीरिक दुखण्यांकडे थोडं दुर्लक्ष झाले असावे.
7: अच्छा.
8: त्यांना साधारण 1.5 ते 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला होता, खोकल्यातून चिकट किंवा पिवळसर किंवा हिरवा कफ पडत होता, अधून मधून छातीत दुखत होते, श्वास घेताना त्रास होत होता, किरकोळ कणकण, ताप येत होता आणि या सर्वांबरोबर सतत प्रचंड थकवा, अशक्तपणा हा जाणवत होता. आधीच मानसिक विकारांनी ग्रस्त आणि त्यामध्ये खाणे आणखीनच कमी झाले. या सर्वांमुळे मानसिक विकारांचा भाग समजून त्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असावे. जेव्हा आमच्याकडे पेशंट आल्या तेव्हा फुफ्फुसाच्या आवरणांमध्ये पाणी झाले असेल असा अंदाज आम्हाला आला. जेव्हा प्रत्यक्ष छातीची सोनोग्राफी केली त्यामध्ये पस असावा ही शंका आली, त्यामुळे ते पाणी काढण्यासाठी प्लॅन केला आणि ती शंका खरी ठरली. त्यामध्ये पस निघाला, त्याची तपासणी केली, त्यामध्ये क्षयरोगाचे निदान झाले. अर्थात योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बहिणीचा आजार कमी झाला.
7: याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचंच आहे सर, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385063934. डॉक्टर आशिष, तुम्ही सांगताय अशा रुग्णांबद्दल की ज्यांना दिसत तर काही नाही पण खूप गंभीर आजार झालेला असू शकतो.
8: हो, तर ते त्यांचा क्षयरोगाचं निदान झाले आणि अर्थात योग्य त्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या बाईंचा आजार कमी झाला आणि मानसोपचारासाठी जी औषधे सुरू होती त्या औषधांचा सुद्धा डोस कमी करू शकलो आम्ही.
7: अच्छा.
8: या सर्वांमुळे त्या या आजारातून बऱ्या झाल्या. खर तर क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे आणि क्षयरोग अशा व्यक्तींमध्ये होतो ज्या व्यक्तींमध्ये रोग प्रतिकारक क्षमता कमी असते, जसे की मधुमेह, कर्करोग, दीर्घकालीन श्वसन विकार किंवा वेगवेगळ्या दीर्घकालीन विकारांसाठी स्टेरॉइड सारखी ट्रीटमेंट चालू असते. याचबरोबर काही अचानक कारणानिमित्त कामाचा ताण वाढतो, जागरणी होतात आणि खाण्याकडे

0: दुर्लक्ष होते.
1: हाँ.
0: अशा काळात रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा त्रास होतो. अशा सर्व व्यक्तींमध्ये क्षयरोगाची पॉसिबिलिटी जास्त असते. ही महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी. क्षयरोग पूर्णपणे बरा होतो नेमके आणि नियमित उपचार महत्वाचे असतात.
1: बरोबर.
0: यामध्ये चाल ढकल करून चालत नाही, उपचाराचा डोस कमी करून चालत नाही. आणि सर्वात महत्वाचे, घाबरून न जाता सुरुवातीला तपासली जाणारी त्यांची थुंकी किंवा ब्रॉन्कोस्कोपी किंवा आपण ब्रॉन्कोस्कोपी मध्ये घेतला जाणारा ब्रॉन्क्युअल वॉश, जसं की ह्या केसमध्ये आपण त्यांचा पू काढला, पस काढला, तर त्यामधील क्षयरोगाच्या जंतूसाठी आणि त्याचबरोबर त्या औषधांच्या रेजिस्टन्ससाठी त्याची तपासणी करून घेणं आणि त्याची नेमकी ट्रीटमेंट घेणं हे महत्वाचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवावं.
1: नक्कीच. याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
5: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
3: तात्या दाढ लय दुखाल्या म्हणजे लावून बसलोय।
2: बाळे साळी पिरून खाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
3: वय दातासाठी एक नंबर
4: माधव मिशन डेवल क्लब तळमजला।
5: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. भावधारा या कार्यक्रमामध्ये आता अरुण दाते आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात ही रचना.

श्रोतेलता मंगेशकर यांच्या आवाजातील या गीतरचनेबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र.

0: नित्य जो सन्मार्ग दावी देई स्फूर्ती प्रेरणा गुरुरूपी तत्वास स्मरूया त्रिवार वंदना त्रिवार वंदना त्रिवार वंदना। श्रुती हो स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं गीत आहे अदिती देशमुख यांचं। गायिका आहेत आकांक्षा नगरकर, संगीतकार आहेत सुमंत गहाणकर। श्रुती हो गीत ऐकण्यापूर्वी गीताविषयी कवयित्रीचे मनोगत।
1: नमस्कार। भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे। या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो। गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे। तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शाने शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो। जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या

बाह्यानी व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

श्रोती हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, 8:40 आषाढी वारीनिमित्त कार्यक्रम पायी वारी पंढरीची. आज सकाळी 9 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:15 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. अमृत भारत योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशाच्या 20 राज्यांमधल्या 75 अमृत रेल्वे स्थानकांचं काल संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं. अमृत भारत स्थानक योजना ही जगातली सर्वात मोठी स्थानकांच्या पुनर्विकासाची योजना असून 1,570 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह हे काम करण्यात आलं आहे. काल लोकार्पण झालेल्या 75 स्थानकांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. विकास भी विरासत भी म्हणजेच विकासासोबत वारशाचंही जतन हे सूत्र ठेवून या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देतानाच त्यातून स्थानिक संस्कृती वारसा आणि स्थापत्यकलेचंही दर्शन घडेल अशा पद्धतीनं या स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते 2 नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला, तसंच जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांचंही उद्घाटन करण्यात आलं. तत्पूर्वी हरियाणात जिंद इथं काल सकाळी पंतप्रधानांनी देशातल्या पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे जिंद ते सोनीपत या मार्गावरून धावणार आहे. ही गाडी रचनेपासून ते निर्मितीपर्यंत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे, त्यामुळे ही रेल्वेगाडी मेक इन इंडियाचं उत्तम उदाहरण असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. तर देशातली पहिली हायड्रोजन चलित रेल्वे हे एक ऐतिहासिक यश असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या रेल्वेत हायड्रोजनचं रुपांतर वाफेत होत असल्यामुळे ती धावताना होणारं कार्बन उत्सर्जन शून्य आहे. यामुळे भारत आता हायड्रोजनवर चलित रेल्वेगाड्या चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या गटात सामील झाला आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यात सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये समाधानकारक प्रगती होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. समाज माध्यमावरील एका पोस्ट संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर

जयस्वाल यांनी हा खुलासा कला. जपान भारताला E20 श्रेणीतील ट्रेन पुरवणार आहे, मात्र ती 2030 सुरुवातीलाच उपलब्ध होईल. सध्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं बांधकाम वेगानं सुरु आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2027 कार्यान्वित होईल, असंही जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना बुलेट ट्रेनच्या कामातील प्रगतीबाबत माहिती देताना सांगितलं. येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान या पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सरकारनं उद्या राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारकडून राजकीय पक्षांना केलं जाण्याची शक्यता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या 3 पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज ते भारत बांगलादेश सीमेजवळील जुमागाच इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीला भेट देणार आहेत. या भेटीवेळी ते बीएसएफ जवानांशीही संवाद साधणार असून प्रहरी संमेलनाला संबोधित करतील. तसंच ते वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याबरोबरच बीएसएफशी संबंधित विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल टालिन इथं एस्टोनियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्गस साखना यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, डिजिटल परिवर्तन, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भारत इस्टोनिया सहकार्य वाढवण्याच्या विविध मार्गांविषयी चर्चा केली. भारत युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी अंतिम निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतर आता नवीन संधी निर्माण करण्याबाबतही त्यांनी आपले दृष्टिकोन मांडले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात 138.1 किलोमीटर लांबीच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. पुणे विभागातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशानं या प्रकल्पांचं काम हाती घेण्यात येत आहे. हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि औद्योगिक पट्ट्यांमधील संपर्क अधिक वेगवान होण्याबरोबरच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIRला 10 मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेतयात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील आवदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला असून अमेरिका आणि इराण यांनी काल पश्चिम आशियातील परस्परांच्या पायाभूत सुविधा आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य करून आणखी हल्ले केले. इराणची लष्करी क्षमता आणखी कमकुवत करण्याच्या उद्देशानं हल्ल्यांची व्याप्ती वाढवत सलग 7 दिवशी विशेषतः पूल आणि ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करून हल्ले केल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून सांगण्यात आलं. अमेरिकेनं काल रात्री केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या दक्षिण भागातील होर्मोझगन प्रांतातील पूल उद्ध्वस्त झाल्याचं इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीनं म्हटलं आहे. मेक्सिकोच्या दक्षिण किनारपट्टीलगतच्या भागाला काल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपामुळे तूर्त तरी कोणत्याही नुकसानीचं वृत्त नसल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शिनबॉम यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुनामीचा धोका लक्षात घेता खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांवर जाऊ नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत PV सिंधू हिची लढत आज चीनच्या चेन युफेईशी होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीतल्या कालच्या सामन्यातून जपानच्या

0: नोझोमी ओकुहारा हिनं माघार घेतल्यामुळे पी व्ही सिंधूनं अंतिम चार खेळाडूंच्या उपांत्य फेरीत धडक मारली. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात आज मियामी स्टेडियमवर तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:30 हा सामना सुरू होईल. वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गारफील्ड तथा गॅरी सोबर्स यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सोबर्स यांनी 1954 ते एप्रिल 1974 या आपल्या कारकिर्दीत 93 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 8,032 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी 235 बळी घेतले होते. क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू असा नावलौकिक असलेल्या सर गॅरी सोबर्स यांचा क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला मानाचं स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते 20 राज्यांमधल्या 75 पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं लोकार्पण, तसंच हायड्रोजनवर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेगाडीचा आरंभ, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत भारत आणि जपान यांच्यातील चर्चेत समाधानकारक प्रगती, परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा, महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेला 10 दिवसांची मुदतवाढ, अमेरिकेकडून इराणवरील हल्ल्यांच्या व्याप्तीत वाढ आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच
2: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत. पायीवारी पंढरीची या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत. आज आपण ऐकणार आहोत तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी. निवेदन अजय गिजरे आणि श्रेया गोलेवडेकर. तंत्रसहाय्य वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत. सादरकर्ते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रुतः रामकृष्ण हरी नाम तेचे रूप रूप तेचे नाम नामा रूप भिन्न नाही नाही संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे नामात आणि रूपात तादात्म्यता दर्शवणारी ही वारी आळंदीहून निघालेला भक्तांचा हा महामेळा जस जसा पंढरपूरकडे सरकत जातो तस तसा तो अधिकाधिक विठ्ठलमय होऊन जातो. माऊली माऊली हा एकमेकांना संबोधण्याचा मंत्र तर रामकृष्ण हरी हा जपोमंत्र या दोन मंत्रांनी सार भारावलेलं वातावरण वारीचा हा प्रचंड ओघ आणि या मंत्रांनी घुमून राहिलेलं हे वातावरण हे सार न्याहाळताना विठू माऊलीच साक्षात या साऱ्यांसोबत विराजमान आहे. हा सारा मेळाच एक विठ्ठल आहे आणि पुन्हा तोच माऊलीच्या ओढीनं पुढे नेतोय आणि चालतोही आहे असा भास व्हावा.
1: तरळगावहून फलटणसाठी पालखीनं प्रस्थान ठेवलं. दरम्यान निंबोरे इथं दुपारच्या विसाव्यासाठी पालखी विसावली असता उन्हाबरोबरच पावसाच्या सरींनी सुद्धा हजेरी लावली, त्यामुळे वातावरण उल्लसित झालं.
2: नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार. श्रीराम गावंडे आमची कानिफनाथ महाराज बिंदू बुलढाणा बुलढाण्यावरून आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून परत बुलढाणा.
3: एखादा अभंग वगैरे घेऊन

0: धन्यवाद रामकृष्ण
1: रामकृष्ण।
2: श्रोते हो, दिनांक 17 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं तरडगावहून फलटणसाठी प्रस्थान ठेवलं। दरम्यान आदल्या दिवशी लोणंदहून निघाल्यानंतर चांदोबाचा लिंब या ठिकाणी उभं रिंगण सोहळा पार पडला। अत्यंत मनोहारी, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण वारकऱ्यांनी मनात साठवून ठेवला आणि पालखीसोबत पुढच्या प्रवासाची ऊर्जाही त्यांना मिळाली। उभं रिंगण पार पडल्यानंतर अश्वजा मार्गावरून धावतात ती पावन माती कपाळी लावण्यासाठीही लगबग उडाली। या उभ्या रिंगणाचं अधिक वर्णन करतायत संस्थानचे कर्णेकरी बल्लाळेश्वर वाघमारे।
3: श्रोते हो, वारीमध्ये निंबोर्णे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। पालखी स्थळी बल्लाळेश्वर गुणशंकर वाघमारे हे कर्णेकरी आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलतो आहोत। तर थोडस आपण त्यांच्याकडून चांदोबाचा लिंब या ठिकाणी जे उभरिंगण होतं त्याचं एक वर्णन त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि कर्णेकरी म्हणून त्यांची काय जबाबदारी आहे ते पण थोडस आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार माऊली।
4: नमस्कार। जय हरी रामकृष्ण हरी।
3: आता काल तुम्ही चांदोबाचा लिंब इथलं रिंगण अनुभवलं असेल,
4: अनुभव
3: त्याचं वर्णन आमच्या श्रोत्यांसाठी सांगा।
4: रिंगणाचा असा अनुभव आहे की माऊलींचा जो अश्व आहे ते पुढं 27 नंबर दिंडी असती, त्या 27 नंबर दिंडीपासून चोपदार जे असतात माऊलींचे पालखी सोहळ्याचे ते चोपदार ओळी करत जातात। ओळी केल्याच्या नंतर मध्ये कोणी चप्पल बूट हे कोणी काढायचं नसतं, मग त्याच्यानंतर देवाच्या रथापर्यंत ओळी करत जातात आणि रथाच्या मागं बी ओळी होतात। रथाच्या मागं ओळी झाल्या की त्याच्यानंतर टाईमनुसार माऊलींचा अश्व पहिला जरी पटक्याचा जो झेंडा आहे भोपळे दिंडी म्हणून तो सोडला जातो, म्हणजे याचा अर्थ माऊलींचा अश्व आता येणार आहे थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात माऊलींचा अश्व धावायला लागतो। उभ्या रिंगणाचं महत्व असं आहे की साक्षात माऊलींना तो घोडा प्रदक्षिणा मारतो रथाला आणि रथाला प्रदक्षिणा मारून त्या घोड्याचं स्वागत होतं, त्याला हार घातले जातात, त्याला माऊलींच्या पादुका बसले पेढे किंवा काय खाऊ असेल तो प्रसाद सगळा दिला जातो आणि त्याच्यानंतर परत पुढे घोडे सोडले जातात। घोडे सोडल्याच्या नंतर हे उभं रिंगण संपलं जातं।
3: साधारण हा सोहळा किती वेळाचा असतो?
4: साधारण हा सोहळा आल्यातले झाला तर एक तासाचं नियोजन असतं सगळं, त्याच्यानंतर आरती असती, आरती आली की सोहळा पुढे सरकतो।
3: आता हा काल किती वाजता सोहळा संपन्न झाला असं म्हणूया आपण?
4: 3:30-4 दरम्यान संपन्न झाला
3: आणि
4: त्याच्यानंतर पालखी तरडगावला मुक्कामी ठिकाणी आली।
3: आता तुमच्याकडे कर्णेकरी म्हणून पण जबाबदारी आहे, तर ती काय आहे ते पण ऐकायचंय।
4: कर्णा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा कर्णा, हा संपूर्ण पितळाचा कर्णा आहे आणि ही आमची माऊलीच्या मंदिरात ही जी सेवा करण्याची आहे ही चौथी पिढी आहे। माझी दोन्ही मुलं आळंदीत आता आरती करतात, मी इथं आहे, वडील आहे तिथं, मला नाही म्हणलं तरी आता 2005 वारी करतोय आणि वारी जर असताना जो कर्णा असतो तो कर्णा हा माऊलीचा वाजवला जातो। ह्याच्यामध्ये 20 ज्या वेळेला टेकतात पालखी या वेळेला भजन चालू असतं साईडनी ज्ञानोबा तुकाराम ह्या भजनात, ज्या वेळेला माऊलींची पालखी 20 टिकती त्यावेळेला तो कर्णा होतो की आता सगळे वारकरी शांत होतात। मग ज्याचे ज्याचे कोण नाश्त्याला कोण भाकरी काय जे आणलंय गठुडं भाविक लोक गावातली लोक जे आणून देतात ते संपूर्ण खातात, खाल्ल्याच्या नंतर मग पहिला कर्णा होतो। मग पहिला कर्णा झाला म्हणजे काय वारकरी सज्ज होतात, चला आता आपल्याला निघायचंय। मग दुसऱ्या कर्ण्याला वारकरी दिंडी देऊन थांबतात जाग्यावर, त्यांची पिशवी घेऊन त्यांच्या वगैरे सगळं सज्ज राहतात, टाळ घेऊन पताका घेऊन सगळे सज्ज राहतात। दुसऱ्या कर्ण्याला घोडे काढले जातात आणि तिसऱ्या कर्ण्याला देवाचं प्रस्थान होतं, म्हणजे पुढच्या 20 करता आपण माऊलींना प्रस्थान करत असतो। हे नित्यक्रम रोजचा चालू असतो। ज्या वेळेला माऊलींची संध्याकाळी समाज आरती असती, समाज आरती म्हणजे काय, समाजाच्या समोर महाआरती, त्याच्यामध्ये भक्त करण्यामध्ये आरती ज्ञान राजा महाकैवल्य केजा ही संपूर्ण आरती करण्यामध्ये म्हणली जाते तोंडाने, याला काही मशीन नाही काही नाही, हे तोंडाने म्हणतो आम्ही आणि त्याच्यानंतर निळोबारायांनी रचलेली

0: पंचरत्न सर्व ही भोगून दाखली, अनशापासून देहबुद्धी हारिली, वैराग्याची निष्ठा प्रकट दाखवली, ही जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरती नंतर म्हणली जाते आणि त्याच्यानंतर समाज आरती संपली जाते. मग प्रत्येक जण ज्याच्या तंबूमध्ये रावटीमध्ये जाऊन आराम करतो. दुपारतीच्या वेळेला बी करणा होतो, सकाळी पहाटची आरती असते, पहाटच्या आरतीच्या वेळेला बी आधी करणा होतो आणि मग पहाटची आरती. हा जो नित्यक्रम आहे आळंदीपासून ते पंढरपूर, पंढरपूरपासून ते परत आळंदीपर्यंत परतीचा प्रवास म्हणतो त्याला, हे संपूर्ण हा महिना कालावधी हा सतत माऊलींच्या जयघोषामध्ये चालत असतो. जय हरी, रामकृष्ण हरी.
1: धन्यवाद माऊली, ही सगळी माहिती दिल्याबद्दल. रामकृष्ण हरी.
2: तुझे नाम गोड तुझे

रूप है, बड़ा तुझे नाम, बड़ा तुझे

0: संत सोयराबाई म्हणतात, नाही भेदाचे ते काम पळून गेले क्रोध काम. वारी म्हणजेच एक तपश्चर्या आहे, ती सुद्धा पुन्हा पुन्हा दरवर्षी करायची. आषाढ महिना लागताच ओढ लागते विठू दर्शनाची, आस लागते वारीची. नवविधा भक्तीचा प्रत्यय आणून देणारी ही वारी. कोणी न बोलावता, कोणी न सांगता पावलं आपसुक वारीच्या वाटेवर एकत्र येतात. संसार रूपी सारी बंधनं गळून पडतात आणि माऊली या एकाच बंधनानं जोडलं जाऊन अध्यात्मात चिंब भिजतात, नाहून निघतात. वर्षभराची ऊर्जा आनंद त्यांना इथंच गवसतो, तोच पुन्हा पुन्हा येण्यासाठी भाग पाडतो.
1: कमलाकर अंकुशे,
2: नारायण मोहोळकर,
3: जगदीश रांदळ,
2: लातूरहून आलो माऊली.
4: किती वर्ष करताय वारी?
2: 8 वर्ष झालं.
4: तुमच्यात ही सायकल आहे, तुम्ही कोण कोण आलाय बरोबर?
2: तिघजण.
1: जवळजवळ मला 10-15 वर्ष झाले वारी करतोय, एक वारी चुकली नाही आतापर्यंत. आपल्याला घडत त्याच्या जीवर चालतो.
4: वारी केल्यामुळे काय वाटत तुम्हाला, काय मिळत?
1: मला आनंद मिळतो, एवढा आनंद मिळतो, मुक्त होतो या वारी मध्ये. घरचा कुठला विचार येत नाही ना, काय नाही, मागचा पुढचा काय नाही विचार येत. सुख शांती याच्यातच,
2: आत्म्याला शांती आहे तर सगळं शांती आहे. 11 महिने शांती राहणारच झाली आत्म्याला.
4: वर्षभरासाठी ऊर्जा मिळते तुम्हाला. भजन एखादं म्हणताय?
5: मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन

0: या वारीमध्ये गेली 40 वर्ष माऊलींच्या नैवेद्य सेवेमध्ये कार्य करणाऱ्या गयाबाई निळे यांच्याशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या,
1: माझं नाव गयाबाई शिवाजी निळे आणि मी परभणी जिल्ह्यातून आलेली आहे. तरी इथं मला 40 वर्ष झाले ही सेवा मी करीते. गावाचं नाव महापुरी. आम्हाला वारी आली की आनंद वाटतो. प्रत्येक तलाव आम्ही स्वयंपाक करतो. आम्हाला ही आवड आहे.

0: वय किती तुमचं?
1: 70.
0: कुठं कुठं थांबलं जातं?
1: येताना ह्याच्यातून निघालं पंढरपुरातून, ते आपलं वाकरी, वाकरी झाली मग बाकीची गावं चालू.
0: वाकरी नंतर कुठल्या कुठल्या टप्प्यावर असा तळ असतो जेवणाचा?
1: फलटणला असतं, जेजुरीला असतं दुपार, जाताना मुकाम असतं, येताना दुपार असते, असं असतं नियोजन.
0: बरं,
1: माऊलीच्याच पालखीत असतो मग बाकीच्या दिंड्या किती हजारो लोक राहतात.
0: आणि इतके वर्ष झालं तुम्ही करताय, कसं वाटतंय तुम्हाला?
1: आनंद वाटतं. कधी आता हे मुकाम हे असे ध्यानात येते तर हयावारी दोन महिने म्हणतात सगळं आठवतं, मुकाम आठवतेत, कधी जाईन कधी नाही सगळं आनंद डोळे भरून येतात. असं रडा येत आमच्या जोडीदारनी येत, कोणाला 4 वर्ष झालं, कोणाला 10 वर्ष झालं, कोणाला मयाहून आणखीन 50 वर्ष झालं असं. एक मयासारखीच आहे जोडीदारी. आणि दर्शन आम्हाला एकादशीच्या दिवशी नेते पांडुरंगाच्या, आणि मोकळं दर्शन असतं आम्हाला.
0: आणि जेव्हा ही पालखी माघारी फिरते तेव्हाचं नियोजन कसं असतं?
1: तेव्हा तर 2000 लोकांचं जेवण आहे. आता आम्हीच करतो.
0: हे असंच पालखी माघारी जाते तेव्हा असंच नियोजन?
1: एवढे नसतेत लोक.
0: आता साधारण किती लोकांचं जेवण बनवता तुम्ही?
1: आता आम्ही 500, 1000, 1500. म्हणजे मग आपले कसे हे तंबूवाले, रथवाले, बैलवाले, मग ह्याला जेवण आम्ही करतो.
0: आणि ह्यात तुम्हाला आनंद आहे?
1: आनंद आहे.
0: जोपर्यंत व्यवस्थित शरीर चालते तोपर्यंत ही सेवा अखंड राहणार.
1: तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहे. आता काय सांगा, मुलीचा मग काय झालं नाही मला.
0: होय होय,
1: माऊलीचा आपल्याला उपकार
0: आहे.
1: राणी म्हणतो अशा वयात बाई करी ती.
0: रामकृष्ण
1: रामकृष्ण हरी. गंगा माऊली
2: माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी. माझं नाव ज्ञानेश्वर नंदकुमार क्षीरसागर. आमच्या दिंडी सोहळ्याचं नाव केदारनाथ दिंडी सोहळा. मी नाम पाटडीची आहे, आपल्या सातारा जिल्ह्यातली. रथाच्या मागे आमचा 134 नंबर आहे दिंडीचा. वारी करतोय मी. मला आता जवळजवळ आता हे 13वं वर्ष आहे.
2: तर एखादं भजन कुठलं तरी सादर करणार?
3: हा सर.

मकर कुंडले तपती श्रवाणी कंटी कौस्तुभ मणी विराजित कंटी कौस्तुभ मणी विराजित कंटी कौस्तुभ मणी विराजितो। आता आमच्या संप्रदायात शेवटच्या कडव्याला चाल दुसरी असते। तू का म्हणे माझे की सर्व सुख पाहिना श्रीमुख, पाहिना श्रीमुख आवडीने आवडी।

0: अवडे निरंतर हे की ध्यान हे की ध्यान हे की ध्यान।
1: आजच्या 21व्या शतकातील वारीकडे बघताना 13व्या शतकात ज्यांनी विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागितलं त्यांनी दिलेल्या मार्गावरून आणि मंत्रासोबत आज वैश्विक वाटचाल होऊ लागली आहे। मानव जातीच्या कल्याणाच्या हेतूसाठी परमोच्च आनंदाच्या निधानासाठी उपदेशासाठी सुरू झालेली ही वारी आज स्वतःच एक चालतं बोलतं विद्यापीठ होऊन गेली आहे, वाणीपेक्षा कृतीतून काही घडवणारी।
2: श्रोत्या, 17 तारखेला फलटण इथं विसावलेला हा वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या ओढीनं पुढे सरकतोय। फलटणचा मुक्काम संपवून आज विडणी, पिंपळद, निंबळक फाटा असे साताऱ्यातील टप्पे पार करत जिल्ह्यातल्या शेवटच्या बरड या ठिकाणी तो विसावेल। सातारकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन बरड येथील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्यातून पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। पुढील वर्षी पुन्हा माऊलींच्या भेटीच्या आस घेऊन आपण पुन्हा भेटूच, तोपर्यंत आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो।
1: रामकृष्ण हरी।

0: आपण ऐकत होतात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आकाशवाणी वृत्तांत पायीवारी पंढरीची. आज यामध्ये तरडगाव ते फलटण दरम्यानच्या पालखी सोहळ्याविषयी आपण ऐकलं. निवेदन केलं होतं अजय गिजरे आणि श्रेया गोलीवडेकर यांनी. तंत्रसहाय्य होतं वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दयानंद भगत यांचं आणि सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी. ही आकाशवाणी सातारा केंद्राची निर्मिती होती.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
5: काय चाललंय काय झटपट पटापट?
4: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
5: कसलं?
4: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
5: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही।
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी
6: एवन चटणी
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी।
8: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी।
9: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा।
10: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड।

0: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
3: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवनविद्या सांगते की शुभ इच्छा केल्यानं माणसाच्या मनस्थितीचं झपाट्यानं परिवर्तन होत राहतं आणि त्याची परिणिती माणसाची परिस्थिती आमूलाग्र सुधारण्यात होते। त्याचप्रमाणे नित्य शुभ इच्छा करीत राहण्यानं माणसाच्या बहिर्मनाचं शुद्धीकरण होत होत अंतर्मनाचं उदात्तीकरण होऊन त्याचं रूपांतर दिव्य मनात होतं। आता आपण शुभ बोलायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया। माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळं आणि तो समाजात नित्य राहत असल्यामुळं त्याचे संबंध इतर अनेक माणसांबरोबर येत असतात। त्याचप्रमाणे जगातील प्रत्येक माणसात सद्गुण आणि दुर्गुण असतात। सद्गुणांकडे दुर्लक्ष करून दुर्गुणांवर डोम कावळ्यासारखी टोच मारित राहणं फार सोपं असतं। सर्वसामान्यपणे माणसं हेच करत असतात। परंतु दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून राजहंसाप्रमाणे माणसांच्या सद्गुणांवर नजर स्थिर करणं आवश्यक असतं। सर्वसामान्य माणसांना हेच जमत नाही। याचं मुख्य कारण तसं करण्याची शिकवणच दिली जात नाही। चार पुरुष किंवा चार बायका एकत्र जमल्या की बघा, आपण चौकडी असं म्हणतो ना, त्याप्रमाणे चार पुरुष किंवा चार बायका एकत्र जमल्या की दुसऱ्यांची निंदा नालस्ती करण्यात ते अगदी सहज रमतात आणि रंगतात। परंतु हीच माणसं दुसऱ्यांच्या गुणांचं कौतुक करण्यात रंगून गेलेली आहेत असं चित्र कधीच दिसत नाही। म्हणून डोमकावळे न होता राजहंस होण्याचा प्रयत्न करणं आवश्यक असतं। वास्तविक प्रत्येक माणसानं इतरांच्या गुणांचं कौतुक केलं पाहिजे। इतरांनी केलेल्या चांगल्या कार्याची

प्रशंसा केली पाहिजे आणि इतरांबद्दल चांगलंच बोलण्याची सवय ठेवली पाहिजे. यासाठी अट्टहासानं प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि असं करणं माणसाला जर शक्य झालं तर त्याला जीवनामध्ये यश, कीर्ती, संपत्ती आणि शांती प्राप्त होणं निसर्ग नियमांनुसार अटळ आहे. आता आपण शुभ आचार करणं म्हणजे काय ते पाहूया. समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसावर समाजाचं ऋण असतं. समाजाचं हे ऋण फेडणं प्रत्येक माणसाचं कर्तव्य असतं. या कर्तव्य धर्माचं जो पालन करत नाही तो देवाच्या दरबारामध्ये चोर ठरतो. ज्याची जशी कुवत आणि ताकद असेल त्याप्रमाणे माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. अन्नदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान, धनदान वगैरे शुभ कर्म करून माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. शक्य होईल तेवढी इतरांना मदत करणं, सहकार्य देणं, इतरांचा आवर्जून मानसन्मान करणं अशी शुभकर्म करून माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाच्या वाट्याला आलेलं समाज उपयुक्त काम, मग ते काम कुठल्याही प्रकारचं असो, ते आवडीनं, प्रामाणिकपणे, उत्कृष्टपणे करण्यानं माणूस समाजाचं ऋण फेडू शकतो. आपल्या कुटुंबाचं म्हणजेच माता, पिता, पत्नी, मुलं यांचं योग्य रीतीनं पालन पोषण आणि रक्षण करणं, त्यांना सुख समाधान मिळेल अशा प्रयत्नात राहणं आणि मुलाबाळांना उत्तम प्रकारचं शिक्षण देऊन आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना राष्ट्राचे उत्कृष्ट नागरिक बनवल्यानं माणसाला समाजाचं ऋण उत्तम रीतीनं फेडता येतं. असे शुभ आचार केल्यानं माणसाचा आणि तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा दोघांचाही उत्कर्ष आणि उन्नती साधली जाते. थोडक्यात प्रचलित असलेली मूर्तीपूजा म्हणजे प्रत्यक्षात माणसानं निर्माण केलेल्या पाषाणाच्या मूर्तीचं पूजन होय. अशा तऱ्हेची मूर्तीपूजा उपासनेच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ठीक आहे, परंतु ही प्रचलित मूर्तीपूजा करण्यातच देवाची भक्ती किंवा उपासना आहे आणि जन्मभर तेच करीत राहण्यातच आपलं कल्याण आहे या खोट्या समजुतीच्या आहारी अनेक तथाकथित भक्त आणि धर्ममार्तंड जातात ही मोठी खेदाची गोष्ट आहे. कवायती स्वरूपाचे कष्टिक, खर्चिक आणि वेळकाढू असे विविध प्रकारचे निरर्थक कर्मकांड आणि व्रतवैकल्य जन्मभर करीत बसण्यात परमेश्वराची भक्ती, उपासना किंवा धर्म आहे अशी लोकांची फार मोठी अंधश्रद्धा आहे. काय गंमत आहे पा, माणसानं प्रयत्नपूर्वक देवाच्या पातळीवर जाण्याऐवजी तो देवालाच स्वतःच्या पातळीवर खेचून आणण्याचा प्रयत्न करतो, या प्रकाराला काय म्हणावं. वास्तविक याआधी म्हटल्याप्रमाणे तथाकथित मूर्तीपूजेचं वर्म आणि खऱ्या धर्माचं नेमकं मर्म वेगळंच आहे. आणि ते म्हणजे अशा तऱ्हेची तथाकथित पाषाणाची मूर्तीपूजा प्राथमिक अवस्थेत काही काळ केल्यानंतर परमेश्वराच्या खऱ्या मूर्तीपूजेकडे झेप घेणं हे होय. यासंदर्भात संतांची शिकवण सुद्धा सुस्पष्ट आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जा किंवा सगुण भक्ती करता करता निर्गुण स्वरूपाच्या भक्तीकडे वळा असं संत लोकांना आवर्जून शिकवतात. शिवम भूत्वा शिवम यजेत हे शास्त्रवचन प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात स्पष्टपणे सांगतात, ते सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निजदेव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. हरिपाठात माऊली सांगतात, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेव म्हणे
निवृत्ती

0: निर्गुण दिधले संपूर्ण माझे हाती. आता ज्या नामदेव महाराजांच्या नावावर काही दंतकथा प्रसिद्ध आहेत, ते संतश्रेष्ठ नामदेव महाराज कसल्याही प्रकारची भीडभाड न बाळगता स्पष्ट शब्दामध्ये काय सांगतात ते पहा. दगडाचा देव मानिला ईश्वर, परी तो साचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पुरवितो, तरी का भंगतो आघाताने. पाषाण देवाची भक्ती जे करीती, सर्वस्वी मुकती मूढपणे. पत्थराचा देव बोलतो भक्ताते, सांगती ऐकती दोघेही मूर्ख. द्वादशीचे दिवशी झाला उपदेश, देवाविण ओस स्थळ नाही. तो देव नाम्या हृदयी दाविला, खेचराने केला उपकार. जीवनविद्या सुद्धा स्पष्ट शब्दात सांगते, निर्गुणाची उपासना करण्यात जी मौज आहे, ती मौज सगुण उपासना करण्यात नाही. संतांना अभिप्रेत असलेली निर्गुण उपासना ही दोन प्रकारची असते. पहिला प्रकार म्हणजे व्यतिरेकात्मक अव्यक्त स्वरूपाची निर्गुण उपासना, आणि दुसरा प्रकार म्हणजे अन्वयात्मक विश्वरूप व्यक्त देवाची उपासना. अव्यक्त निर्गुण स्वरूपाची उपासना आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात आहे, आणि तेच आत्मस्वरूप विश्वामध्ये व्यापून राहिलेलं आहे अशा बोधात जीवन जगणं म्हणजे विश्वात्मक देवाची उपासना होय. याचाच भावार्थ असा की परमेश्वरी व्यवस्था विश्वात सर्वत्र असून त्या व्यवस्थेचं भान घेत घेत जीवन जगणं हीच परमेश्वराची खरी उपासना होय. उत्कृष्ट सिद्धांत सांगून सुरेख बोध करताना तुकाराम महाराज सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आणि म्हणून जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून खरा धर्म आणि खरी मूर्तीपूजा माणसांनी एकमेकांना सुखी करण्यात आहे, तर एकमेकांना दुःखी करण्यात अधर्म आणि मूर्तीभंजन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे 9:19 झालेले आहेत.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला बहारो के सपने या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत.

0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: श्रोतो आवश्यका NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz. श्रोतो तुम्ही केलेली पंढरपूर वारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी आज सकाळी 10:30 ते 11 यावेळेत. त्यासाठी आमचा फोन नंबर 02-31-2-65-26-24. गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता द ट्रेन या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांची

श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत भारत समाप्त करत आहोत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्ये यांचा ललितबंध पाऊस वेळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजले आहेत. ऐकूया इंग्रजी साहित्यकारांचा परिचय करून देणारी मालिका साहित्य पश्चिमा.

0: नमस्कार श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत विल्यम शेक्सपियर यांच्या अँटोनी अँड क्लिओपात्रा या नाटकाचा परिचय. वक्ते आहेत एम ए शेख.
1: ज्युलियस सीझर शिवाय रोमन इतिहासावर शेक्सपियरनं लिहिलेलं हे दुसरं नाटक अँटोनी अँड क्लिओपात्रा या प्रेमी युगोलाचं दुःखर अंत रंगवणारं नाटक. क्लिओपात्रा ही इजिप्तची राणी, तर अँटोनी हा रोमन साम्राज्याच्या त्रिमूर्तींपैकी शक्तिमान स्तंभ होय. दुसरे दोन स्तंभ म्हणजे ऑक्टेवियस तसंच लेपिडस हे दोन वीर. ज्युलियस सीझरच्या खुनानंतर हे तिघं रोमची सूत्र हाती घेऊन एकेका विभागाचा कारभार हाताळतात. सीझरच्या मृत्यूनंतर झालेल्या यादवी युद्धात क्लिओपात्रा त्याच्या मारेकऱ्यांच्या गोटात सामील होते. तिचा समाचार घ्यावा म्हणून अँटोनी तिला स्वतःपुढे हजर होण्याची आज्ञा देतो. क्लिओपात्रा सौंदर्यवती तर होतीच, पण सीझरसारख्या पराक्रमी योद्ध्याला तिनं प्रेमपाशात ओढलेलं असतं. आता तोच प्रयोग ते अँटोनीवर करते. अँटोनी शिपाईगडी रणबहादूर असूनही त्याला तिची भुरळ पडते. आपल्यावर रोमच्या रक्षणाची जबाबदारी आहे हे विसरून तो क्लिओपात्रासारख्या मदिराक्षीच्या महालात मौज मजा करण्यात व्यस्त असतो. रोम शहर टायबर नदीत वाहून गेलं किंवा रोमन साम्राज्याची विजयी कमान कोसळली तरी पर्वा नाही. क्लिओपात्राच्या बाहुपाशातच स्वर्गसुख आहे असे उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडतात. रोमहून बातमी घेऊन आलेल्या जासुदाला तो भेटू इच्छित नाही. अखेर रोमच्या बातम्या काय आहेत हे विचारल्यावर त्याला त्याची पत्नी फुलविया हिचा मृत्यू झाल्याचं कळतं. अँटोनीच्या गैरहजेरीत पार्थियन सैन्य रोमचा प्रदेश जिंकतं. पॉम्पेईसारखा प्रबळ शत्रू धमक्या देऊ लागतो. ऑक्टेवियसच्या मदतीनं रोमला जाऊन शस्त्र हाती घेण्याशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्याच्या लक्षात येतं. क्लिओपात्रा त्याने इजिप्त सोडून जाऊ नये म्हणून सर्व स्त्री सुलभ अस्त्रांचा प्रयोग करते, पण तो तडक रोमकडे रवाना होतो. त्याच्या आगमनाची बातमी ऐकून त्याचा शत्रू पॉम्पेई घाबरतो. ऑक्टेवियस त्याच्या निष्काळजीपणावर नाराज असतो. त्यांच्यामधील गैरसमज दूर केले जातात. मध्यस्थ लोक ऑक्टेवियसच्या ऑक्टेविया नामक बहिणीशी अँटोनीनं लग्न करावं असं सुचवतात. दोघंही एकाकी असल्यामुळं हा राजकीय विवाह घडून येतो, पण ऑक्टेवियस मनातनं अँटोनीला धडा शिकवण्याचा बेत करीत असतो. अँटोनी क्लिओपात्राच्या पाशातून मुक्त होऊ इच्छित नाही. तिच्या सहवासातील मधुर क्षण त्याला इजिप्तकडे ओढून नेतात. ऑक्टेवियसशी केलेला विवाह राजकीय सोयीसाठी असला तरी आपलं सारं लक्ष पूर्वेकडील इजिप्तकडं म्हणजे क्लिओपात्राच्या सुखद सहवासाकडं आहे असं तो म्हणतो. दो आय मेक दिस मॅरेज फॉर माय सेफ्टी, इन द ईस्ट माय प्लेजर लाईज, अशा शब्दात शेक्सपियर अँटोनीला क्लिओपात्राविषयी वाटणाऱ्या अनावर उतावीळ आकर्षणाचं वर्णन करतो. अखेर ऑक्टेवियस अँटोनीला लढाईचं आव्हान देतो. अँटोनीला पायदळासह लढण्याचा दीर्घ अनुभव असल्यामुळं ऑक्टेवियसची जमिनीवरची लढाई सोयीस्कर असा सल्ला त्याचे सैन्याधिकारी देतात, पण क्लिओपात्रा त्याला आरमारी लढाई करण्याचा आग्रह धरते. अशा लढाईतील अडचणींचा विचार न करता अँटोनी पुढे जातो. तुंबळ युद्धात महत्वाच्या क्षणी क्लिओपात्रा आपल्या 60 नौकांसह पळ काढते. तिच्या पाठोपाठ आपल्या सैन्याला एकटे

टाकून अँटनी देखील पलायन करतो. त्याच्या सैन्याची वाताहत होते. ऑक्टिवियसला सहज विजय प्राप्त होतो. अँटनीचे समर्थक मोठ्या संख्येने त्याला सोडून जातात. अँटनी सारख्या अनुभवी शूरवीराला हा पराभव क्लेशकारक वाटू लागतो. आपल्या पराक्रमाला ऑक्टिवियस सारख्या अनुभवी तरुणानं आव्हान देऊन पराभवाची चव चाखायला लावली. हे सारं क्लिओपॅट्राच्या मोहापायी घडलं. तिच्याविषयी वाटणाऱ्या आसक्तीमुळं ही अपमानास्पद हार वाट्याला आली असे विचार मनात येऊन अँटनीला दुबळा बनवतात. सर्व खापर तो क्लिओपॅट्रावर फोडतो, पण तिच्या अश्रूंकडे पाहून तो राग विसरतो, तिला पुन्हा जवळ करतो. ऑक्टिवियसची जुळवून घेतल्याशिवाय पर्याय नाही असा विचार करून अँटनी विनंती करतो की त्याला इजिप्तमध्ये किंवा ॲथेन्समध्ये राहण्याची अनुमती मिळावी. क्लिओपॅट्रा ऑक्टिवियसला विनंती करते की तिच्या मुलांना इजिप्तमध्ये राज्य करू द्यावं. अँटनीची विनंती अमान्य होते तर क्लिओपॅट्रानं अँटनीला इजिप्तमधून हाकलून दिलं किंवा ठार केलं तरच तिच्या विनंतीचा विचार होईल असं सांगितलं जातं. अँटनी विवेकबुद्धी हरवून बसतो. ऑक्टिवियसला द्वंद्वयुद्धाचं आव्हान देतो. क्लिओपॅट्राची समजूत काढण्यासाठी ऑक्टिवियस आपला दूत पाठवतो. क्लिओपॅट्रा त्याचं स्वागत करून त्याला आपल्या हाताचं चुंबन घेऊ देते. अचानक अँटनी तिथे येतो. त्या दूताला फटके मारण्याचा आदेश देतो. क्लिओपॅट्राला रागानं बेईमान फसवी स्त्री म्हणून दूषणं देतो. त्याचा राग शांत झाल्यावर ती आपल्या अँटनीवरील निस्सीम प्रेमाची ग्वाही देते. अँटनी राग विसरून ऑक्टिवियसची दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध करण्याचं ठरवतो. आपल्याबरोबर राहिलेल्या शूर साथीदारांसाठी अँटनी मेजवानी आयोजित करतो. निरोपाचं हृदयस्पर्शी भाषणही करतो. मध्यरात्री जमिनी खालून आणि वातावरणातून विचित्र संगीताचे सूर ऐकू येऊ लागतात. अँटनीचं आजवर ज्यानं रक्षण केलं ते त्याचं दैवत म्हणजे हरक्युलिस हा देव त्याचा निरोप घेत आहे असा समज सैनिकांमध्ये पसरतो. ते फार निराश होतात. सकाळी अँटनी युद्धासाठी तयार होतो. त्याचा एकनिष्ठ सैनिक एनोबार्बस ऑक्टिवियसला जाऊन मिळाला ही बातमी ऐकून त्याला धक्काच बसतो. पण त्याच्या आजवरच्या निष्ठेचं पारितोषिक म्हणून एनोबार्बसनं सोडून दिलेली संपत्ती अधिक बक्षिसाची रक्कम अँटनी त्याच्याकडे पाठवतो. अँटनीचा हा उदार व्यवहार एनोबार्बसच्या मनाला इतका लागतो की पश्चातापानं तो मरण पावतो. युद्धात प्रथम अँटनी विजयी होतो. क्लिओपॅट्रा त्याचं विजयी वीराला शोभेलाचं स्वागत करते. पुन्हा दुसऱ्या दिवशी अँटनी पूर्वीचीच चूक करतो. आपलं सैन्य पायदळ तसंच आरमार असं विभागून दोन्हीकडे लढाई सुरू करतो. एका उंच ठिकाणावरून लढाईचं निरीक्षण करताना आपली आरमारी तुकडी शत्रू पक्षाला जाऊन मिळाली हे तो पाहतो. क्लिओपॅट्रानं पुन्हा विश्वासघात केला अशी शंका येऊन त्याचा राग अनावर होतो. क्लिओपॅट्राला त्याच्यासमोर जायला भीती वाटते. नशीब ऑक्टिवियसच्या बाजूनं आहे हे स्पष्ट होत तसतसं अँटनी निराश होत जातो. आपलं सैन्य पायदळ तसंच आरमारी तुकडीत विभागण्याचा निर्णय चुकला याची त्याला जाणीव होते. सांत्वनासाठी आलेल्या क्लिओपॅट्राला तो निर्भर्सना करून हाकलून लावतो. आपला शेवट जवळ आलाय अशी त्याची खात्री पटू लागते. अँटनीचा अनावर राग पाहून भयभीत झालेली क्लिओपॅट्रा तिच्यासाठी तयार केलेल्या स्मृती मंदिरात म्हणजे इमारतीत लपून बसते. इजिप्शियन प्रथेनुसार राजघराण्यातील व्यक्तींचे मृतशरीर ठेवण्यासाठी पिरॅमिडसारखी खास इमारत उभारली जात असे. हे स्मृती मंदिर अशीच एक इमारत असते. आपल्या मैत्रिणीला अँटनीकडे पाठवून आपल्या मृत्यूची खोटीच बातमी पसरेल अशी व्यवस्था ती करते. अँटनी आपल्या सेवकापुढं मन मोकळं करतो. क्लिओपॅट्रानं विश्वासघात केला, शत्रूशी हातमिळवणी केली, माझ्या जीवनाची दिशाच बदलून टाकली, माझं सारं सामर्थ्य हिरावून घेतलं. आता तिचा जीव घेणं ही एकच गोष्ट मला करायची आहे. या प्रकारे आपला निश्चय तो जाहीर करतो. अँटनीला क्लिओपॅट्राचा सेवक भेटतो. तू तिला मारण्याआधी तिनं स्वतःचा

केलंय. मरताना तिच्या ओठावर केवळ अँटनी, माझा उमदा अँटनी असे शब्द होते अशी बातमी तो सेवक अँटनीला देतो. क्लिओपॅट्राच्या मृत्यूची बातमी ऐकून खचून गेलेला अँटनी सेवकाला म्हणतो, अनआर्म मी, द लाँग डेज टास्क इज डन अँड वी मस्ट स्लीप. आता मी लवकरच क्लिओपॅट्राच्या भेटीसाठी जाईन. माझ्यापेक्षा तिनं अधिक धाडस दाखवून आत्मत्याग केला. आता आमची परलोकात गाठ पडेल, ती मला निश्चित क्षमा करील. असं म्हणून सेवकानं आपल्या जीवनाचा तलवारीच्या एकाच वारानं शेवट करावा अशी इच्छा अँटनी प्रकट करतो. पण तो सेवक स्वतःवर वार करीत अँटनीच्या हत्येची जबाबदारी टाळतो. अँटनी स्वतःला जखमी करून घेतो. अंगरक्षकाने आपल्याला मारून टाकावा असा आदेश देऊनही ते तो पाळत नाहीत. क्लिओपॅट्रा जिवंत असून तिनं स्वतःला स्मृती मंदिरात कोंडून घेतलंय. तिच्यावर अविश्वास दाखवल्यामुळं तिनं आपल्या मृत्यूची खोटी बातमी त्याच्यापर्यंत पोहोचवली हे तपशील जखमी अँटनीला समजतात. क्लिओपॅट्राकडं मला घेऊन चला अशी विनंती तो करतो. ही आपली शेवटची आज्ञा असेल असंही तो म्हणतो. क्लिओपॅट्रा दुःखी अंतःकरणानं मृत्यूच्या वाटेवर असलेल्या प्रियकराचं स्वागत करते. खऱ्या रोमन वीराला शोभण्यासारखाच माझा शेवट असेल असं म्हणत क्लिओपॅट्राच्या बाहुपाशात अँटनी मृत्यूला कवटाळतो. तुला माझी काहीच काळजी कशी वाटत नाही, तुझ्याशिवाय हे जग म्हणजे निव्वळ डुक्करवाडा होय, अशा ठिकाणी मी कशी राहू, सर्वोत्तम पुरुषाचा अंत झालाय, असे उद्गार काढीत क्लिओपॅट्रा बेशुद्ध पडते. तिच्या सेवकांच्या तोंडचं पाणी पळतं. थोड्या वेळात शुद्धीवर आलेली क्लिओपॅट्रा सर्वांना शांत राहा असं सांगते. अँटनीसारख्या नरशार्दुलाचा इतमामात अंत्यविधी करूया, त्यानंतर रोमन लोकांना शोभेल अशा रीतीनं आपणही जगाचा निरोप घेऊ असं ती म्हणते. अँटनीच्या मृत्यूमुळं केवळ एक व्यक्ती नाहीशी झाली नाही, तर निम्मं अर्ध जग संपुष्टात आलंय, कारण त्याच्या नावाचा तसा दरारच होता असे उद्गार ऑक्टिवियस सारखा शत्रूही काढतो. क्लिओपॅट्राला अभय देणारा निरोप ऑक्टिवियस पाठवतो. क्लिओपॅट्रा मात्र अपमानित लाजीरवाणं जीवनं जगण्यापेक्षा मरण पत्करीन असं म्हणते. ऑक्टिवियस तिला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतो, पण ऑक्टिवियसकडून एखाद्या सर्कशीतल्या प्राण्याची धिंड काढल्याप्रमाणे रोमन जनतेपुढं नाचवलं जाणं मला मान्य नाही असं म्हणत क्लिओपॅट्रा मरायला तयार होते. आपला महाराणीचा पोशाख अंगावर चढवून क्लिओपॅट्रा मुकुट डोक्यावर ठेवा असं सांगत अँटनीच्या भेटीसाठी मृत्यूला कवटाळण्याचा निश्चय व्यक्त करते. अँटनीची पहिली भेट झाली त्या प्रसंगीची वेशभूषा करून आपल्या दासींचा निरोप घेते. एका खेडूतानं आणून दिलेल्या जहरी सर्पाचा दंश आपल्या छातीवर करून घेत ती मरण प्राप्त करते. अशा रीतीनं अँटनी क्लिओपॅट्राच्या प्रेमकहाणीचा दुःखी शेवट होतो. ऑक्टेवियस तिची प्रशंसा करीत तिला अँटनी शेजारी पुरण्यात यावं असा आदेश देतो. ही प्रेमकथा शेक्सपियरच्या इतर प्रेमकथांपेक्षा खूपच वेगळी आहे. त्याचं रोमिओ जुलियटसारखं अल्लड नवथर प्रेम इथं रंगवलेलं नाही. एक मध्यमवयीन वीरपुरुष अनुभवी प्रौढ स्त्रीकडं कसा ओढला जातो याचं चित्रण शेक्सपियर इथं करतो. अँटनीच्या आधी सीझरच्या सहवासाचा अनुभव क्लिओपॅट्राला आलेला असतो. ती चंचल, क्षणोक्षणी रंग बदलणारी, शृंगार चतुर प्रौढा असून अँटनीसारख्या वीराला कसं आकर्षित करून बांधून ठेवायचं याचं पूर्ण ज्ञान तिच्याकडं आहे. कामी पुरुषांच्या स्वभावातील चढउतार तिनं नीट समजून घेतलेले असल्यामुळं क्षणात जीव ओवाळून टाकणं तर दुसऱ्या क्षणी एकदम दुर्लक्ष करून आघात करणं या कला ती चांगल्याच जाणते. तिचं वर्णन करताना शेक्सपियरची भाषा विलासी बनते. एज कॅनॉट विदर हर नॉर कस्टम स्टेल हर इन्फिनिट व्हरायटी. म्हणजे वाढत्या वयाचा परिणाम म्हणून तिच्या टळटवीतपणाला तिळमात्र उणेपणा येत नाही. अतिपरिचयामुळं तिच्या विभ्रमांचा कुणाला कंटाळा येत नाही. प्रेमात पागल झालेला अँटनी अशाच प्रभावी भाषेत रेखाटलाय.
घटनांची

0: फारशी रेलतेल नसूनही प्रेमाच्या झपाटलेपणाचा प्रत्यय देणारं हे नाटक लोकप्रिय बनलं. क्लिओपॅट्रा शेवटी आत्मघात करून घेते, स्वतःचा अँटनीवरील निस्सीम प्रेम सिद्ध करते. शेक्सपियरनं क्लिओपॅट्राला या नाटकाद्वारे अजरामर केलं हे मात्र मान्यच करावं लागेल.
1: श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमात आत्ताच आपण विलियम शेक्सपियर यांच्या अँटोनी अँड क्लिओपात्रा या नाटकाचा परिचय करून घेतलात. हा परिचय आपल्याला करून दिला एम ए शेख यांनी. श्रोते हो, साहित्य पश्चिमा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात आपण शेक्सपियर यांच्या विंटर्स टेल या नाटकाविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा अवश्य ऐका पुढच्या शनिवारी याच वेळी साहित्य पश्चिमा हा कार्यक्रम. आता मात्र आज मी अमृता खानोलकर आपला इथेच निरोप घेतेय. नमस्कार. हा कार्यक्रम आम्ही पुनः प्रसारित केला.

0: साहित्य पश्चिमा ही मालिका आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: बेला शेंडे यांच्या आवाजात ही रचना आताच आपण ऐकली. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
5: पाहुण जरा थांबा हा. गुरु काय म्हणतात ती बघतो.
6: काय नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती?
7: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
8: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
9: तात्या दाड लई दुखाल्या म्हणजन लावून बसलोय.
8: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
9: वय दातासाठी एक नंबर.
10: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री.

0: विमा योजना खरीप हंगाम 2026
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी भुईमूग ज्वारी भात आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: MBBS शिका 20 वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
5: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
4: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
4: फोन 9404408000।
6: बदला बदला सवय बदला।
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।
8: PM जय। अब गरीबों

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
2: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत.

श्रोतेहो, आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आराधना या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत रुक्मिणी लोखंडे, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, सीमा, शीतल, भूमिका, अंजली, स्नेहल, शौर्य, राजवी, हरी, संकेत, आनंदा, तानाजी, संभाजी, गणेश, अभिनव, सर्वेश, बाबूराव कुंभार, मलू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगणूरचे श्रोते, कापशे येथून संजय मोरे, संगीता मोरे, नेरली, तामगाव येथून शंकर मोरे, रंजना, वरद, वैदेही, स्नेहल आणि सुवर्णा पाटील, सरदार बंके राहणार पिंपळे तालुका पन्हाळ्याचेही श्रोते आहेत, विद्यानगर कवटे माकाळहून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया, प्रसाद म्हैसाळकर, अर्श अली सनदी, सादिन अली सनदी, कबनूरचे श्रोते, दक्ष मुर्गी, मुतनाळचे श्रोते, शहबाज नाईकवाडे, सादिया नाईकवाडे, जरीना नाईकवाडे आणि शब्बीर नायकवडे रुईचे श्रोते. ऐकूया या सगळ्यांच्या पसंतीचं आराधना या चित्रपटातलं हे गीत.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता कटी पतंग या चित्रपटासाठी किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांची गीतरचना, आर डी बर्मन यांचं संगीत आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे. रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीहून अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबात, किरत हुजरे, रेहान शेख रिअल लिस्नर्स ग्रुप जतचे हे श्रोते आहेत. शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे मुक्काम पोस्ट मौजे सांगाव तालुका कागलचे श्रोते, श्रीतेज तेजस प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगुले राहणार दोनवडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, सौ संपक्कीस खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी खेमलापुरे, अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत. ऐकूया या सगळ्यांच्या पसंतीचं कटी पतंग या चित्रपटातलं हे गीत.

आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन EIR ॲपवर. सकाळचे 10:14 झालेले आहेत. कार्यक्रमात आता मेरे जीवन साथी या चित्रपटासाठी किशोर कुमार यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, RD बर्मन यांचं संगीत आणि या गीतासाठी पसंती कळवणारे श्रोते आहेत सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरीचे श्रोते आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे श्रोते अभी, अदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्णा बिरणगे, कसबा बावडा कोल्हापूरचे श्रोते सुशीला, विलास दावणे कागलचे श्रोते सुभाष मिणचे शिरढोण, श्रीनिवास कांबळे यड्राव, सचिन किल्लेदार भडगाव, शशिकांत पाटील, लतीफ महात कुरुंदवाडचे

आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आता हाथी मेरे साथी या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि या गीतासाठी पसंती कळवली आहे. मैत्री श्रोता संघ, सुरेश रामू साबळे, बजरंग आणि नंदाती श्रीपती कुंभार, रेखा सागर साबळे.

अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सात्विकर, लता तानाजी निकम, अश्विनी सागर यादव, सुप्रिया आणि शुभांगी चौगुले, मुक्कामपोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. त्याचबरोबर विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी, धृती, स्नेहा, मियारा, प्रीती, अभिलाष, अनिकेत, सोहम जंगम आणि जंगम परिवार बस्तवाडचे श्रोते, बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत कवाड, गजबर अत्तार, फरीद मोमीन, सलीम भाई कवाडे, मनोज रानडे, सचिन राजमाने, वैभव जाधव कुरुंदवाडचे श्रोते, सूरज मडिवाळ, गुलामभाई औरवाडचे श्रोते, भोला उर्फ विष्णू जाधव नृसिंहवाडीचे श्रोते. ऐकूया या सगळ्यांच्या पसंतीचं हाथी मेरे साथी या चित्रपटातलं हे गीत.

जंगम आणि जंगम परिवार बस्तवाडचे श्रोते, बाजीराव वाघमारे केरूर, अण्णासो खोत कवाड, गजबर अत्तार, फरीद मोमीन, सलीमभाई कवाडे, मनोज रानडे, सचिन राजमाने, वैभव जाधव कुरुंदवाडचे श्रोते, सूरज मडिवाळ, गुलामभाई औरवाडचे श्रोते, भोला उर्फ विष्णू जाधव नृसिंहवाडीचे श्रोते, ऐकूया या सगळ्यांच्या पसंतीचं हाथी मेरे साथी या चित्रपटातलं हे गीत।

आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आता आन मिलो सजना या चित्रपटासाठी गीतरचना आणि यासाठी पसंती कळवली आहे. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्ती भूषण नामदेव आकाश कुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते कार्तिक अर्पित अनुराधा आकाश शिंदे मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे श्रोते ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरीचे श्रोते देवांश खांडेकर कृष्णदेव तोडकर निवास पाटील नारायणी पाटील तुकाराम पाटील सोन्याची शिरोलीहून संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेचे श्रोते श्रेया सोनाली रणजित बारुड दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे श्रोते चंद्रशेखर पाटील विमल पाटील पूजा पाटील सागर पाटील बाबासो दुकानदार राजू मिठारी रवी ग्रुप चंदूरचे श्रोते त्याचबरोबर सेनापती कापशेहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळबेरे

आपकी पसंद हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, तुम्ही केलेली पंढरपूर वारी याविषयी बोलूया आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी. आमच्या फोनलाईन आता सुरू झालेल्या आहेत, ज्या 11 वाजेपर्यंत सुरू राहतील त्यासाठी आमचा फोन नंबर 02131265624. फोन नंबर पुन्हा एकदा 02131265624. आमच्या फोनलाईन आता सुरू झालेल्या आहेत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता शंकर महादेवन यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची रचना, अजय अतुल यांची संगीतरचना.

संदूक या चित्रपटासाठी स्वप्नील बांदोडकर यांचा आवाज आताच आपण ऐकलात. मिश्र संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता तुही रे या चित्रपटासाठी ही रचना.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कार्यक्रमात श्रोतेहो आज गायक सुखविंदर सिंग यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात पहिलं गाणं आहे दिल से या चित्रपटासाठी. सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांचा आवाज, गुलजार यांची गीतरचना, ए आर रहमान यांचं संगीत.

कुरुक्षेत्र या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग आणि सुनिधी चौहान यांचा आवाज, मदन पाल यांची गीतरचना, सुखविंदर सिंग यांची संगीतरचना.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता मीनाक्षी या चित्रपटासाठी सुखविंदर सिंग यांचा आवाज आणि गीतरचना, ए आर रेहमान यांचं संगीत.

गायक सुखविंदर सिंग यांचा आज वाढदिवस, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण आतापर्यंत ऐकलीत. आज अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचाही वाढदिवस, तेव्हा त्यांची गाणी आजच्या पुढच्या गाता रहे या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला दोस्ताना या चित्रपटासाठी ही गीतरचना.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर. कार्यक्रमात आता दिल धडकने दो या चित्रपटासाठी प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांचा आवाज.

सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांचा आवाज आताच आपण ऐकलात क्रिश या चित्रपटासाठी. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता सलाम इश्क या चित्रपटासाठी सोनू निगम आणि महालक्ष्मी यांचा आवाज, समीर यांची गीतरचना, शंकर एहसान लॉय यांचं संगीत.

श्रोतिओ, आज प्रियांका चोप्रा अभिनेत्री यांचा वाढदिवस, तेव्हा त्यांची काही गाणी आताच्या या कार्यक्रमात आपण ऐकलीत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. कार्यक्रमात आता दम लगा के हैशा या चित्रपटासाठी पापून आणि अनु मलिक यांचा आवाज.

बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. श्रेया घोषाल आणि वैशाली माढे यांच्या आवाजात ही गीतरचना आपण ऐकलीत. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण

टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटातील या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमामध्ये गायक सुखबीर, अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची काही गाणी आपण ऐकलीत.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.

0: मैत्रिणींनो, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन भूमिका समर्थपणे निभावणारी स्त्री ही समाजाच्या प्रगतीची खरी शिल्पकार आहे. तिच्या अनुभवांना, विचारांना, स्वप्नांना आणि कर्तृत्वाला शब्द देणारा हा आपला जिव्हाळ्याचा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. मैत्रिणींनो, आजच्या या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण एका नव्या विषयाची उकल करणार आहोत. जाणून घेणार आहोत प्रेरणादायी अनुभव. तेव्हा सखींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, ज्ञानाची ओढ, संस्कारांची जपणूक आणि प्रभावी शब्दांची ताकद यांचा सुंदर मिलाफ ज्या व्यक्तिमत्वात दिसून येतो अशा व्यक्ती समाजामध्ये प्रेरणेचा दीप बनतात. अध्यापन, व्याख्यान कला, आकाशवाणी, साहित्य लेखन आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कामिनी सुनील अमृतकर. महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं त्यांचं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. आकाशवाणीशीही त्यांचं 3 दशकांहून अधिक काळापासून जिव्हाळ्याचं नातं आहे. अशा या बहुगुणी व्यक्तिमत्वाशी मैत्रिणींनो आज आपण मनमोकळा संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, चला तर मग आपण स्वागत करूया कामिनी ताई यांचं. ताई नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये, स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद ताई. सुंदरशा अशा छान प्रस्तावनेनंतर मला ह्या स्वागताची अधिक आतुरता यासाठी होती की आपल्या नजरेसमोर नसणाऱ्या पण आपल्या सखींशी संवाद साधण्याचा हा सुंदरसा योग जुळून आलेला आहे. खूप वर्षानंतर पुन्हा आकाशवाणीच्या स्टुडिओमधनं सर्वांशी संवाद साधला जातोय. तर मैत्रिणींनो, माझ्याकडून आहे आपणा सर्वांना सस्नेह नमस्कार.
0: आपल्या बालपणापासून आजपर्यंतच्या प्रवासाविषयी आणि शिक्षिका होण्यामागील प्रेरणा तुमची कोणती होती?
1: प्रत्येकाला आपला मागचा इतिहास असा इतरांना सांगावा असा वाटतो आणि मला खूप आवडला हा प्रश्न की बालपणापासून घरात तसं शैक्षणिक वातावरण होतं. वडील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असले तरी घरामध्ये शिक्षणाला पूरक असं वातावरण होतं. आजोबांचा जरी व्यापार असला तरी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण शिक्षण घेतलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी प्रेरणा ही आमच्या घरातनं आमच्या आजी आजोबांपासून होती की थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्याला जगण्यासाठी केवळ फक्त अन्न वस्त्र निवारा नाही तर आपल्याला सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण गरजेचं आहे हे लहानपणापासून आजी आजोबांनी मनावर बिंबवलं. आणि त्यानंतर मग सुरू झाला शिक्षणाचा प्रवास शाळा, महाविद्यालय. यानंतर ज्यावेळेस एका विशिष्ट टप्प्यावर

0: नोकरीसाठी निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस स्पर्धा परीक्षांमध्ये मी प्रयत्न करतच होते बँकेच्या परीक्षा देणं किंवा इतर परीक्षा देणं, पण मग नंतर बीएडला नंबर लागल्यानंतर मला हळूहळू कळू लागलं की नाही आपला इंटरेस्ट याचंच आहे. आणि बीएडला नंबर लागण्यापूर्वी मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर घरी शिकवण्यासुद्धा चालवल्या, त्या दरम्यान हे आकाशवाणीवरचे कार्यक्रमसुद्धा सुरू होते आणि त्यात मला लक्षात आलं की शिकवणं आपल्याला आवडतं आणि मग त्या दृष्टीनेच आपण ठोस प्रयत्न केले पाहिजे असा विचार करून मग मी बीएडला नंबर लागल्यानंतर तिथं तर माझं म्हणजे मी विद्यापीठात पण पहिली आलेली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये. आणि नंतर मग सुदैवाने निकाल लागण्याच्या आधीच जळगावमधल्या एका नामांकित संस्थेमध्ये मला जॉब पण लागला आणि नंतर 2-3 वर्ष तिथं जॉब केल्यानंतर मग लग्नानंतर माझं 40 गावला मी शिफ्ट झाले. 40 गावला पण 5-6 महिन्यातच लगोलग मला आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये 40 गाव एज्युकेशन सोसायटीच्या आबम मुलांच्या हायस्कूलमध्ये लगेच जॉब लागला. शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं या दोघी गोष्टींचा वारसा आणि वसा असा चालू आहे. एक म्हणता येईल की 27-28 वर्षांचा हा प्रवास आहे आणि अशा रीतीने शिक्षणाची आवड आणि शिकवण्याची आवड या दोघी एका वेळेला हातात हात घालून माझ्याकडनं चालू आहेत असं मला वाटतं.
1: वा, तुमची ही प्रेरणा हा तुमचा प्रवास अगदी 27-28 वर्षांपासून चालूच आहे मॅडम. आणि तुम्ही जसं म्हणाल्या की घरामध्ये लहानपणापासून संस्कृतचे श्लोक, आजी आजोबांकडनं हा वारसा तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला शिकवायलाही आवडायला लागलं, तर मग आता तुम्ही शाळेमध्ये संस्कृत, इंग्रजी आणि इतिहास हे विषय शिकवताना विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी आपण कोणत्या पद्धती वापरतात?
0: खरं सांगायचं ना तर पुस्तकी ज्ञानापेक्षा मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज खरोखर गरजेचं आहे. भाषा ही उपयोजित असली पाहिजे, म्हणजे नुसतं सगळी कौशल्य येणं म्हणजे भाषा येणं असं नव्हे, तर भाषेचा उपयोग उत्तम रीतीने करता येणं हे सुद्धा आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संस्कृत शिकवताना ती आपल्या संपूर्ण भाषांचीच जननी आहे आणि एकमेव अशी शास्त्रशुद्ध भाषा आहे की जिला 3 वचनं आहेत. हे मुलांच्या मनावर बिंबवताना मी बऱ्यापैकी तक्ते किंवा इतर जे शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टी शिकवताना मुलांमधनच मुलांकडनं वदवून घेणं, त्यांना एकदा त्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर त्या मुलांकडनं अधिकाधिक वदवून घेणं, त्यांच्याकडून त्या करून घेणं ह्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळं वर्गामध्ये असं गोलाकार बसवून मुलांना त्यांच्या आवडत्या मित्रांसोबत आणि नंतर मग त्या जोड्या फोडून त्यांच्या दुसऱ्या इतर मित्रांसोबत इंटरॅक्ट करायला सांगणं हे माझं फार आवडीचं काम आहे. आणि त्यामुळं काय होतं की भाषेचा वापर करायला शिकतात मुलं, भाषेची सगळी आपली आता सरमिसळ झालेली आहे, त्याच्यामुळं काय होतं की मुलं मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी, मध्येच मराठी अशी भाषा वापरतात.
1: बरोबर.
0: तर अभिजात मराठी वापरताना किती आपण मराठीचा वापर करतो याच्या सुद्धा मी बऱ्यापैकी परीक्षा घेते वर्गामध्ये की मुलांनी इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द सांगता आला पाहिजे त्यांना मराठी, तो सुद्धा आजकाल दुरापास्त झालाय असं म्हटलं तर चालेल, कारण मोबाईलच्या किंवा इतर गोष्टींच्या आक्रमणामुळे मुलांच्या भाषेचा थोडासा असा काय म्हणता येईल ना की एक बाज बदललेला आहे, त्याची एक लकब बदललेली आहे आणि ती मुलांमध्ये उत्तमरित्या रुजवता आली पाहिजे यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात. मुलांमधनं इंटरॅक्शन्स करून घेणं, त्यांच्या क्रिया प्रतिक्रिया संवादात्मक लेखन करून त्यांच्याकडनं वेगवेगळे वेचे वाचून घेणं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या नाट्यकृती पथनाट्यसारख्या शुद्ध मराठीपासून तर आजच्या मोबाईलच्या भाषेपर्यंत सर्व त्यांच्याकडनं करून घेणं यावर माझा जास्त भर असतो. त्यामुळं काय होतं की मुलांना भाषा ही अवघड न वाटता त्यावर काम करणं अधिक आवडतं, त्यावर काम करायला सोपं जातं.
1: बरोबर.
0: हा, त्याच्यामुळे फक्त उत्तर लिहिण्या इतपत मर्यादित न राहता भाषेचं एक सारासार ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं असा माझा प्रयत्न असतो.
1: बरोबर. आणि फक्त शिक्षक शिकवता आहे आणि मुलं ऐकता आहे तर तशाने सुद्धा मुलांना थोडंसं ते शिक्षण जरा बोर वाटायला लागतं आणि जर आपण त्यांच्याकडनं संवाद घेतले, त्यांच्याकडनं जर आपण उत्तरं मिळत गेली, प्रश्न त्यांना विचारत गेले तर एक संवादात्मक ते आपलं शिक्षण घडून येतं आणि तसं मुलांना त्या शिक्षणाबद्दल गोडी सुद्धा वाटायला
0: निर्माण होते. आणि मुळात काय होतं की भाषा म्हणजे फक्त 2 मार्कांचं उत्तर किंवा 5 मार्कांचं किंवा 5 गुणांचं उत्तर एवढं न राहता त्यातला काहीतरी गाभा त्यांना समजला पाहिजे हा प्रयत्न आहे
1: आणि त्यातून मुलांनी बोध सुद्धा घ्यायला हवा. जे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रम दिलेला असतो तो फक्त मार्क मिळवण्यासाठी नसतो. अगदी बरोबर ताई की तुम्ही कृतीयुक्त शिक्षण सध्या मुलांना देत आहात तर हे खूप छान शिक्षण तुम्ही मुलांना देत आहात मॅडम. आता ताई, महात्मा गांधींच्या विचारांशी आपले विशेष नाते कसे जुळले बरं? आणि त्यांच्या कोणत्या मूल्यांनी आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकला?
0: महात्मा गांधींच्या म्हणजे मुळातच खूप वाचनाची आवड असल्यामुळे बरीचशी पुस्तकं अशी हाताळत गेले आणि महात्मा गांधींचं

0: व्यक्तिमत्व हळूहळू कळत गेलं की फक्त 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारी या तारखांपुरता नाही किंवा नोटेवर असणारे महात्मा गांधीने तर त्या पलीकडचं काय उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि ते किती आपल्या म्हणजे जनमानसात किती खोलवर रुजलेलं आहे. कुठल्याही नकळत महात्मा गांधी आपल्यामध्ये आहेत याची जाणीव मला साधारण माझ्या 10वीच्या वर्षी मला झाली की मी ज्या शाळेत शिकत होते त्या शाळेमध्ये आम्हाला व्याख्यान द्यायला म्हणून राम शेवाळकर आलेले आणि त्यांनी मग सांगितलं की काही व्यक्तिमत्व ही आपल्यामध्ये अशी रुजलेली असतात की त्यांचा नकळत प्रभाव हा आपल्या आयुष्याच्या अगदी अंतापर्यंत असतो की तो आपल्याला समजून येत नाही. महात्मा गांधी हे व्यक्तिमत्व सुद्धा असंच आहे की मिठाचा सत्याग्रह असेल किंवा त्यांचं आजच्या आपल्या जीवनातलं अस्तित्व म्हणजे ते नोटेवर असतील ज्यांना आपण आता प्रत्यक्षात आमच्या पिढीने त्यांना काही बघितलेलं नाही त्यांच्या बरोबर कोणताही आपल्या अनेक पिढ्यांचा संवाद नाही तरी सुद्धा महात्मा गांधी ही व्यक्ती नसून ते एक तत्व आहे आणि ह्या गोष्टीचा इतका प्रभाव झाला की मग त्यांच्याविषयीची पुस्तकं इतकी झपाट्याने वाचत गेले आणि नंतर हळूहळू कळलं की खरोखर ही व्यक्ती म्हणजे एक स्वतःच एक विद्यापीठ आहे. ह्या व्यक्तींच्या विचारांनी या म्हणजे एका केवळ भारतीय जनतेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिला. म्हणजे भारताची जी एक स्वराज्याची स्वराज्याकडे झालेली किंवा आपल्या स्वतंत्रतेकडे झालेली जी वाटचाल होती तर विदाऊट शेडिंग अ सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड एक रक्ताचा थेंब न सांडता झालेली जी क्रांती म्हटली जाईल किंवा जे स्वराज्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल स्वातंत्र्य मिळवण्याचा लढा म्हटला जाईल तर तो केवळ महात्मा गांधींच्या या तत्वांमुळेच शक्य झाला असं मला वाटतं आणि तिथून मग ही प्रेरणा मिळत गेली आणि मग महात्मा गांधींच्या एकूण व्यक्तिमत्वाविषयी मग असा विचार करायला लागल्यानंतर कळत गेलं की माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधीने तर सत्याच्या प्रयोगांसोबत स्वच्छता अहिंसा शांतता मानवता भूतदया हरिजनांना आपल्यासोबत घेऊन चालण्याचा प्रवास ह्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे आपल्या जीवनाच्या सर्व मूल्यांमध्ये महात्मा गांधी आहेत आणि ही मूल्य जर पुन्हा आजच्या पिढीमध्ये रुजवायची असतील तर आपल्याला स्वतःपासून ती सुरुवात करावी लागेल आणि म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांमार्फत अशा अनेक पथनाट्यातून त्याच्यातून हा महात्मा गांधींच्या या विचारांचा मी प्रचार प्रसार करत असते.
1: तुम्हाला महात्मा गांधींचे विचार आवडले आणि वाचन तुमचं वाढत गेलं त्याच्यातून तुम्हाला अशी प्रेरणा मिळत गेली तर हे आपणही आजच्या पिढीला ते समजावून सांगण्याची मला असं वाटतं खूप गरज आहे आणि सध्याची जर आपण परिस्थिती बघितली तर तसं आपल्याला सांगण्यात आलेलंच आहे आणि ते आपण स्वतःमध्ये आत्मसात करावं अशीच सर्वांना आपली विनंती राहील. आता ताई आजच्या पिढीमध्ये गांधीजींचे विचार रुजवण्यासाठी शाळा आणि पालकांनी कोणती भूमिका निभवावी असं तुम्हाला वाटतं?
0: अगदी बरोबर. सध्या शालेय पातळीवरच नाही तर सगळ्याच पातळींवर म्हणजे आपल्या सामाजिक वगैरे की महात्मा गांधींच्या विचारांची बऱ्यापैकी प्रेरणा आता मिळत आहे म्हणजे ती आहेच सुरुवातीपासून पण ती आता नव्याने पुन्हा सर्वांसमोर येत आहे की आपण एक स्वच्छता पंधरवाडा साजरा करतो महात्मा गांधीजींच्या जन्मदिनानंतर त्यानंतर सौजन्य सप्ताह आपण साजरा करतो या व्यतिरिक्त सुद्धा महात्मा गांधींचे जर विचार मूल्य संस्कार आपल्या मुलांमध्ये जर रुजवायचे असतील तर केवळ आपण म्हणजे काय म्हणतात ना की कागदोपत्री न राहता तर मुलांकडनं प्रत्यक्ष कृतीतून ते करून घेतले पाहिजे आणि म्हणून मी आमच्या शालेय पातळीवर आम्ही आमच्या गावामध्ये या बाबतीत खूप सजग आहे आमची शाळा असं म्हटलं तरी चालेल की मुलांना नुसतं दिंडी वगैरे न काढता तर घरोघर जाऊन मुलांना आम्ही स्वच्छतेचं महत्व सांगायला प्रेरित करतो. स्वतः मुलं जाऊन साफसफाई करतात. एक आठवड्यातले 3 दिवस असे असतात की सगळी मुलं एकत्रित कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचा डबा एक असतो आणि सर्व सरमिसळ करून सगळेजण डबा तो खातात. याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या संस्था कार्यरत आहे त्यांनी सुद्धा महात्मा गांधींची काही मूल्य रुजवण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामधून समाजाभिमुख उपक्रमामधून पुन्हा या मूल्यांचा एक पुनरुच्चार करायला हवाय त्याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला हवेत. आम्ही ते शालेय पातळीवर करतो ते व्यापक रीतीने सामाजिक पातळीवर पण व्हायला हवेत. अगदी थोडक्यात सुरुवात करायची म्हटली अगदी छोटीशी तर ती स्वच्छतेतून होईल कारण जे स्वच्छतेला प्रचंड महत्व गांधीजींनी दिलं होतं तसं वृक्षारोपणाला त्यांनी महत्व दिलं होतं की आपल्याकडे आलेल्या अतिथीचं तेलाभर उरलेलं पाणी सुद्धा त्यांनी कधी वाया जाऊ दिलं आणि ते सुद्धा त्यांनी झाडाला घातलं. इतक्या छान त्यांच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर त्या फक्त आपण आचरणातून आणून दाखवल्या पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवल्या पाहिजे याच्यासाठी हे छोटे छोटे उपक्रम आपण राबवायला हवे जे आम्ही शालेय पातळीवर आम्ही स्वतः राबवतो. वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्ताने शासनामार्फतही ते राबवले जातात. सामाजिक पातळीवर पण त्यांचा अधिकाधिक व्यापक रीतीने विचार व्हायला हवा ही आजची गरज आहे.
1: हो खरं आणि त्या सामाजिक पातळी

0: याचा विचार व्हायला हवा. आणि ती सुरुवात जर पालकांनी केली घरापासून मुलांना ते राबवण्याची, तर ते खूप उत्तम कार्य होईल आणि तो उपक्रम अगदी घरातून सामाजिकरित्या तो उघडपणे होईल. ताई, आता संयुक्त कुटुंब व्यवस्थेतील स्त्रियांच्या स्थानाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे, तर आजच्या काळात या विषयाकडे आपण कसे वळलात?
1: सांगायला आवडेल की माझं स्वतःचं खूप मोठं भलं मोठं 4-5 पिढ्यांचं एकत्र नांदतं कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त

0: मोठं भलं मोठं चार पाच पिढ्यांचं एकत्र नांद कुटुंब आहे. या विषयाकडे वळण्याचं कारण म्हणजे की मुळात मी स्वतः संयुक्त कुटुंबामध्ये राहते आणि या विषयाशी जोडलं जाण्याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मी की ज्या काही विवाह समुपदेशनाच्या संस्था काही कार्यरत आहे त्यांच्याशी मी जोडलेली आहे आणि आजच्या पॅकेजच्या जमान्यामध्ये विवाह संस्थेमध्ये फक्त देवाणघेवाण हा व्यवहार राहिलेला असताना अशा ठिकाणी खूप गरज आहे की लोकांना फक्त आई वडील म्हणजे आई वडील घरात नको ते वृद्धाश्रमात हवे आणि आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे ही जी आजच्या पिढीची मानसिकता झालेली आहे त्या मानसिकतेवर उत्तर म्हणून मग आम्ही या संयुक्त कुटुंबाचा एक काय म्हणता येईल ना की त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मुला मुलींचे मेळावे आयोजित करतो विवाह समुपदेशन कार्यामधून भावी पिढीला त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्यातनं मार्गदर्शन करता करता मला असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानातनं पण किंवा आपल्या इतर संवादात्मक कार्यक्रमांमधनं सुद्धा याचा आपण जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर आजची जी विभक्त होऊन जगणारी पिढी आहे की ज्यांना आजी आजोबा आई वडील मामा मावशी ही नाती फक्त पुस्तकात माहिती किंवा केवळ काहीतरी दोन चार संवादात्मक गोष्टींसाठी माहिती ती त्यांच्यामध्ये त्यांच्यात राहून त्यांच्या सोबत राहून जगण्याची त्यांना गोडी निर्माण व्हावी यासाठी म्हणून माझे प्रयत्न असतात आणि म्हणून मी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं आजी आजोबांना बोलवणं मामा मामींना बोलवणं मावशींना बोलवणं असा कार्यक्रम आयोजित करत असते. याशिवाय तरुण मुला मुलींना पण समुपदेशन करत असते की कुटुंबाचे घटक म्हणजे आई वडील हे आहेतच त्यासोबतच इतर नाती सुद्धा आपल्याला किती आवश्यक आहे कारण मुळातच आपली जी भारतीय संपूर्ण कुटुंब पद्धती आहे ही मुळातच संयुक्त कुटुंब पद्धतीवर आधारलेली आहे. विभक्त कुटुंब पद्धती आजची काळाची जरी गरज असली तरी संयुक्त कुटुंब पद्धतीत आपली मुळं जोडली गेली पाहिजे हा सर्वात महत्वाचा विचार यामागे आहे.
1: खरंच आहे ना आणि आज ती ताई काळाची गरज सुद्धा आहे की नोकरी निमित्त बरेच जण आता मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहायला जातात आणि मग त्यांची मुलं होतात मग त्यांना काय नाते वगैरे त्यांना ते सुद्धा समजत नाही आणि कधीतरी मग आपण आपल्या कुटुंबामध्ये गेलो मग मामा कोण मावशी कोण आणि लांबचे नातेवाईक तर मग लांबच राहतात पण ते खरंच आज रुजवण्याची गरज आहे प्रत्येक मुलांमध्ये. आपण जर म्हटलं तुम्ही एक प्रकारे ते समुपदेशन सुद्धा करतात तर हा उपक्रम सुद्धा तुम्ही छान करतात ताई. आता शिक्षक आणि इतर सामाजिक कार्य सुद्धा आपण भरपूर करतात ताई असे निरनिराळे उपक्रम आपण राबवत असतात तर मग या भूमिका निभावताना कोणते अनुभव तुमच्या विशेष लक्षात राहतात?
0: खरी गोष्ट आहे की असे वेगवेगळे उपक्रम राबवताना येणारे अनुभव पण खरंच काही इतके हृदय असतात की ते आपल्याला स्वतःला सुद्धा बदलायला भाग पाडतात.
1: खरं
0: एक काटकसरीने जगता आलं पाहिजे असा एक उपक्रम मी मध्यंतरी घेतला होता. माझ्या आजूबाजूचे जे काही माझे विद्यार्थी असतील किंवा इतर कॉलनीत राहणारी जी मुलं असतील किंवा आपण जो खर्च करतो तो अनाठायी आहे की आवश्यक आहे यातली सीमारेषा फार पुसट आहे तर ती ओळखता आली पाहिजे म्हणून काही मुलांना माझ्या ओळखीतल्या विद्यार्थ्यांना असं एकत्रित करून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे खर्च किती कमी करू शकता बुवा असं. मुलांनी सांगितलं की आम्हाला पॉकेट मनी मिळतो मग म्हटलं मग तो तितका आवश्यक असतो का की जेवढा मिळाला तेवढा खर्च केला गेलाच पाहिजे. नाही काही वेळेस नसतं म्हणे. मग म्हटलं मग ते बाजूला टाकता येतात का ते पैसे? नाही म्हणे. मग पुढचा पॉकेट मनी मिळवायच्या आत आम्ही तो खर्च करून टाकतो. मग असंच त्या मुलांना सांगितलं होतं की तुम्ही तुमचे हे जे पॉकेट मनीचे मिळणारे म्हणजे पैसे आहेत काही आहेत ते जर थोडे थोडे साठवून बाजूला ठेवता आले तर तेवढे बघावा आणि मला पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा येऊन भेटा. आणि खरोखर सांगते की काही मुलांनी 200 काही मुलांनी 500 काही मुलांनी 100 असे गोळा केलेले होते ते पैसे. म्हटलं मग आता हे प्रत्येकाचे जमा झालेले पैसे आहेत तर ह्यातलं तुम्ही काय कराल? काय करणार म्हणे? तुम्ही जे सांगाल ते करू म्हणे मॅडम आम्ही. मग तुमच्या कुटुंबात त्या त्या गोष्टीची काय काय गरज आहे तर ते लक्षात ठेवून तुम्ही ती गोष्ट जर घरात उपलब्ध करून दिली तर तुमची एक छोटीशी मदत होईल.
1: खरंय.
0: आणि मुलांनी खरोखर ते तसं केलं की बा म्हणजे घरात काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या काही वस्तू आणायच्या होत्या तर त्या आणायला आईला लगेच पैसे उपलब्ध करून दिले तर आई वडिलांना झालेला तो आनंद होता. तर त्यातनं मुलांना काटकसरीने जगता आलं पाहिजे आणि एक दिवस पूर्णपणे मोबाईल बंद मोबाईल बघायचाच नाही मोबाईलशी संबंधित कुठलीच ऍक्टिव्हिटी करायची नाही असा एक मोबाईल बंद असा एक उपक्रम अजूनही राबवते. पण छोट्या छोट्या मुलांना गार्डनिंगची बागकामाची आवड आहे पण मोबाईल पाहण्यामध्ये ती आवड जरा बाजूला पडते. तर मी आज ह्या बिया लावल्या किंवा मी आज ह्या झाडा रोपाच्या बिया किंवा झाडाच्या बिया एकत्रित केल्या ह्या सगळ्या छोट्या गोष्टींचा आनंद त्यांना मिळतो. जो वेळ त्यांचा क्वालिटी टाइम असायला हवा तो मोबाईलमध्ये बऱ्यापैकी जातो तर तो
1: बरोबर
0: या निमित्ताने असा सत्कारणी लागतो. तर पालकांना सुद्धा हे उपक्रम आवडतात. मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस लिहून देते की आपल्याला असा असा उपक्रम करायचा आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या वहीवर सूचना स्वतः त्यांना लिहायला लावते की मी फळावर लिहून

0: की हे लिहा आणि घरी आईला दाखवायचंय. जरी 9वी 10वीची मुलं असली तरी अतिशय आनंदाने ते हे काम करतात की टीन एज मधल्या मुलांचे जरा प्रश्न वेगळे असतात. धड मोठे नाही आणि धड लहान नाही अशा मुलांना हाताळणं फार कठीण असतं. त्यांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीचीच कामं त्यांना त्यांच्याच पद्धतीने द्यायची. हे उपक्रम जेव्हा राबवते त्यावेळेस मग स्वतःच्या कपड्यांना स्वतः इस्त्री करण्यापासून स्वतःचे कपडे नीट घडी करून ठेवणे, स्वतःचा युनिफॉर्म स्वतः धुवायला टाकणे, इथपर्यंतच्या गोष्टी स्वतः मुलं करतात. तर तेव्हा पालकांचा जेव्हा फीडबॅक आपल्यापर्यंत येतो, पालकांच्या प्रतिक्रिया येतात की नाही मॅडम हे असं असं खूप छान घडलं, तर त्यावेळेस होणारा आनंद फार म्हणजे शब्दातीत आहे की आपण छोटीशी केलेली कृती आज काहीतरी मूळ धरते, तर याचं नक्कीच पुढे काहीतरी छान फलित आपल्याला
1: आणि ते एक समाधानही आपल्याला मिळतं, आनंद देऊन जाते ती गोष्ट आपल्याला नक्कीच. ताई ताई तुम्ही भरपूर लेखन करतायत, आम्ही वाचलेलं सुद्धा आहे, तर ही लेखनाची आवड तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? कविता आणि प्रासंगिक लेखनातून आपण नेमकं काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात?
0: लेखनाची आवड ही अर्थातच वाचनातून निर्माण झाली की म्हणजे प्रत्येक वाचकाला लिहिता येतच असं नाही, पण मला हळूहळू कळलं की मी थोडंसं छानसं ललित लिहू शकते. कुठलाही प्रसंग असला तर मी त्याला एका असंच गद्य पद्यात्मक भाषेतनं व्यक्त करू शकते. हे मला म्हणजे मी लहानपणी असे छोटे छोटे ग्रीटिंग कार्ड म्हणा, काही भेट कार्ड म्हणा, ज्या काळामध्ये मोबाईलवर नुसते मेसेज फॉरवर्ड करायचा जमाना नव्हता, त्या काळापासून मग असं भेट कार्डांवर
1: खूप चांगला जमाना होता तेव्हा,
0: तर त्या काळापासून असं लिहित होते. तर तेव्हा कळलं की नाही आपण काहीतरी छान लिहू शकतो. मग काहीतरी कविता स्फुरत जायच्या, त्या कुठेतरी लिहून ठेवायची. मग ही गोष्ट माझ्या आजीच्या लक्षात आली की तुला हे जे छान जमतं ना लिहायला ते तू एका वहीवर लिहून ठेव. जा हळूहळू वहीची पानं भरायला लागली, मग आजीने ते संकलित करून ठेवलं. मग एखाद्या प्रसंगावरचं ललित असेल, एखाद्या प्रसंगावरचं भाषण असेल, मग कळलं की आपल्याला आपला लिखाणाचा पिंड आहे आणि आपण ही कला जोपासली पाहिजे. मग अधिकाधिक वाचत गेले, मग मराठी साहित्य तर प्रचंड समृद्ध आहे की म्हणजे जी.ए. कुलकर्णींपासून, गुणी दांडेकरांपासून तर शांता शेळके असतील, इंदिरा संत असतील, ह्यांच्या पुस्तकांनी प्रचंड समृद्ध केलं आणि वाचनाच्या आवडीतनं लेखनाची आवड निर्माण झाली आणि प्रासंगिक लिहायला लागले. मग हळूहळू स्त्रियांचे प्रश्न कवितेतनं, स्त्रियांच्या समस्या ललित लेखातनं, कधी गद्यातनं पद्यातनं मांडू लागले. मग काही शैक्षणिक प्रवाहावर थोडंसं लिहू लागले की नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये पण बऱ्यापैकी अनेक बदलांची गरज आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोष्टी आजच्या काळानुरूप घडवून आणण्याची आणि बदल करून घेण्याची गरज आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, आजच्या विद्यार्थ्यांचं उपयोजित शिक्षण वेगळं आहे. फार पूर्वीचा पॅटर्न वेगळा होता, आपली पिढी शिकली तो पॅटर्न वेगळा होता मधल्या काळातला, आणि आत्ताच्या काळात येणारी आव्हानं वेगळी आहेत.
1: आताची पिढी ही पूर्णपणे वेगळी आहे,
0: अगदी पूर्णपणे टेक्नोसॅव्ही पिढी आहे. आपण त्यांच्या बरोबरीने आपल्याला जर बदल करायचे असेल तर लेखनाशिवाय, लेखना इतकं दुधारी शस्त्र नाही असं मला वाटतं. आणि म्हणून ही लेखनाची आवड जोपासत गेले आणि प्रासंगिक लिहित गेले, विद्यार्थ्यांशी जुळणार, स्त्रियांशी जुळणार असं लिहित गेले.
1: खूप छान, तुम्ही तुमचा अनुभवही सांगितलाय. आता सर्वोत्कृष्ट व्याख्याती हा सन्मान तुम्हाला मिळालाय, मग तो सन्मान मिळाल्यानंतर आपल्या जबाबदाऱ्या कशा वाढल्या?
0: म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करण्यात येणारा जो प्रयत्नांचा प्रवास असतो ना तो सोपा वाटतो, पण ते प्रयत्न एकदा यशस्वी झाल्यानंतर ते स्थान टिकवणं खरोखर जबाबदारीचं आणि म्हणजे त्या ठिकाणी त्याला न्याय देता येईल इथपर्यंत आपलं कार्य असायला हवं असं मला वाटतं. त्यामुळं आपल्याकडून समाजविघातक इतर गोष्टींना खतपाणी घातलं जाईल असं आपल्याकडनं बोललं जाणार नाही याची तर पुरेपूर दक्षता घेते. आपला मुद्दा मांडणं आणि रेटून सांगणं यातला फरक मी लक्षात ठेवते. समाजातल्या इतर घटकांना आपल्याशी जोडून घेताना मी ज्यांच्या समोर व्याख्यान देणार आहे त्यांना माझी मतं पटतीलच असं नाही, त्यातनं काही विघातक किंवा इतर काय म्हणता येईल विद्रोही विचारांना खतपाणी मिळणार नाही याची काळजी मात्र मी पुरेपूर घेते.
1: तो मिळेपर्यंतचा प्रवास हा सोपा असतो, पण त्यानंतर समाजाच्या आशा आकांक्षा अपेक्षा आपल्याबद्दल वाढत जातात आणि त्याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते, ही खरी गोष्ट आहे. ताई, आता मुलांचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण खूप मोठं मोलाचं कार्य करता आहात. ताई, तर आता प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो आपण असं म्हणतो, तो फक्त ओळखता आला पाहिजे. तर आजच्या महिलांनी स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावं असं तुम्हाला वाटतं?
0: प्रत्येक महिला ही स्वतंत्र विद्यापीठ आहे असं मी समजते, कारण कुणाला उत्तम भरतकाम येतं, कुणाला उत्तम स्वयंपाक करता येतो, कुणाला उत्तम घर सजवता येतं, तर कुणाला उत्तम असं लेखन करता येतं, कुणी आपल्या नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये आपलं जे काय ते बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असतं, आपलं जे काय उत्तम असेल ते आपण समोरच्यापर्यंत देत असतो. तर यासोबतच प्रत्येकीने आपली थोडीशी आवड सुद्धा जपली पाहिजे. नीटनेटकं

0: कुणाला आवडत नाही, प्रत्येकीला आवडतं, पण मग त्यातनं वेळ काढता येत नाही. तर वेळ काढता येत नाही ही सबब मात्र खोटी आहे. आपल्या पुरता वेळ काढता आलाच पाहिजे, कारण आपण स्वतःला वेळ देऊ तेव्हा कुटुंबाला वेळ देऊ. आणि थोडंफार आपलं वाचन लेखन बहुश्रुतता आपली असली पाहिजे की आपण चार छान गोष्टी ऐकल्या पाहिजे, चार छान गोष्टी आपल्याकडनं दुसरीकडे सांगितल्या गेल्या पाहिजे. आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बायकांचा जो गॉसिपिंगचा गुणधर्म आहे तो मात्र बायकांनी टाळायला पाहिजे असं मला मनस्वी वाटतं. कारण काय की त्यातनं निष्पन्न काहीच होत नाही, फक्त आपल्या वेळेचा अपव्यय होतो. हा, पण गॉसिपिंग कसं असलं पाहिजे, आज नवीन काय आहे, म्हणजे कुठं काही प्रदर्शन लागलंय का, कुठं काही व्याख्यान आहे का, कुठं काही आपल्याला चार ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाता येणार आहे का, किंवा आपण आपला वेळ फक्त निसर्गाच्या सान्निध्यात घालवणार आहोत का, ह्या गोष्टींचं असलं ना तर ते तितकं उत्तमच आहे. आणि एवढंच नव्हे तर एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा खूप महत्वाचा, आपल्या सर्वांगीण विकासासाठीचा, व्यक्तिमत्व विकासासाठीचा सर्वात महत्वाचा भाग असं मी मानते. की घरात येणाऱ्या काम करणाऱ्या आपल्या ज्या गृहसखी आहेत की ज्या आपल्या मदतीस येतात, किंवा आपण आपल्या क्षेत्रात जिथं काम करतो तिथं आपल्या सभोवताली असणार, त्या एकमेकींना समजून घेणं हा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा गुण असला पाहिजे. की जेणेकरून आपल्याविषयी जे चुकलंय तिथं सांगितलंच गेलं पाहिजे, पण ते सांगण्याची सुद्धा पद्धत असायला हवी, ती सकारात्मक असायला हवी असं मला वाटतं. की आपण समोरच्याची चूक दाखवून दिली गेली पाहिजे, पण ती चूक दाखवताना किंवा त्या व्यक्तीतला दोष दाखवताना, ती उणीव दाखवताना, ती व्यक्ती त्यातनं हर्ट न होता, त्यातनं दुखावली न जाता, त्या व्यक्तीला तिची चूक तर कळली पाहिजे आणि ती सुधारण्याची तिला प्रेरणा सुद्धा त्यातनं मिळाली पाहिजे. दुर्लक्ष होईल असं वागता कामा नये त्या व्यक्तीने, अशा पद्धतीने सांगितलं गेलं पाहिजे. हा सुद्धा आपल्या सर्वांगीण विकासाचा म्हणजे व्यक्तिमत्व विकासाचा एक पैलू असायला हवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन लेखन आणि ऐकणं.
1: नक्कीच ताई, आपल्यामध्ये जे कलागुण आहे ते जोपासा सुद्धा, आणि त्यासोबतच वाचन लेखन आणि श्रवण हे सुद्धा करा. हे सर्वांगीण विकासाचा हा एक सुद्धा छान मार्ग आहे. आता ताई जाता जाता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. वनिता मंडळ कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व मैत्रिणींसाठी आणि श्रोत्यांसाठी, विशेषतः विद्यार्थिनी महिला आणि पालकांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
0: हेच सांगेन की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अष्टभुजा नारायणी आहे. प्रत्येक स्त्री सगळ्या गुणांचा एक समुच्चय आहे. फक्त ओळखता येणं, आपल्या क्षमता काय आहेत, आपल्या मर्यादा काय आहेत, त्यामध्ये आपण काय उत्तम करू शकतो हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ओळखता येण्यासाठी काही आपल्याला खूप असं सायंटिफिक टेस्ट देण्याची गरज नाही, पण मी हे काम कितपत चांगलं करू शकते याची एक मर्यादा जर आपली आपल्याला कळली तर आपण उत्तम पद्धतीने ते काम करण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे विशेषतः आजकालच्या विद्यार्थिनींनी फक्त म्हणजे डिग्री घेण्यापुरता नव्हे, पदवीच मिळवली पाहिजे आणि त्या पदवीपर्यंतच शिक्षण उत्तम घेण्यापुरता नव्हे तर अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत, अनेक अशी व्यक्तिमत्व विकास घडवणारी जे पैलू आहेत त्यावर अधिक जर आपण आपला वेळ खर्च केला तर आपल्या सर्वांगीण विकासाचा तर म्हणजे पाया रचला जातोच, शिवाय आपल्याला पुढे अर्थार्जनाच्या रोजगाराच्या उत्तम संधी सुद्धा प्राप्त होतात. त्यामुळं पठडीत न राहता आपण पठडी बाहेर जाऊन सुद्धा आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न करायला हवे आणि त्याच्यासाठी वाचनाची कास धरायला हवी हे मी नक्कीच सांगेन.
1: नक्कीच ताई, खूप छान संदेश तुम्ही आज या समाजाला दिलेला आहे, आपल्या श्रोत्यांना, भगिनींना, तरुणींना, तरुणांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा हा संदेश आपला प्रेरणादायी ठरणारच आहे. खूप छान ताई, तुम्ही आपल्या सगळ्या या प्रवासाबद्दल छान माहिती सविस्तरपणे आमच्याशी संवाद साधला आहे. ज्ञान देणारा शिक्षक, संस्कार रुजवणारा मार्गदर्शक, प्रभावी वक्ता, संवेदनशील लेखिका आणि आकाशवाणीशी घट्ट नातं जपणाऱ्या अशा व्यक्तिमत्व म्हणून कामिनी सुनील अमृतकर यांचा प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेतलात. त्यांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळालं असेल. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ देऊन ताई आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपले प्रेरणादायी विचार आम्हा सर्वांशी मनमोकळा संवाद त्या साधला आणि त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचाली सुद्धा खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण शिक्षण, साहित्य आणि प्रसार माध्यम या सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या कामिनी अमृतकर यांची सारिका दांडगे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.

0: सखींनो, आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या जीवन कार्याचा आणि सामाजिक योगदानाचा वेध घेणारे विचार आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्न पारखे यांचं भाषण.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आज 18 जुलै 2026 आजच्या दिवसाचे विशेष महत्व आहे. ते कोणते बरे? तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तसेच श्रमिक दलितांच्या चळवळीत मोलाचे योगदान देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव जिल्हा सांगली येथे जन्म झालेल्या अण्णाभाऊंना जाती व्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. याच जाती व्यवस्थेच्या चटक्याने त्यांना अवघे 1.5 दिवस शाळेत शिक्षण मिळाले, पण समाज या शाळेने त्यांना जगण्याचं तत्वज्ञान शिकवलं. आपल्या लेखणीतून कष्टकरी सर्वहारा उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडल्या. कथासंग्रह, कादंबरी, नाटके, लोकनाट्य, शाहिरी लेखन, चित्रपट असे विविध प्रकारचे साहित्य त्यांच्या लेखणीतून बाहेर पडले, म्हणून त्यांना साहित्य सम्राट अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. थोडक्यात, साहित्य, लोककला आणि संघर्ष यांचा संगम म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या या स्मृतिदिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री नायिका या विषयावर आज बोलणार आहे. अण्णाभाऊ साठे आपल्या लेखनात एके ठिकाणी म्हणतात, माझी जीवनावर फार निष्ठा आहे. स्त्री शक्ती महान आहे. जगताना व जगाला जीवनात जगवताना त्यांच्यावर हे जग चालतो आणि त्यांची झुंज व यशावर माझा विश्वास आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या वचनाला अक्षरशः जागतात. स्त्रीने कसे असावे याचे ठोकताळे समाज मनाने ठरवलेले असतात. ते कालही ठरवले होते, आजही आहे, मात्र अण्णाभाऊंच्या साहित्यातील स्त्री नायिका या ठरवलेपणाला व साचेबद्धपणाला अलगद नाकारत स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. तसेच या सर्व नायिका भारतीय संस्कृतीची मूल्य जीवापाड जपणाऱ्या आहे. नीतिमत्तेसाठी, घरच्या इज्जतीसाठी त्या मरणाला कवटाळायला तयार आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यामधील स्त्री नायिका वाचल्यानंतर त्यांचे महत्व, अस्मिता व स्वातंत्र्यासाठी झिजणाऱ्या त्या मन भारावून टाकतात. या अनोख्या नायिकांचे जीवन, विचार आणि कृती मनाला थक्क करतात. आपल्या कुटुंबातील दुःख, दारिद्र्य डोक्यावर घेऊन वाट्याला आलेल्या परिस्थितीचा सामना करताना दिसून येतात. वारणेच्या खोऱ्यात या कादंबरीतील नायिका मंगला अतिशय स्वाभिमानी, स्पष्ट वक्ती आणि अन्यायाविरुद्ध बंड करणारी ही नायिका शोषितांच्या हक्कासाठी लढते. वैजंताच्या माध्यमातूनही तमाशातील स्त्रिया आपल्या चारित्र्याचे कसे जतन करतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. तिच्यामध्ये स्वतःचे पावित्र्य जपणारे आणि मानवी मूल्यांवर प्रेम करणारे एक कणखर व्यक्तिमत्व दिसून येते. तमाशातील स्त्रिया देखील माणूस असतात. त्यांच्याकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहू नये. त्या शीलवान, चारित्र्यवान असून जगण्यासाठी कशा धडपडतात याचे रेखाटन अण्णाभाऊ साठे यांनी वैजंताच्या माध्यमातून केले आहे. आवडी कादंबरीतून अण्णाभाऊ साठे पुरुष प्रधानता अधोरेखित करतात. आवडीच्या माध्यमातून विवाहासारख्या महत्वाच्या प्रसंगीही स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नाही, त्यामुळे अनेकदा त्यांची फसवणूक होते. स्त्रियांनी अशी झालेली फसवणूक निमूटपणे सहन न करता त्याविरुद्ध बंड करून उठावे व आपल्या आवडीनुसार जीवन

जातीची निवड करून सुखाचा संसार करावा हा संदेश देताना दिसून येतात. आवडीचा सख्खा भाऊ नागोजी याने आवडीची अशीच फसवणूक करून तिचे लग्न केले होते. तिच्या नवऱ्याला फेफरे येतात ही गोष्ट आवडीपासून लपवून ठेवली जाते, पण आवडीला जेव्हा हे समजते तेव्हा ती खूप दुःखी होते व आपल्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करते व सुखाचा संसार करते. परंतु आवडीचा सख्खा भाऊ नागोजी आवडीचा खून करतो, त्याला 12 वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून आल्यावर आवडीचा प्रियकर धनाजी हा नागोजीचाच खून करतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आवडी जातीपातीच्या भिंती ओलांडून प्रेम करणाऱ्या आणि स्वतःच्या बळी देणाऱ्या या नायिकेचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रेरणादायी आहे. भावाने केलेला अन्याय उपेक्षा सहन करत नाही. अन्यायी पुरुषसत्ताक व्यवस्थेला विरोध करण्याचे धाडस नायिकांच्या माध्यमातून दाखवतात. चित्रा या कादंबरीतील चित्रा परिस्थितीवर मात करीत स्वाभिमानाने जगणारी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी स्त्री अत्यंत संवेदनशील आणि कणखर असे पात्र आहे. चित्राची मोठी बहीण सोना हिला तिचा सख्खा मामा वेश्या व्यवसायात ढकलतो व नंतर चित्रालाही तिच्याकडे सोडतो. गरिबीने परिस्थितीने हतबल झालेल्या चित्राची फसवणूक होते, पण सोना चित्राला आपल्यासारखे जीवन जगायला लागू नये म्हणून अथक प्रयत्न करते. शेवटी चित्रा स्वतंत्र विचाराने आपला मार्ग शोधते व कष्टमय जीवन जगून चारित्र्य संपन्न आयुष्याची निवड करते. एक सुंदर पण दुर्दैवी विधवेची कहाणी म्हणजे चंदन. चंदनला झोपडपट्टीतील क्रूर वासनेने बरबटलेल्या पुरुषशाहीला कसे तोंड द्यावे लागते या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे जात आपले जीवन बदलण्यासाठी ती प्रयत्न करते. डॉक्टर जयवंतांच्या मदतीने ती यात यशस्वी होते. यातून चंदनचे शौर्य आपल्याला दिसून येते. दुर्गा या नायिकेच्या माध्यमातून मानसिक विकृतीचे वर्णन करताना दिसून येतात. दुर्गाच्या रूपाने एक धाडसी व आपल्या अब्रूची रक्षण करणाऱ्या मुलीचे रेखाटन त्यांनी केले आहे. एकूणच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील स्त्री एक गुलाम उपभोग्य वस्तू पुरुषांच्या मनमानीला प्रतिसाद देणारी नसून ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेली स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू पाहणारी पुरुषप्रधान संस्कृतीला जुगारून पावित्र्य नीतिमत्ता जपणारी स्त्री आहे. स्त्री ही राष्ट्राची अर्धी शक्ती असून पुरुषांप्रमाणेच तिला समान अधिकार मिळाले पाहिजे असा विचार अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णाभाऊंच्या 35 कादंबऱ्यांपैकी 16 कादंबऱ्या या नायिका प्रधान आहेत. गावकुसा बाहेरील व आतील स्त्री जीवनाचा संघर्ष समस्या त्यांनी ठळकपणे आपल्या स्त्रीप्रधान कादंबरीतून मांडल्या. त्यांच्या विचारात स्त्री ही माणूस आहे आणि म्हणून त्यांना जिथे जशी स्त्री दिसली ती त्यांनी आपल्या साहित्यातून चितारली. त्यांच्या नायिका दुर्दम्य साहसी आहे. आत्मनिर्भरता हा गुण त्यांच्या प्रत्येक नायिकेत दिसतो, मग ती चित्रा असो वैजयंता वा दुर्गा. त्या कुटुंब वसल पुरोग्रामी विचारांच्या स्वाभिमानाने जगणाऱ्या व दुसऱ्यांना जगवण्याची हिंमत देणाऱ्या आहेत. मानवतावाद व समानता ही स्त्रीवादाची दोन वैशिष्ट्ये त्यांच्या साहित्यातील नायिकांमध्ये दिसतात. मैत्रिणींनो, आजच्या स्त्रियांच्या असुरक्षिततेची अन्याय सहन करीत जगण्याची व तो सहन होईनासा झाला की परिस्थितीला शरण जाऊन लेकरा बाळांसह आपले जीवन संपवण्याच्या घटना रोज पेपरमध्ये वाचायला मिळतात. अशा वेळेला अण्णांनी 60-70च्या दशकात आपल्या नायिकांची जी प्रेरणादायक प्रतिमा निर्माण केली ती स्त्री जातीला अभिमानास्पदच आहे. मैत्रिणींनो, अण्णांच्या नायिका अशिक्षित काही अल्पशिक्षित आहे, तरी स्वसामर्थ्याची जाणीव त्यांच्यात आहे. स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस त्या दाखवतात. शील रक्षणासाठी वाटेल त्या दिव्याला सामोरे जातात. त्यांच्या काही नायिका पाटील इनामदार यांच्या कन्या आहे, काही मांग रामोशाच्या मुली आहेत. दुर्गासारखी नायिका भट

0: या जमातीतील आहे. काही सामान्य स्त्रिया तर काही क्रांतिकार्यात सहभागी होणाऱ्या तर काही वीरांगणा आहेत. त्या करारी व बाणेदार आहेत. एकंदरीत त्यांच्या सगळ्या स्त्रीप्रधान कादंबऱ्यांमधल्या नायिका संघर्षशील प्रेरणादायी असल्या तरी त्या एकाच स्तर गट किंवा समाजातील नाही. या स्त्रियाही माणूस आहे. त्यांनाही भावना आहे, मन आहे याची शून्य जाणीव असलेले लोक या नायिकांच्या आयुष्यातील खलनायक आहेत. हेच आणि याच स्वभाव दोषांचे खलनायक आजच्या स्त्रीचेही दुःख आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊंच्या समकालीन साहित्यामध्ये स्त्री प्रतिमा ही प्रेयसी साच्यातच अडकलेली. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील स्त्री नायिकेने या प्रतिमेला आवाहन देत समकालीन स्त्रियांचे वास्तव उभे केले आहे. त्यांच्या साहित्यातील नायिका आजही आपल्याला जागोजागी दिसतील. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये या नायिकांनी जे दुःख सहन केले, जो संघर्ष केला, ते सारे काही जित्या जागत्या स्त्रिया सहन करत असतात. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका नुसत्या कादंबरीमध्येच नाही, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील माझी मैना ही जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा त्यांच्या शाहिरीतील अजरामर नायिका आहे. मात्र प्रतिमाच वास्तवतेला जिवंत करते. हे जे जिवंतपण आहे, तेच अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील नायिकांचे वास्तव आहे. मैत्रिणींनो, अण्णाभाऊ साठे यांनी संपूर्ण स्त्री वर्गाचा आदर केला आहे. त्यांनी त्यांच्या साहित्यातून स्त्रियांना सत्यतेने दाखवले आहे. ज्या सद्गुणी जीवनाला महत्त्व देतात आणि ज्या प्रतिकूल परिस्थितीतही कुटुंबासाठी कमाई करण्यात न डगमगता कुटुंबाचा मोठा आधार बनतात. जीवनात पुढे जाताना त्या आपल्या वागणुकीतून समाजात मानवी कल्याणाचे सूत्र रुजवतात. जगा, पालनपोषण करा आणि इतरांना जगू द्या. कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी ती स्वाभिमानाने आणि कष्टाने आपले जीवन जगत आहे. तिच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सहजपणे सांभाळते. तिला माहीत आहे की संकट माणसाला अधिकाधिक मजबूत करण्यासाठीच येते आणि याच विचाराने ती त्याचा सामना करण्यास नेहमी तयार असते. जेव्हा एकटीने कमावताना तिला कोणत्याही पुरुषाचा आधार नसतो, तेव्हा ती वाईट शक्तींशी लढते आणि त्यांना आपल्या मार्गातून पळवून लावते. म्हणूनच असे म्हणता येईल की अण्णाभाऊ साठे यांचे स्त्री साहित्य हे सुवर्ण यशाची संपत्ती आहे. आजही अण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिका या स्त्रियांमध्ये जिवंत आहे. त्यांचे जगणे खूप वर्षांआधी अण्णाभाऊंनी आपल्या कादंबऱ्यात जिवंत करून ठेवले आहे असे वाटते. या नायिका केवळ कथानकाचा भाग नसून सामाजिक परिवर्तनाच्या वाहक आहे. त्यांनी स्त्रीला स्वातंत्र्य, आत्मविश्वास, संघर्ष यांचे प्रतीक म्हणून साकारले. त्यामुळे त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा आजही प्रेरणादायी आणि समकालीन वाटतात. अशा लोकशाहीर व साहित्य रत्नाला स्मृती दिनानिमित्त माझे त्रिवार अभिवादन. धन्यवाद.
1: सखींनो, आताच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी संगीता रत्नपारखे यांचं भाषण ऐकलं.

0: मैत्रिणींनो, याबरोबरच आपल्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाची वेळ आता इथे संपत आलीये. तेव्हा कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह मी आपली सखी सारिका दांडगे आपली आता अनुमती घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयासह. तोपर्यंत सकारात्मकतेची कास धरा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. ऐकूया एक गाणं.

श्रोतेहो, आताच आपण उबंटू या चित्रपटातून अजित परब आणि मुग्धा वैशंपा यांनी गायलेलं गीत ऐकलं. गीतकार होते कौशल इनामदार. या गीताबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: है
1: और बताएंगे क्या जगह है मुकेश की उनके जीवन में।
2: वो उनकी तो एक दिल में छवि ऐसी है कि जिसको बोलते ना कि पूजा जाता है।
3: वो अगर होते तो शायद मैं पैर पकड़ के बैठा ही रहता।
1: याद रखिए 21 और 22 जुलाई शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
4: सुनो जी सुनो, हमारी भी सुनो।
5: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया। भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल। आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली। भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं। भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूट एरोस्पेस ही अंतराळ क्षेत्रातली भारतीय कंपनी आहे। या

प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशातच झाली असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत सरकार सर्व राजकीय पक्षांना या अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत चालण्यासाठी सहकार्याचं आवाहन करेल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबाबत चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा आणि अनेक विधेयकं पारित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 25 तारखेपर्यंत मोल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानियाच्या राजकीय दौऱ्यावर जाणार आहेत. हा मोल्दोवा आणि उत्तर मॅसेडोनिया इथं कोणत्याही भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिला राजकीय दौरा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाउभारणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 246 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांची यात समावेश आहे. या कामांना 4 वर्षात पूर्ण करण्याचा सरकारचा मानस असून या विकास कामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालनाही मिळणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील यावेळी उपस्थित असतील. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील एसआयआर म्हणजेच मतदार यादी पुनरीक्षणला 10 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 29 जुलैऐवजी येत्या 8 ऑगस्टपर्यंत गृहभेटी करू शकतील. प्रारूप मतदार याद्या 5 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टला प्रसिद्ध होतील. त्यावर 16 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. हे दावे आणि हरकती 15 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्यानंतर 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचूक यांच्या उपोषणाचा आज 21वा दिवस होता. उपोषणामुळे वांगचूक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी सांगितलं. वांगचूक हे शुद्धीवर असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ चारू बांबा यांनी दिली. दरम्यान दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतर इथल्या आंदोलन स्थळावरून हटवल्यानंतर काही वेळातच काँक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. हे आंदोलन यापुढेही सुरूच राहील असं दिपके यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. उपोषणाला सुरुवात केल्यानंतर दिपके यांनी आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं देखील हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं आहे. संघटनेच्या वतीनं 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी आपलं बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धारही केला आहे.
संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनादरम्यान 20 जुलै

रोजीचा नियोजित संसद मार्चही ठरल्याप्रमाणेच होणार असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं. अमेरिकेने काल रात्री इराणवर पुन्हा हवाई हल्ले केले. दोन्ही देशांमधील शांतता करार मोडल्यानंतर सलग सातव्या दिवशी हे हल्ले करण्यात आले आहेत. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्याच्या उद्देशानं हे हल्ले करण्यात आले आहेत. काल रात्री इराणमधील बंदर अब्बास आणि सिरिक या दक्षिण बंदरांच्या शहरांमध्ये अनेक स्फोट झाल्याचं वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. तसंच स्ट्रेट ऑफ होर्मुझ या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर दोन तेल टँकर्सना सुरुंग लागल्यानं त्यांचे स्फोट झाल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं केला आहे. पण अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे इराणने जॉर्डन आणि कुवैत इथल्या अमेरिकन लष्करी तळांवर ड्रोननं हल्ला केल्याचा दावा इराणच्या लष्करानं केला आहे. इस्रायलनं गाझापट्टीत एका प्रेत यात्रेवर केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 7 जणांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले. नुसरत निर्वासित छावणीतील शावदा रुग्णालयानं या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत इस्रायली सैन्याकडून कोणतीही त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली आहे. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 असा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशी आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. दुसरा उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वरदानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलूत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व गुण अशा प्रतिभांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिज क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफील्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला आहे. ते एक विराज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांच्या उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणार आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. BCCI अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानेही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही BCCI समाज माध्यमांवर म्हटलं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी सोबर्स यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघानं कप्तान रोस्टन चेज आणि शाई होप तसंच महिला क्रिकेटच्या कर्णधार हॅलेम मॅथ्यूज यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या खेळाची गुणवत्ता पुढच्या पिढ्यांना नेहमीच मार्गदर्शन करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या बोलावली सर्वपक्षीय बैठक. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचू यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. भारताची PV सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. आणि महान क्रिकेटपटू सर गारफील्ड सोबर्स यांना क्रिकेट विश्वाची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात तीन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकासकामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. भारतात खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम वन या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी चाचणी प्रक्षेपण झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12:05 हे प्रक्षेपक रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवलं आहे. या प्रक्षेपक रॉकेटच्या उड्डाणाची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण झाली. हे रॉकेट अत्यंत वेगवान आणि मागणीनुसार प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशानं तयार केलं गेलंय. विक्रम वनच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. हे ऐतिहासिक यश भारताच्या अंतराळ क्षेत्राच्या वाटचालीतल्या एका नव्या

अध्यायाचा प्रारंभ असून अंतराळ क्षेत्रात खाजगी क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेची प्रचिती देणारा आहे असं त्यांनी म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलंय. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या विकास कामांची संयुक्त पद्धतीनं पायाभरणी होत आहे. या योजनांसाठी 16,700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान 53 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी महामार्गाचा समावेश असून 247 किलोमीटर लांबीच्या पुणे संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेचा हा पहिला टप्पा असेल. हडपसर आणि यवत दरम्यान 32 किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानचा 54 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे. या विकासकामांमुळे दळणवळणात सुधारणा, प्रवासाच्या वेळेत बचत आणि वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे. शिवाय पुण्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला यामुळे चालना मिळेल. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. बियाणं, खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलंय. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आलाय. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणं बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा जास्त असल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करायची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत सरकारतर्फे केलं जाईल. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या व्यूहरचनेबद्दल चर्चा करण्यात आली. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. पालघरमधल्या वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाची कृषी बाजारपेठ उभारण्याच्या राज्य सरकारच्या योजनेचं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केलंय. मात्र भारताला कांदा व्यापारात जगात अग्रेसर राष्ट्र बनवण्यासाठी नाशिकचा राष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र म्हणूनही विकास करावा अशी मागणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेनं केली आहे. देशाची कांदा राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचा भारताच्या कांदा उत्पादन, व्यापार आणि निर्यातीत मोठा वाटा आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी जोडलेलं एक विशेष निर्यात केंद्र म्हणून नाशिकचा विकास केला जावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलिसांनी उपोषण स्थळावरून हलवलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. गेले 20 दिवस केलेल्या उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली आहे. वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशननं हे आंदोलन सुरूच राहील असं म्हटलं असून संघटनेच्या 3 विद्यार्थी आंदोलनकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरूच ठेवायचा निर्णय जाहीर केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येत्या सोमवारी संसदेवर मोर्चा काढायचा निर्धारही कायम असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय.
सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली. या देशात शांततापूर्ण आंदोलनं देखील करू दिली जात नाहीत. बळाचा वापर करून लोकशाही मोडीत काढली जाते आणि संपूर्ण जग हे पाहतंय अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारची भूमिका बेजबाबदार असल्याचं म्हटलंय. सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी मूकदर्शक बनलं असल्याची टीका त्यांनी केली आहे. सोनम वांगचुक यांचा आवाज केवळ त्यांचा स्वतःपुरता मर्यादित नाही तर तो देशभरातल्या युवा वर्गाचा तसंच नीट पेपरफुटी प्रकरणातल्या पीडितांचा आवाज असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. पिकाला होणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे येऊ शकते असं सांगून विदर्भात ऊस आणि संत्र शेतीसाठी असा वापर केल्यामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या डॉ सी डी माई पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. टोकियो इथं सुरू असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पीव्ही सिंधूनं धडक मारली. उपांत्य फेरीत सिंधूनं चीनच्या आणि जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चेन युफेई विरुद्धचा पहिला गेम 21-19 अशा फरकानं जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू 15-10 अशा आघाडीवर असतानाच दुखापतीमुळे चेन युफेईनं सामन्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दुसऱ्या उपांत्य सामना जपानची अकाने यामागुची आणि इंडोनेशियाची पुत्री कुसुमा वर्दानी यांच्यात होणार असून त्यात जिंकणाऱ्या खेळाडूशी उद्या सिंधूचा सामना विजेतेपदासाठी होईल. अष्टपैलुत्व, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, असामान्य नेतृत्व अशा गुणांमुळे क्रिकेट विश्वात आदरणीय असलेले वेस्ट इंडिजचे क्रिकेटचे युगप्रवर्तक सर गारफिल्ड अर्थात गॅरी सोबर्स यांचं काल वयाच्या 89व्या वर्षी श्वसनाच्या आजारामुळे निधन झालं. त्यांच्या निधनानं संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. विविध क्रीडापटूंनी आणि इतर मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. क्रिकेट विश्वानं आपला एक अत्यंत तेजस्वी तारा गमावला. ते एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू होते. त्यांचा उत्कृष्टतेचा वारसा अनेक पिढ्यांपर्यंत टिकून राहणारा आहे अशा शब्दात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावर सोबर्स यांना आदरांजली वाहिली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक प्राधिकरणानंही सोबर्स यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. सोबर्स यांचं क्रिकेटसाठीचं अनन्यसाधारण योगदान भविष्यात अनेक पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्रोत राहील. ते श्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते असंही बीसीसीआयनं समाजमाध्यमावर म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या खासगी क्षेत्रांतर्गत विकसित केलेल्या विक्रम 1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाची चाचणी उड्डाण यशस्वी. पुण्यात 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांची केंद्रीय महामार्ग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पायाभरणी. बियाणं खतं आणि कीटकनाशकांसंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यावर उमटल्या तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया. आणि भारताची पीव्ही सिंधू जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

558 किलोहर्ट्सवर आकाश मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: वाटेवरून चालताना सहज दिसला लांब जाणारा रस्ता, त्याच वाटेवरून जायचं ठरवलं आम्ही. आता
1: निघालो मग आम्ही त्या निसर्गाचे मित्र बनायला, एका वेगळ्या विश्वात हरवून जायला.
0: शोध आहे आता आपल्याच मातीतल्या वेगळेपणाचा, आनंद घेतोय आपल्या माणसांबरोबर नवीन दिशा शोधायचा.
1: त्याच वाटेवरचे आहोत साक्षीदार आपण प्रवासी, जिथे घेतो एक मोकळा श्वास.
0: कारण सुखद, सुंदर, अविस्मरणीय असा अनुभव देणारा असतो हा प्रवास.
1: नम्रता कुलकर्णी आपल्या प्रवासाचं वर्णन काही अशा प्रकारे करतात, पण प्रत्येकाच्या प्रवासाचा अनुभव हा वेगळा असतो, नाही का?

0: नमस्कार मित्रांनो, मी नेहा
1: आणि मी दर्शन स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युवाणीच्या भटकंती या कार्यक्रमात।
0: पण मी काय म्हणते दर्शन, अनुभव घ्यायला आणि आपल्या प्रवासाचे किस्से सांगायला आधी प्रवास करावा लागतो। नवनवीन स्थळांना भेट द्यावी लागते,
1: बरोबर,
0: निसर्गाचा आनंद घ्यावा लागतो।
1: जातो ना, मी फिरतो, नवनवीन ठिकाणी जातो, भटकंती करतो। आणि आता तर पावसाळा सुरू झालाय, वातावरणात हिरवळ पसरलीये, आता खरं फिरण्याचं सीझन आहे।
0: हा, फिरायला जातो म्हणे। मित्रांनो, तुम्हाला सांगते दर्शनचं फिरायला जाणं काय ते।
1: नको नको नको नको नको।
0: एकदा आम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींनी फिरायला जायचा प्लॅन केला। उद्या सकाळी 5 वाजता निघू असं ठरवलं। मग यासाठी लवकर उठायचं होतं। लवकर उठायला रात्री अलार्म सेट करावा लागतो ना। आमच्या सगळ्या मित्रांपैकी फक्त दर्शनने अलार्म लावला आणि बाकीचे सगळे आम्ही त्याच्या भरोश्यावर झोपलो, हा उठवेल म्हणून। पण काय, सकाळी अलार्म वाजला, हा उठला देखील, पण याने विचार केला, जाऊ दे, आज सुटीच तर आहे आणि सगळे थकलेत तर मस्त झोपून घेऊ। आणि अलार्म बंद करून हा चक्क झोपला, सगळा प्लॅन फ्लॉप झाला।
1: मग मी सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांना आराम मिळावा म्हणून मी तसं केलं।
0: वा वा वा वा, पण त्यामुळे सगळ्यांची सुटी वाया गेली त्याचं काय।
1: पुढच्या वेळी जाणारच आहोत ना आपण, डोंट वरी।
0: पुढच्या वेळी जाणारच, पण मग त्याची प्लॅनिंग आज झाली पाहिजे ना। आणि तीही आपल्या या सगळ्या मित्रांच्या साक्षीनं।
1: हो, हे जमतंय। आपल्या या मित्रांनाही आपण आपला प्लॅन सांगू, म्हणजे जर यांना जायचं असेल तर तेही जाऊ शकतात।
0: त्यापेक्षा आपण एक काम करूया, आज आपण आपल्या मित्रांसोबत व्हर्च्युअल भटकंती करूया।
1: येस, वाय नॉट। चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या भटकंती कार्यक्रमात आपण जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे।
0: अरे,
1: म्हणजे आधी गाणं ऐकू मग जाऊ त्यात काय।
0: ओके, स्टे ट्यून्ड।

0: वेलकम बॅक मित्रांनो. तर आज आपण व्हर्च्युअल भटकंती करणार आहोत एका सुंदर अशा ठिकाणाची,
1: म्हणजेच विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख थंड हवेच्या ठिकाणाची.
0: मुसळधार पावसामुळे डोंगरातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचं निसर्ग सौंदर्य,
1: थंड हवेचे वाहणारे झुळझुळ वारे, ढगातून जाणारी वाट,
0: हे सगळं ऐकून आत्ताच जायची जेवढी माझी इच्छा होते तशीच इच्छा आपल्या सर्व मित्रांची पण होत असेल.
1: मग काय मित्रांनो, जायचं का?
0: जाऊ जाऊ जाऊ, आधी सगळी माहिती काढू आणि आता सध्याला व्हर्च्युअल फिरून येऊ.
1: सगळ्यात आधी आपण बघू तिथे जायचं कसं. तर मित्रांनो, आपण बस, ट्रेन आणि फ्लाईट या तिन्ही मार्गांनी चिखलदरा गाठू शकतो.
0: फ्लाईट कसं? आपल्या जळगाववरून अजून फ्लाईट सुरू नाही आहेत, सुरू व्हायचे आहेत.
1: ते ठीक आहे रे, पण आपले इतर ठिकाणचे मित्र जाऊ शकतील ना, आणि नाही फ्लाईट तर ट्रेन बस आहेत की.
0: बसने जर गेलो तर अमरावतीहून आपण राज्य परिवहन अर्थात आपली लाल परी किंवा खासगी बसेसने चिखलदरा पोहोचू शकतो.
1: आणि ट्रेनने जर पोहोचायचं म्हटलं तर सर्वात जवळचं स्टेशन हे बडनेरा आहे. बडनेरा वरूनही सार्वजनिक आणि खासगी बसेस उपलब्ध असतात, किंवा आपल्या खासगी वाहनानेही आपण चिखलदरा पोहोचू शकतो.
0: आणि फ्लाईटने जर तुम्ही आलात तर नागपूर एअरपोर्टला उतरून तिथूनही बसेस उपलब्ध आहेत.
1: तर अशा प्रकारे आपण या सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य ठिकाणी पोहोचू शकतो.
0: नेहा, हे निसर्गरम्य थंड हवेचं ठिकाण तर आहेच, पण याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे.
1: हो मित्रांनो, चिखलदरापासून जवळच विराट राज्याची राजधानी होती, तिला वैराग नगरी म्हणत. आजही वैराग नावाचं गाव तिथे आहे.
0: 5000 वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवासाचा काळ या सातपुडा पर्वतरांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला अशी आख्यायिका आहे.
1: त्यावेळी द्रौपदी वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून वास्तव्य करत होती.
0: परंतु द्रौपदीवर विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर पडली. जेव्हा ही घटना द्रौपदीने भीमाला सांगितली तेव्हा भीमाने कीचक याला ठार केलं
1: आणि त्याचा मृतदेह वैराग पासून दूर एका दरीत फेकून दिला. त्यालाच कीचक दरी म्हणून ओळखलं जात होतं.
0: कालांतरानं त्या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचं चिखलदरा असं नाव पडलं असं म्हणतात.
1: शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले, त्यालाच भीमकुंड म्हणून ओळखलं जातं.
0: हा भीमकुंड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
1: मित्रांनो, हा भीमकुंड एक नैसर्गिक जलस्रोत आहे आणि याचं पाणी इतकं

0: स्वच्छ आणि पारदर्शक असतं की पाण्यात मासे पोहताना आपण स्पष्टपणे पाहू शकतो.
1: म्हणजे एक परफेक्ट मॉन्सून डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी जाऊ शकतो.
0: अरे हे तर थोडंच झालं, अजून बरेच पॉइंट आणि माहिती आपण जाणून घेऊ, पण त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: तर मित्रांनो, आपण आहोत चिखलदरा या ठिकाणी.
1: चिखलदराला आपल्याला वेगवेगळी निसर्गरम्य व्ह्यू पॉइंट पाहायला मिळतात. त्यातल्या भीमकुंडाबद्दल आपण जाणून घेतलं.
0: यासोबतच पंचबोल पॉइंट हा एक सुंदर पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो.
1: दर्शन, या पॉइंटचं वैशिष्ट्य म्हणजे इथून जर आपण एकदा आवाज दिला की 5 वेळेस प्रतिध्वनी ऐकायला येतो, म्हणूनच याला पंचबोल पॉइंट म्हणून ओळखलं जातं.
0: आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त कॉफीचे मळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: अजून एक व्ह्यू पॉइंट म्हणजे गाविलगड किल्ला. गिरिदुर्ग प्रकारातला हा किल्ला चिखलदऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच बहामनी किल्लाही आपल्याला इथे पाहायला मिळतो.
1: गाविलगड हा 12व्या शतकात गवळी राजाने बांधला, म्हणून किल्ल्याचं नाव गाविलगड असं ठेवण्यात आलं.
0: गडावर 5 लहान मोठे तलाव, साधारणतः 6 ते 7 तोफा, त्यावरील हिंदुस्थानी, उर्दू, अरबी या भाषेत कोरलेला मजकूर, कोरीव मूर्त्या,
1: किल्ल्यातील राणी महाल, दरबार यामुळे किल्ला तत्कालीन वैभवाची ग्वाही देत आजही तिथे आपल्याला पाहायला मिळतो.
0: यासोबतच देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, हरिकेन पॉइंट असे काही पॉइंट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात.
1: दर्शन, तुला माहितीये ताडोबा नंतर महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त वाघ असलेला व्याघ्र प्रकल्प या चिखलदऱ्याच्या खोऱ्यात असलेल्या मेडघाट या ठिकाणी आहे.
0: म्हणजे मान्सून डेस्टिनेशन सोबतच आपण जंगल सफारीचाही आनंद या ठिकाणी घेऊ शकतो.
1: जंगल सफारीचा नाही तर थ्रिलचाही अनुभव या ठिकाणी आपण घेऊ शकतो.
0: हो, जगातला सर्वाधिक लांबीचा म्हणजे 407 मीटरचा स्कायवॉक या ठिकाणी आहे.
1: असं परफेक्ट हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून आपण चिखलदरा या ठिकाणी नक्कीच जाऊ.
0: हो, आता प्लॅन तर केलाय, माहिती पण मिळाली आहे आणि आता वातावरण पण भारी आहे. जायला तर हवंच.
1: पण एक गोष्ट लक्षात ठेव, जाताना तिथं कचरा अजिबात करायचा नाही. लास्ट टाइम आपण एका ठिकाणी गेलो तेव्हा तू काय केलं?
0: काय?
1: पिशवी भरून चिप्स, बिस्किट, चॉकलेट सगळं घेतलं आणि खाऊन ते रॅपर तिथेच फेकले.
0: नंतर उचलले पण होते ना.
1: हो, ते तर मी सांगितल्यावर.
0: हो, ते चुकलंच माझं. मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारखी चूक करा, करायला हरकत नाही, कारण त्यातूनच आपण शिकतो. पण नंतर मात्र ती चूक सुधरवा.
1: आपण एवढ्या सुंदर ठिकाणी जातो, राहतो, फिरतो, म्हणजे ती जागा सुंदर स्वच्छ असते म्हणूनच आपण तिथे जातो ना. गलिच्छ ठिकाणी आपण जातो का?
0: नाही.
1: हा, पण आपण सुंदर ठिकाणी जाऊन गलिच्छपणा करतो आणि त्या ठिकाणाच्या सुंदरतेला डाग लावतो.
0: म्हणूनच मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी जाताना आपण स्वच्छतेची, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे.
1: दर्शन शिकलाय आता, आपणही शिकलं पाहिजे.
0: हो, निसर्गाचा आनंद घ्या पण त्याला ठेस पोहोचवू नका.
1: करेक्ट. तर आता जाऊया एका गाण्याकडे.
0: हो हो, का नाही.

0: तर मित्रांनो, आता जाता जाता विचार करा आपल्या ट्रिप प्लॅनचा, आणि हो, तुम्ही जात असाल तर आम्हाला पण कळवा, आम्हीही येऊ. पण तुर्तास आता घेतो तुमची रजा.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा बरं का.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा, आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्तो, युववाणी विभाग, द्वारक केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या भटकंती या कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती,
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तर नक्की भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर टाटा,
0: बाय. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी. प्रसार भारतीच्या वेव झो टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 आले आहेत. थोड्याच वेळात ऐकूया हिंदी बातम्या. 6:05 ऐकूया इंग्लिश बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:19 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत बातम्या ज्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: उपाधिं समलंकर्तुं बद्ध परिकरा पीवी सिंधुः श्वः अन्तिमचरणे जापान देशस्य अकाने यामाचुचि इत्यनया सह क्रीडिष्यति इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईचीही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजतायत। आता ऐकूया विज्ञानावर आधारित कार्यक्रम सायन्स कॉर्नर। या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत जनुक क्रांती आणि नीतीमूल्ये या विषयावर डॉक्टर स्नेहल महाजन मल्लखमेर यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत।
2: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो मानवी शरीर ही निसर्गाची सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची कलाकृती आहे। या कलाकृतीचा मूळ पाया आपल्या अस्तित्वाचा नकाशा म्हणजे आपला DNA आणि आपली जीन्स। आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण केवळ हा नकाशा वाचू शकत नाही तर त्यात बदलही करू शकतो। अनेक असाध्य जनुकीय आजार मुळासकट संपवण्याची ताकद आजच्या वैदिक शास्त्रात आहे। पण जेव्हा माणसाच्या हातात निसर्गाची रचना बदलण्याची ही अफाट शक्ती येते तेव्हा विज्ञानासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नैतिकतेचा। तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रातील नामवंत क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर। या क्षेत्रातील त्यांना जवळजवळ मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे। मॅडम कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
3: धन्यवाद।
2: मॅडम कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकूणच जेनेटिक्स आणि इथिक्स म्हणजे जनुकशास्त्र आणि त्याबरोबर आपण नीतीमूल्यांचा हा जो काही विचार करत आहोत हे थोडंसं आम्हाला सर्व श्रोत्यांना समजावून सांगा।
3: रोशन आणि आकाशवाणी यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की जेनेटिक्स आणि जिनॉमिक सायन्स आता कुठे लोकांना जास्त विस्ताराने समजू लागत असताना सुरुवातीलाच त्यांनी इथिक्स आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेसाठी घेतला। नैतिकता ही खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आवश्यक आहे, जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं। परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं। समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं अप्लिकेशन व्हायला पाहिजे। कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आले जिथे 400-500-200 लोक बसू शकतील, मग त्याच्यानंतर TV आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो। तसंच जेनेटिक जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज्ड चॉईसेस होत चालले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे। कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं, आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा हे काय अनुवंशिकच असेल किंवा रंग बांधा उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधी कधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं। आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे किंवा मग संशोधन झालंय की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार किंवा जे काही प्रूफ झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते। आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं कोविड व्हायरस आला त्याचा हे वेरियंट अमुक म्युटेशन। आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे

0: शास्त्राला जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे. त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललंय, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
1: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत, आणि अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही भूमिका कशी पार पाडू शकते?
0: खरं म्हणजे काही गोष्टी ना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक, की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे, की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे. म्हणजे संकल्पनांची समज इथपासून सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय. म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का, तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय सुरुवात करताय की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट, की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त डॉक्टर नाही, टीचर्स, प्रोफेसर सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्या याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
1: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो, असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे, हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे हे एक मोठं इथिकल आव्हान आहे, यावर काय उपाय आपल्याला?
0: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतच, की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण, म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अवेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अवेलेबल आहे तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरियरने पिकअप करतो. तर ही सुविधा अवेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात आणि आम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे, तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
1: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना समोर जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
0: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नैतिक

0: तर तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात, तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA मध्ये आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA मध्ये पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे. त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही, कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे. त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की अरे अनुवंशिक आमच्यात आहे. आता जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात, आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झालाय का, तर तसं काही नाही आहे. ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे. मग तो कुठला पण ठपका असे ना का, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते, मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का, तर नाही. तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
1: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याचशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो, आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो?
0: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी, ऑडिटिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबीत कसं बसेल तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्व, मानक ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिग म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापरलं जाऊ नये, तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे. आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालोय असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
1: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
0: पहिला नियम तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचा टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे, साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का. तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी हे, पण एक दुसरी नैतिक जबाबदारी, कर्तव्य, हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं. आणि आपण हे सॅम्पल कुठे देतोय, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतोय का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना ॲक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलंय का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण

0: नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही, तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते, फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे, फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
1: तुम्ही अॅक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे अॅक्रेडिशन असणं?
0: तर लॅबोरेटरीज आपली एनएबीएल अॅक्रेडिटेशन असतं आणि इंटरनॅशनल आहे कॅप, कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं अॅक्रेडिटेशन असतं. तर हे जी मेन आहेत अॅक्रेडिटेशन, ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते, ती पण लोकल ज्या आपल्या ऑथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटल, त्या पण बघत असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना अॅक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे, आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरीसुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही अॅक्रेडिटेशन्स आहेत, त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती. म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय, जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल, कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत, परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
1: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करता आहात, याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता, तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की वैज्ञानिक म्हणून जेनेटिक्स संबंधित जे काही फ्युचर आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कसं बघता? तुम्हाला भीती वाटते का विश्वास वाटतो?
0: म्हणजे मी त्यात काम करत असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो, कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता. आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का, तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण डीएनए तपासला जातो, त्याला मी एन्शंट डीएनए स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिकचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही, त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र आहे कोलॅबोरेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात ही एक डायलॉग, वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन, पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याच्यात त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढी सुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे योग्य आहे ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण बनलेलो असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झालाय, तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितलं तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत तसे प्रश्न प्रश्न ते आम्हाला विचारतात, त्यामुळे समज हा माणसाला उप

0: समजतच असते. आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे, तर नक्की सगळ्यांना समजेल.
1: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
0: तर सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हस्बंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का. तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे, त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा अनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता. त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रांच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे. नर्सेस जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स आता उपलब्ध आहेत आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला, गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयमासाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळपेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं, मन पण चंचल होतं आणि कधी कधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडंसं संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत, तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतोय. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती, काळजी, शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे, कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत, AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत, त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे तो ते पण एक कोलॅबरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर, ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत, यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला, तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.
2: प्रसारभारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आपण आत्ताच ऐकलात विज्ञानावर आधारित कार्यक्रम सायन्स कॉर्नर.

आकाशवाणी मुंबईची केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:53 आणि 42 सेकंद होत आहेत. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी ऐकूया काही संदेश.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजामस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी

श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला 5:30 वाजता।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारीचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे. खासगी कंपनीचे रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती. अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या. हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय. कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे. मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे. उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे. हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं. त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय. या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय. विक्रम 1च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं. प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे. भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे.
0: बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं 7 दिवसात निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यानंतर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या 100 पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीनं समित्या गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे परिसरातली

वाहतूक कोंडी दूर करून वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणार आहे अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. पुण्यात 3 उन्नत महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. पुणे शिरूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्ग, हडपसर यवत राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग या प्रकल्पांचं आज भूमिपूजन करण्यात आलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुण्यात प्रथमच एका खांबावर खाली रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वात वर मेट्रो अशी त्रिस्तरीय सिंगल पियर रचना उभारण्यात येणार आहे अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. या समितीमध्ये सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्रशिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक तसंच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राम मंदिर अपहाराच्या विरोधात काशी आणि अयोध्या इथंही आपण रामरक्षा पठणाचा कार्यक्रम करणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपूरमध्ये रामनगर इथल्या राम मंदिरात आयोजित रामरक्षा पठणानंतर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. राम मंदिर अपहाराच्या प्रकरणी जाहीर झालेलं विशेष तपास पथक हे थोतांड असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. या रामरक्षा पठणाला भाजपसोबत सर्व पक्षांना आपण आमंत्रित केलं होतं, परंतु या कार्यक्रमाला भाजपापैकी कोणीच आलं नाही असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त कोणीही होर्डिंग बॅनर लावू नयेत, तसंच वृत्तपत्र टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत असं आवाहन भाजपातर्फे करण्यात आलं आहे. ज्या कुणाला योगदान द्यायचं असेल त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान द्यावं असं आवाहनही पक्षातर्फे करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात VIP दर्शन सुविधा तात्पुरती बंद झाली आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारी प्रतीक्षा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला असून पदस्पर्श दर्शन आता अवघ्या 4 ते 5 तासात होत आहे. डोंबिवलीतल्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन उच्च न्यायालयानं आज रद्द केला. उद्या संध्याकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. अन्यथा त्यांच्या स्थावर मालमत्तेवर जप्ती आणण्यात येईल असा इशाराही न्यायालयानं दिला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं आज पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं
पारितोषिक योगेश देशपांडे यांना

0: मिळाला आहे. तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने पटकावला. कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार परत 41 डिग्रीच्या मागावर या चित्रपटासाठी शिवपाल सिंह कांग यांना जाहीर झाला. अभिजित दळवी दिग्दर्शित हमसफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. बियाणे खते आणि कीटकनाशकासंदर्भात तक्रारींचं निराकरण 7 दिवसात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यातल्या 3 उन्नत महामार्गांचं भूमिपूजन. पुण्यातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 50,000 कोटींच्या सुविधा उभारल्या जाणार. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं निधन. आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370 मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी स्वरगंधर्व सुधीर फडके घरत गणपतीची बाजी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते अॅबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्य यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
5: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 पूर्ण करून 100 वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
5: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
5: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5
5: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
5: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
6: श्रोतेहो, अवश्य ऐका. येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर

वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळच्या 7:15 वाजतायत. आता जाणून घेऊया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारतीय रेल्वे उत्तरोत्तर प्रगतीचे नवनवे उच्चांक गाठत आहे. नुकताच देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या रूपानं देशाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. काल 17 जुलै 2026 रोजी पहिली भारतीय हायड्रोजन रेल्वे हरियाणा राज्यातल्या जिंद ते सोनीपत या स्थानकांदरम्यानच्या 89 किलोमीटर मार्गावर धावली. या भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या दिशेनं झालेल्या प्रवासाविषयी तसंच केंद्र सरकारच्या आणखी एका अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत बारामती आणि नांदुरा स्थानकांच्या विकास कामांच्या काल झालेल्या उद्घाटनाविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण जाणून घेऊयात. श्रोते हो, 2070 पर्यंत नेट झिरो कार्बनकडे वाटचाल करण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे. देशातल्या कार्बन उत्सर्जन कमी होऊन शाश्वत विकास साधता यावा यासाठी विविध क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय बनावटीच्या देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. जगभरात हायड्रोजन रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये यामुळे भारताला स्थान मिळालं आहे. हायड्रोजन फ्युएल सेल म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर रासायनिक अभिक्रिया होऊन वीज निर्माण करून त्यावर ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हवा आणि ध्वनी प्रदूषण न करता ही रेल्वे हरित धाव घेईल. या तंत्रज्ञानाविषयी आणि या पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या वैशिष्ट्यांविषयी रेल्वे पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र आकलेकर यांनी माहिती दिली.
1: काल 17 जुलै 2026 हा एक ऐतिहासिक दिवस भारतीय रेल्वेतला असं म्हणता येईल, कारण की काल जिंद हरियाणा इथे भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही फ्लॅग ऑफ करण्यात आली. जिंद हरियाणा हा नॉर्दर्न रेल्वेचा झोन आहे आणि जिंद आणि सोनीपत असं 89 किलोमीटरचं 89 किलोमीटरचं एक अंतर आहे. यामध्ये ही गाडी धावेल. गाडीच्या 2 राऊंड फेऱ्या होतील, बेसिकली 4 ट्रिप्स एव्हरी डे. जे 89 किलोमीटर वन वे आहे, तर या 4 ट्रिप्स एव्हरी डे होते. असं डेली रन त्यांचा 356 किलोमीटर 356 किलोमीटर असा होईल. आता ह्या गाडीमध्ये साधारण 8 डबे आहेत आणि 2 हायड्रोजन पॉवरचे ड्रायव्हिंग कार आहेत आणि याचं स्पीड असेल साधारण 75 किलोमीटर. 2500 पॅसेंजर ही गाडी घेऊन जाऊ शकेल दररोज. तर या ट्रेनमध्ये डिझेल इंजिन नाही, इलेक्ट्रिक नाही, तर चालते कशी ही? तर हायड्रोजन फ्युएल. हायड्रोजन फ्युएल म्हणजे काय? तर छतावरील टाक्या आहेत हायड्रोजन फ्युएलच्या, त्या छतावरील टाक्यावर रूफ सिलेंडर्समध्ये फ्युएल सेल आहेत. त्यात हायड्रोजन आणि हवेतील ऑक्सिजन फ्युएल हे सेलमध्ये एकत्र येऊन त्याची वीज तयार होते आणि ही वीज त्या मोटर्सना जाते, ट्रॅक्शन मोटर्सना, आणि त्यावर ती गाडी चालते आणि धूर निघत नाही मग यावून, फक्त पाण्याची वाफ बाहेर येते. तर ही अतिशय अशी एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रदूषणमुक्त ट्रेन आहे. फर्स्ट ट्रेन होती, एक्सपेरिमेंटल फीचर आहे, पण रेग्युलर पॅसेंजर रन याचा सुरू झालेला आहे. जिंद सोनीपत सेक्शन का? तर या ठिकाणी प्लॅनिंग करून पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलेलं आहे. या हायड्रोजन फिलिंग स्टेशन्स लागतात किंवा त्याचं जे रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते लागतं, ते या सेक्शनवर सेटअप केलेलं आहे. गाडीमध्ये आवाज नाही, धूर नाही, त्यामुळे ही अगदी पोल्युशन फ्री ट्रेन आहे, विच विल ओनली रिलीज वॉटर वेपर. आता हे हायड्रोजन सिलेंडरमधलं जे हायड्रोजन फ्युएल असतं, दॅट हॅज टू बी फिल्ड, म्हणजे ते गाडीमध्ये 350 bar या प्रेशरने फिल करावं लागतं. तर ह्या सगळ्यासाठी जो लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टँक आणि प्रेशर सेन्सर आहेत, लीक डिटेक्टर आहेत, ते सेफ्टी वॉल्व आहेत, हे सगळे प्रोजेक्टसाठी सेटअप केले आहेत या सेक्शनवर. आता हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण होऊन विद्युत निर्माण होईल. ही रिफ्युएल कधी करावी लागेल? तर प्रत्येक दिवसाला एकदा असं त्याला रिफ्युएल करावं लागेल. तिकीट भाडं या गाडीचं साधारण ट्रेनच्या प्रवासी गाड्यांसारखं 5 रुपये पर

0: मिनिमम फेअर आहे, तिकीटमध्ये काही फरक नाहीये. पण एक मोठी अचीवमेंट ही अशी आहे की म्हणजे ही वर्ल्डची सर्वात पॉवरफुल हायड्रोजन ट्रेनसेट आहे. 1200 हॉर्स पॉवर फ्युएल सेल प्रपोजन या गाडीचं आहे, त्यामुळे सर्वात पॉवरफुल हायड्रोजन गाडी अशी ही भारताने चालवली आहे. आणि भारत हा 6वा देश आहे जो अशी ट्रेन चालवत आहे, आणि त्यातली ही सगळ्यात पॉवरफुल गाडी आहे. इकडली ही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाली की मग असा प्लॅन आहे लॉंग रनमध्ये की हेरिटेज रूट्स आहेत भारतातले विविध जंक्शन महत्त्वाचे, निलगिरी रेल्वे आहे किंवा ओटीची रेल्वे आहे आपली, नेरळ माथेरान रेल्वे आहे, या ठिकाणी अशा गाड्या टुरिस्ट अट्रॅक्शन आणि एन्व्हायरमेंट सेफ्टीसाठी चालवण्यात येतील. नॉन इलेक्ट्रिफाईड सेक्शन्स आहेत, तिथे पण अशी ही गाडी जाऊ शकते. पण एकदा ही सुरू होऊन नॉर्मल सर्विस सुरू झाली की त्याचा आणखी मला आपल्याला प्रसार बघता येईल. ही गाडी बनवली कोणी तर कम्प्लिटली भारतीय रेल्वे, मेक इन इंडिया प्रपोजल आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई यांनी ही गाडी तयार केली. RDSO रिसर्च डिझाईन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ही रेल्वेची संस्था आहे, त्यांनी ती रिसर्च केली. आणि इक्विपमेंट मेधा सर्वो ड्राईव्स ही एक हैदराबादची कंपनी, त्यांनी इक्विपमेंट तयार केलं आहे. आणि नॉर्दर्न रेल्वे ही गाडी चालवते. 2022 साधारण त्यांनी अनाऊन्स केला होता प्रोजेक्ट हा सुरुवातीला. 23-24 डिझायनिंग इंजिनिअरिंग सगळं झालं. 2025 स्टॅटिक टेस्टिंग, जी एका ठिकाणी उभी करून टेस्टिंग करतात, ट्रायल्स घेतात, ते झाले. आणि 26 सुरुवातीला अर्ली ट्रायल्स ह्या सेक्शनवर घेतले, इन्फ्रास्ट्रक्चर लागणार त्यांनी डेव्हलप केलं. आणि काल 17 जुलैला ही गाडी ऑफिशियली फ्लॅग ऑफ केली. साधारण 4 वर्ष ह्या पूर्ण प्रोजेक्टला लागली. पण दिस इज वन ऑफ द मोस्ट रिमार्केबल आणि आपल्या देशाला प्राऊड करणारा असा एक प्रोजेक्ट आहे.
1: श्रोते हो, वंदे भारत, हायड्रोजन रेल्वे यासारख्या रेल्वे गाड्यांची भेट देण्यासह या गाड्या ज्या स्थानकांमध्ये थांबतात त्यांचाही कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारमार्फत सुरू आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेअंतर्गत देशातल्या विविध रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या योजनेअंतर्गत कायापालट झालेली देशातील 75 स्थानकं देशाला समर्पित केली. त्यात महाराष्ट्रातल्या 12 आणि नांदुरा स्थानकांचा समावेश आहे. अमृत भारत स्टेशन योजनेविषयी भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी माहिती दिली.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील 1300 अधिक रेल्वे स्थानकांचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास आणि आधुनिकीकरण केले जात आहे. पुढील 50 गरजा लक्षात घेऊन स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. अमृत भारत स्टेशन योजनेचा महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांना लाभ झाला आहे. या योजनेअंतर्गत स्थानकांवर उत्तम प्रवासी सुविधा जसे लिफ्ट, एस्केलेटर, मोठे वेटिंग हॉल, मोफत वायफाय आणि सुरक्षित प्रवेशद्वार अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक स्थानकांची कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये मुंबई विभागात चिंचपोकळी, परळ, वडाळा रोड, माटुंगा, शहाड, पुणे विभागात केडगाव, लोणंद आणि 12 स्थानकांचा विकास कामांसोबत उद्घाटन झाले आहे. आमच्या भुसावळ विभागातही लासलगाव, देवळाली, सावदा, धुळे, मूर्तिजापूर या स्थानकांचा विकास झाला आहे. नागपूर विभागांतर्गत चांदा फोर्ट, नेताजी सुभाषचंद्र बोस, इटवारी जंक्शन, आमगाव स्थानकांची कामे झालेली आहेत. या योजनेतून राज्यातील 132 टप्प्याटप्प्याने विकास केला जात आहे.
1: श्रोते हो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 12 आणि नांदुरा रेल्वे स्थानकांच्या विकास कामांचं उद्घाटन काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं. 12 हे राज्यातलं कृषी, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील महत्वाचं केंद्र असल्यानं या पुनर्विकसित रेल्वे स्थानकामुळे स्थानिक व्यापार, पर्यटनाला चालना मिळणार आहे. 12 स्थानकाला 1914 पासूनच इतिहास आहे. दररोज सुमारे 1800 प्रवाशांची येथे ये जा असते. आधुनिक प्रतीक्षा कक्ष, सुधारित फलाट, आधुनिक प्रकाश योजना, दिव्यांगांना सुविधा अशा अनेक सोयींचा आता प्रवाशांना लाभ घेता येईल. नांदुरा रेल्वे स्थानकात या योजनेअंतर्गत विकासाची कोणकोणती कामं झाली त्याविषयी देखील भुसावळ विभागाचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी भानुदास तपस्वी यांनी सांगितलं.
2: अमृत भारत स्टेशन योजना ही भविष्यातील गरजा लक्षात घेऊन

रेल्वे स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. नांदुरा स्थानकाचा विकास हा प्रवाशांच्या सोयीसोबतच पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत सुविधांच्या निर्मितीवर आधारित आहे. आज रेल्वे स्थानके ही केवळ प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे

0: प्रवाशाची ठिकाणी नसून नागरिकांसाठी आधुनिक सार्वजनिक सुविधा केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. नांदुरा स्थानकाच्या नव्या रूपामुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव तसेच रेल्वेबद्दलचा विश्वास आणि आकर्षण वाढेल. स्थानकाचे आधुनिक स्वरूप, सुबक रचना आणि सुधारित सुविधा या भारतीय रेल्वेच्या बदलत्या आणि प्रगतशील चेहऱ्याचे प्रतीक आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे देशभरातील स्थानकांमध्ये होत असलेला हा सकारात्मक बदल नांदुरामध्येही प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल.
1: नांदुरा हे भुसावळ विभागातील मुंबई हावडा या देशातील अत्यंत महत्वाच्या रेल्वे मार्गावरील एक प्रमुख स्थानक आहे. बुलढाणा जिल्ह्यातील व्यापारी, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रासाठी हे स्थानक महत्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते. परिसरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व व्यावसायिक मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासासाठी नांदुरा स्थानकाचा वापर करतात. वाढती प्रवासी संख्या, स्थानिक गरजा आणि भविष्यातील विकास लक्षात घेऊन नांदुरा स्थानकाची निवड अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत करण्यात आलेली आहे. नांदुरा रेल्वे स्थानकावर दररोज 30 ते 35 प्रवासी गाड्या अप डाऊन याप्रमाणे ये जा करतात. यामध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट तसेच काही महत्वाच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचाही समावेश आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, नागपूर, मुंबई, कोलकाता आणि देशातील इतर प्रमुख शहरांशी या भागांचा रेल्वे संपर्क व्यवस्था अधिक मजबूत झालेली आहे. या योजनेअंतर्गत नांदुरा स्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यात आलेला आहे. यामध्ये रेल्वे स्थानकातील इमारतीचे आकर्षण सुशोभीकरण, प्रशस्त प्रवेशद्वार, आधुनिक प्रतीक्षालय, स्वच्छतागृहाचे आधुनिकीकरण, दिव्यांगजनांसाठी सुलभ सुविधा, सुधारित प्रवासी माहिती प्रणाली, डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स, ऊर्जा कार्यक्षम LED, प्रकाश योजना, प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण, परिसर विकास, वाहनतळ सुविधा आणि स्थानिक सांस्कृतिक वारसा दर्शवणारी आकर्षक रचना याचा समावेश केलेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. प्रवाशांना चांगल्या प्रतीक्षालयाची सुविधा, स्पष्ट माहिती प्रणाली, दिव्यांगजनांसाठी सुलभ प्रवेश, स्वच्छ परिसर आणि सुधारित प्रवासी सुविधा उपलब्ध होतील. स्थानकाचे सौंदर्य वाढल्याने परिसराच्या विकासाला चालना मिळालेली आहे. तसेच स्थानिक व्यापार आणि पर्यटनालाही फायदा होईल. एकूणच नांदुरा स्थानक हे आता केवळ प्रवाशांचे केंद्र न राहता आधुनिक आणि प्रवासी अनुकूल रेल्वे स्थानक म्हणून विकसित झालेले आहे. अमृत भारत स्टेशन योजना ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. नांदुरा स्थानकाचा झालेला कायापालट हा या परिसराच्या विकासासाठी एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे.
2: श्रोतेहो, मेक इन इंडिया अंतर्गत रेल्वे प्रशासन रेल्वे वाहतुकीच्या मार्गावर प्रगतीचे नवनवे टप्पे ओलांडत आहे. हेच हायड्रोजन रेल्वे आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असणाऱ्या या स्थानकांमधून दिसून येतं. श्रोतेहो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन शैलेश मोहिते.

0: आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्त विशेष.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूरवादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.

0: रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसानवाणी हा कार्यक्रम आता ऐकूया. किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज शनिवार आहे तर नेहमीप्रमाणेच रामराम पाहुणं हा शेतकरी बांधवांनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामीण कृषी महसूल सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज ऐकूया.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 18, 19, 20, 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 18, 19 व 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 18, 19 व 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 75 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. 17 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य व पूर्व भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 18 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात व जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 18, 19, 20, 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 18, 19 व 20 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 21 व 22 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 88 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 63 ते 68 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 18, 19, 20, 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 18, 19 व 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तसेच 21 व 22 जुलै रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 18, 19 व 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, तसेच 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 89 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 61 ते 68 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. 17 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य व पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 18 जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागामध्ये

0: जिल्ह्यातील मध्य व पूर्व भागामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. मंडळी कार्यक्रमात पुढे जाऊया. शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुण आता ऐकूया.
2: रामराम पाहुण ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: मंडळी आम्ही नेहमीप्रमाणे हजर आहोत तुमच्या हुमनाच्या उत्तरादाखल आणि अभिप्राय दाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
2: नक्कीच. तर सुरुवात करूया उशिरा आलेल्या पत्रांपासून. हे पहिलं पत्र आहे माझ्या हातात. जय हिंद रेडिओ श्रोता संघ हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायराबानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर, त्याचबरोबर इलान आणि करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद यांनी छत्रीबद्दल आपण जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि पत्रांवर आधारित कार्यक्रम आम्हाला आवडतात असाही अभिप्राय दिलाय.
3: हे पत्र पाठवलंय आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे इथून. तर यांनी आपण छत्रीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर चित्र स्वरूपात त्यांनी रेखाटून पाठवलं आहे. खरंच खूप छान छत्री यांनी रेखाटून पाठवली,
2: अगदी पुस्तकात असते तशी.
3: यासोबतच हे असं म्हणतायत की आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे सर्वच कार्यक्रम भारदार असतात, त्यापैकी रामराम पाहुणा हा कार्यक्रम नेहमीच खूप छान होतो. जास्तीत जास्त पत्रांना पोहोच आणि सर्वच श्रोत्यांचा सहभाग असणारा कार्यक्रम म्हणून याची ओळख आहे.
2: खरंय. विद्यानगर कवठे महांकाळचं हे पत्र संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, एस पी म्हैसाळकर यांनी छत्री हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि गत आठवड्यात लहान मुलांचे आजार आणि त्यावरच्या शस्त्रक्रिया याविषयी जी माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप उपयुक्त होती असं ते म्हणत आहेत.
3: हे पत्र पाठवलंय हरिराम पांडुरंग लोहार यांनी येळवड इथून आणि यांनी आपण छत्रीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
2: छत्री हे हुमानाचं अचूक उत्तर या श्रोत्यांनी दिलेलं आहे आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम आम्ही नियमित ऐकत असतो, विशेष करून पत्रांवर आधारित कार्यक्रम आम्ही खूप आवडीनं ऐकतो. आणि हे पत्र प्रेषक आहेत जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास, गंगाधर, गजानन, संजय, आशिष आणि पृथ्वीराज, त्याचबरोबर साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर यांचं.
3: तर कार्यक्रमातलं उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निप्पाणी इथून, लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, सीमा, शीतल, संकेत, अंजली, भूमिका, स्नेहल, अनुसया, शौर्य, हरी, अभिनव, सर्वेश, आनंदा, संभाजी, तानाजी, गणेश मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, बाबूराव कुंभार, लिंगनूर कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेरली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद, वैदही, स्नेहल मोरे, विनायक मोरे आणि सुवर्णा पाटील. तर आपल्या या श्रोत्यांनी आपण छत्रीबद्दल जे हुमान विचारलं होतं त्याचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि यासोबतच आपल्या केंद्रावरून प्रसारित होणारे विविध कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं देखील त्यांनी कळवलं आहे. तर भाऊ, उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यातल्या हुमानादाखल आलेल्या पत्रांना पोहोच देण्याची.
2: नक्कीच. पण त्याआधी गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं ते सांगूया.
3: नक्कीच.
2: तर गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं दूषित पाणी मी शुद्ध आणि निर्जंतुक करते, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांपासून मी तुम्हाला दूर ठेवते, तुम्हाला काही कापलं खरचटलं तर त्यातून होणारा रक्तस्राव मी तात्काळ थांबवते, तर ओळखा पाहू मी कोण.
3: आणि मंडळी या हुमानाचं अचूक उत्तर आहे तुरटी, किंवा आपण त्याला स्फटिक सुद्धा म्हणतो
2: किंवा फिटकरी असंही म्हटलं जातं.
3: चला तर मग आपल्या कोणकोणत्या श्रोत्यांनी या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय ते पाहूयात.
2: नक्कीच. पण त्याआधी अक्का हे हुमान कुठल्या श्रोत्यांनी लिहून पाठवलं होतं ते सांगूया.
3: नक्कीच.
2: तर हे श्रोते आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगले इथून महादेव, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी आणि तुषार खोत, त्याचबरोबर गार्गी आणि शची पाटील.
3: चला तर मग हुमानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या प्रत्येक पत्राला आता आपण पोहोच देऊयात. हे पत्र पाठवलंय संत

0: संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, गणेश जाधव, यशवंत बामणे, भारत निकम, विश्वास भोसले, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश भाडगूत, सोन्या आणि बब्या, स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ, शिवाजी पेठ, कोल्हापूर इथून आणि यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की 13 जुलै रोजी जनावरांचं लसीकरण आणि आजार याविषयी डॉक्टर पुष्पनाथ चौगुले यांनी दिलेली माहिती खूपच उपयुक्त आणि मार्गदर्शक होती. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: कोगे तालुका करवीर इथून आलेलं हे पत्र अस्मिता आणि अनिकेत निकम, त्याचबरोबर शिल्पा बाबासो निकम यांचं. यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर तर दिलंच, शिवाय अभिप्राय दाखल ते म्हणतायत की गाणं मनातलं आणि माझे जीवन गाणे हे दोन कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात. आम्ही मन लावून हे कार्यक्रम ऐकत असतो असा अभिप्राय त्यांनी दिलाय.
0: तर तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा लिहून पाठवलंय. श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी आणि एसपी म्हैसाळकर. तर याचबरोबर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की मागील आठवड्यात किडनी स्टोन याविषयी आरोग्य आणि धनसंपदा यामध्ये जी आपण माहिती सांगितली ती खूपच उपयुक्त होती. यासोबतच शेतकऱ्यांची आवड हा देखील कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. एकापेक्षा एक सरस गाणी आपण या कार्यक्रमासाठी निवडली होती.
1: तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र. शिवाय अभिप्राय दाखल हे म्हणतायत की लोकसंगीताच्या कार्यक्रमात रविवारी सकाळी 10:30 अवघाची संसार हे कीर्तन जे प्रसारित झालं ते खूप आवडलं. आणि हे पत्र प्रेषक आहेत सानिका, राजश्री, हिराबाई आणि राजेंद्र बंडा रांगोळे, पोपट मोरे, पूर्वा स्वामी, श्रावणी यादव, गणेशनगर पट्टण कोडोलीचे, तर शुभांगी आणि प्रियांश अमरगोरे कृष्णाघाट मिरजचे श्रोते.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे यांनी वसंत कॉलनी इचलकरंजी इथून. तर यांनी देखील तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच 12 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 शेतकऱ्यांची आवड हा जो कार्यक्रम आपण प्रसारित केला तो आम्हाला खूपच आवडला. कार्यक्रमामध्ये ऐकवण्यात आलेली सर्वच गाणी श्रवणीय, कर्णमधूर, सदाबहार अशी खूप छान होती. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: फक्त अभिप्राय दाखल आलेलं हे पत्र. आपली आवड, आपकी पसंत, शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पावणं हे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात असं अभिप्राय देणारं हे पत्र. श्रोते आहेत अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूरचे, त्याचबरोबर दक्ष मुर्गी मुतनाळ आणि शहाबाज सादिया जरीना आणि शब्बीर नायकवडे रुईचे.
0: तर कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत श्री मल्लिकार्जुन श्रोता संघ आडी तालुका निपाणी इथून, लक्ष्मणभाऊ लोखंडे, रुक्मिणी, भगवंत, सुशीला, पूनम, नम्रता, सीमा, भूमिका, शीतल, हरी, अंजली, स्नेहल, राजवी, संकेत, आनंदा, संभाजी, तानाजी, शौर्य, अभिनव, सर्वेश, गणेश, बाबूराव कुंभार, मल्लू शेवाळे, लक्ष्मी शेवाळे, लिंगू कापशी इथून संजय मोरे, संगीता मोरे, तर नेर्ली तामगाव इथून शंकर मोरे, रंजना वरद वैदही, स्नेहल मोरे आणि सुवर्णा पाटील. तर आपल्या या श्रोत्यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. आणि आम्हाला चिंतन हाच चिंतामणी, गाता रहे मेरा दिल, हिंदी मराठी बातम्या, मराठी चित्रपट संगीत, हिंदी चित्रपट संगीत, आपली आवड, शेतकऱ्यांची आवड, आपकी पसंत, कायद्याविषयी बोलू काही, गीत बहार हे सगळे कार्यक्रम खूप आवडतात आणि आम्ही ते न चुकता ऐकतो असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीहून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे आणि रेहान शेख यांचं पत्र आहे. त्यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुड, तुषार प्रसिंक, एकता, मेघना, उत्कर्षा कांबळे, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे कबनूर, विलास पाटील, चंदूर इथले श्रोते. तर आपल्या या श्रोत्यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच एक हुमान सुद्धा यांनी लिहून पाठवलं आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. सुप्रिया बोलकेवाडीकर, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथले हे श्रोते यांनी सुद्धा तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: पुढचं पत्र पाठवलंय रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, सुरेंद्र आवटे येळगुड, काका पाटील, सोमान बाळू बोडके, अरुण येळगुडकर चंदूर इथले श्रोते. तर यांनी देखील तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: अचूक उत्तर पाठवणारं पुढचं पत्र अंजू शनिराज रवी, छाया चौगले, तानाजी चौगले, उजळाईवाडी तालुका करवीर इथले हे श्रोते.
0: भाऊ, आपल्या कार्यक्रमातले हे नवीन श्रोते.
1: बर,
0: श्रोते आहेत रोहित, अक्षय आणि संजय पाटील, करंजवडे तालुका वाडा.

0: कळवा जिल्हा सांगली इथले श्रोते. तर सगळ्यात आधी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं स्वागत करूया.
1: नक्कीच.
0: आणि यांनी पहिल्याच पत्रामध्ये आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलं आहे.
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. हे पत्र प्रेषक आहेत संपत्ती राणी आणि अंकिता खेमलापुरे, त्याचबरोबर तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, दत्वाड तालुका शिरोळचे हे श्रोते. या श्रोत्यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय श्रीधर धेंडे, मंगल, प्रसेनजीत धेंडे, प्राजक्ता धनसरे, मयंक, अमिता लोंढे, रिया, अमृता कांबळे, रितिशा, आशिष धेंडे, अतुल, अभिदीप, अथर्व पल्लवी, स्वराज धेंडे, जयवर्धन कांबळे, श्रद्धा कांबळे, मुक्काम पोस्ट सावळस, तालुका तासगाव, जिल्हा सांगली इथले श्रोते. तर यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच शनिवारी प्रसारित झालेला रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. यामध्ये विविध श्रोत्यांच्या पत्रांना पोहोच देण्यात आली. यासोबतच शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी प्रसारित करण्यात आलेला कार्यक्रम गीत संवाद हा देखील आम्हाला खूप आवडला. आणि या कार्यक्रमामध्ये प्रसारित करण्यात आलेली गाणी देखील खूप छान होती. तसंच पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयीची उपयुक्त माहिती आपण प्रसारित केली, त्याबद्दल धन्यवाद असं त्यांनी म्हटलं आहे. आणि रविवार दिनांक 12 जुलै रोजी प्रसारित करण्यात आलेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला असं त्यांनी कळवलेलं आहे. आणि सोमवारी 13 जुलै रोजी सकाळी अमृतधारा आणि ऐसी अक्षरे रसिके हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला असं त्यांनी कळवलेलं आहे.
1: शिवानी कांबळे अलाहाबाद, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट मौजे सांगाव, तालुका कागल इथून आलेलं हे पत्र, यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले, राहणार दोनवडे इथले.
1: अभिप्राय दाखल आलेले हे पत्र सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी इथले हे श्रोते. ते म्हणतात की चिंतन गाता रहे मेरा दिल, आपकी पसंद, आपली आवड, आवड शेतकऱ्यांची, रामराम पाहुणा, आरोग्यविषयक कार्यक्रम, शेतीविषयक कार्यक्रम, सगळे कार्यक्रम आम्हाला खूप आवडतात आणि पत्रांवर आधारित कार्यक्रमात आम्हाला पोहोच दिली जाते हे ऐकून खूप बरं वाटतं. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
0: हे पत्र पाठवलंय विजय सुतार, शिवतेजी सुतार, शैला दिलीप पोद्दार, शोभा रवींद्र मेस्त्री, डॉक्टर युवराज मोटे, विशाल दिगंबर सुतार, बाबासो पाटील, राधाई रेसिडेन्सी, मीराबाग रंकाळा, कोल्हापूर इथले. तर भाऊ यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि त्यांनी छोटी छोटी छोटी अशी वेगवेगळी चित्र काढून पाठवली आहेत. बरं का? दोन कळशा एकमेकावर ठेवलेल्या, त्याच्या बाजूला तुरटी त्यांनी दाखवलेली आहे. एक मुलगा सायकलवरून जाताना पडलेला, त्याच्या हाताला आणि पायाला जराशी जखम झाल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे. तिथं छोटासा संदेश लिहिलाय की मुलगा सायकलवरून पडला म्हणजेच आपण तिथं तुरटी लावू शकतो
1: रक्तस्त्राव थांबवण्यासाठी.
0: यासोबतच बॅट बॉल खेळताना हाताला जखम झाल्याचं एक चित्र आहे. आणि एक माणूस खुर्चीवर बसून दाढी करतोय, तिथं सुद्धा त्यांनी तोच संदेश लिहिलेला आहे की दाढी करताना सुद्धा आपण तुरटी वापरू शकतो. तर रक्तस्राव थांबवण्यासाठी आपण तुरटीचा वापर करू शकतो.
1: हे अगदी चित्रांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत भावना.
0: अगदीच बोलकं चित्र यांनी रेखाटून पाठवलेलं आहे.
1: वळूया पुढच्या पत्राकडे. शब्बीर आटपाडे, फैजुल्ला, इजाज, इरशाद, जुबेर, इम्रान, हैदर, जाफर, अरमान, राहत, माहिरा, शाहिदा, आयशा, अहमद, सुफियान, लोमान आणि सोनू मुनू, रुकडी तालुका हातकणंगलीचे हे श्रोते. तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर तर त्यांनी दिलेच. अभिप्राय दाखल ते म्हणतायत की शनिवारी सकाळचा लोककथा रंग, गीत बहार, आपकी पसंत हे कार्यक्रम आम्ही आवडीनं ऐकतो. आणि शेवटी त्यांनी लिहिले की दुकानात आम्ही आता नवीन रेडिओ बसवलाय आणि त्यावर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र ऐकताना खूप आनंद होतो, अशा भावना त्यांनी पत्रात लिहिलेल्या आहेत. आणखी काही नजरचुकीनं अक्कायात नावं राहून गेली आहेत बरं का? ते आहेत महेश, आकाश, सतीश, संदीप, कृष्णाथ आणि प्रताप, त्याचबरोबर परिवार रेडिओ श्रोता संघाचे सदस्य कोल्हापूरचे हे श्रोते.
0: कार्यक्रमातले हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत हरिराम लोहार एळवडे इथले. तर यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
1: वळतोय पुढच्या पत्राकडे. माजी सैनिक दत्तात्रय कुरळे, हिटणी तालुका गडहिंग्लज इथले हे श्रोते. आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम आम्ही ऐकत असतो असा अभिप्राय देतानाच त्यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आणि हुमानाची ही अखंड परंपरा आकाशवाणीनं घट्ट जपून ठेवली आहे आणि आषाढी वारीच्या शुभेच्छा सुद्धा त्यांनी पत्राद्वारे दिल्या आहेत.
0: भाऊ आता

0: पुढच्या पत्राकडे. हे पत्र आपल्याला पाठवलंय श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राजाराम गायकवाड, राज पेंटर, आपकी पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवाड, अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बेरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सुशीला, विलास दावणे, कागल, सुभाष मिणचे, शिरढोण, श्रीनिवास कांबळे, यड्राव, लतीफ महात, शशिकांत पाटील, कुरुंदवाड आणि सचिन किल्लेदार, भडगाव इथले श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर तुरटी हे आपल्याला लिहून पाठवलंय. आणि अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की 11 जुलै रोजी प्रसारित झालेला आमच्या सगळ्यांचा खूप आवडीचा कार्यक्रम राम राम पाहुणं हा जो आपण प्रसारित केला तो आम्हाला खूप आवडला आणि जास्तीत जास्त पत्रांना या कार्यक्रमामध्ये पोहोच मिळाली त्यामुळं आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडतो असं त्यांनी कळवलं आहे.
1: तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र. पत्रप्रेषक आहेत आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, बालिंगे तालुका, करवीर इथले. आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की हवामान विषयक बी बियाणे, सेंद्रिय रासायनिक खतं, योग्य मशागत, कापणी खुरपणी याविषयी कृषीविषयक कार्यक्रमातून जी माहिती प्रसारित केली जाते ती शेतकऱ्यांसाठी फारच मोलाची ठरते. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत.
0: पुढचं पत्र पाठवलंय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, रेखासागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते. तर यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. तर अभिप्राय दाखल हे असं म्हणतायत की गुरुवार दिनांक 9 जुलै आणि शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी किसानवाणी आणि माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पुष्पनाथ चौगले यांनी पावसाळ्यात जनावरांना लसीकरण कसं करावं आणि होणाऱ्या आजाराविषयी जी माहिती सांगितली ती खूपच उपयुक्त होती.
1: तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र. श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे, तर हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडकीहाळ तालुका निप्पाणीचे. अभिप्राय दाखल ते पुढे म्हणतायत की गाणं मनातलं हा जो कार्यक्रम 7 तारखेला प्रसारित झाला तो आम्हाला खूप आवडला.
0: पुढच्या पत्राकडे आणि हे पत्र पाठवलंय पोद्दार परिवार रेडिओ श्रोता संघ पाडळी खुर्द इथून. वैभव, शशिकांत, संदीप, भारती, विश्वासराव, लक्ष्मी, सोने आणि मयुरेश यांनी तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच हे असं म्हणतात की राम राम पाहुणा हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो. या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांच्या सर्व पत्रांना पोहोच दिली जाते त्यात आमच्याही पत्राचा उल्लेख झाला आणि आम्हाला खूप आनंद झाला. दर शनिवारी आम्ही या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत असतो. रविवारी प्रसारित झालेल्या शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला विशेष आवडला आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रसारित झालेली गीतं उत्कृष्ट आणि मनोरंजनात्मक होती. तर पुढे ते असं म्हणतात की 18 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे. याविषयी त्यांनी थोडक्यात आपल्याला माहिती लिहून पाठवली आहे.
1: वळूया पुढच्या पत्राकडे. महादेवराव डोंगळे, शरण्य आणि आदित्य डोंगळे, घोटवडे तालुका राधानगरीचे हे श्रोते, तर रेयांश शिवतेज आणि रश्मीन खतकर गोकुळ शिरगावचे श्रोते यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
0: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय बस्तवाडहून विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, अनिकेत, सोहम, प्रीती आणि अभिलाषा जंगम, याचबरोबर बाजीराव वाघमारे केरूर, अण्णा खोत दत्तवाड, गजबर अत्तार, सलीम नायकवडे, फरीद मणेर, मनोज रानडे, सचिन राजमाने, वैभव जाधव कुरुंदवाड, भोला विष्णू जाधव नुरसिंहवाडी, सूरज मडिवाळ आणि गुलफामभाई औरवाड, हिमेन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ, मुक्काम पोस्ट बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथले हे श्रोते. आणि आपल्या या श्रोत्यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आम्हाला वनिता मंडळ आणि गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम खूप आवडला असं देखील त्यांनी कळवलं आहे.
1: तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली यांनी. आणि अभिप्राय दाखल गीत संवाद या कार्यक्रमात पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपचार याविषयी जी माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप उपयुक्त होती असं ते म्हणतायत.
0: हे पत्र पाठवलंय देदणादन ग्रुप, सुवर्णा कांबळे, ताराबे पार्क, कोल्हापूर, विठ्ठल दळेकर, रुक्मिणी, विशाल, पूजा, बापू दळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पट्टणकोडोली इथले हे श्रोते. तर यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास पाटील, नारायणी पाटील, तुकाराम पाटील.

0: येथील सोन्याची शिरोलीचे हे श्रोते संगीता बाजीराव ढेरे शाहूनगर परितेचे श्रेया सोनाली रणजित बारड दीपक तोडकर बारडवाडी तालुका राधानगरीचे यांनी तुरटी हे हुमनाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय.
1: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा लिहून पाठवलंय. श्रोते आहेत सैनिक टाकळी इथले वसंत अण्णा, अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, जयश्री, राजश्री, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी आणि श्राव्या. यासोबतच हे असं म्हणतायत की वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. या कार्यक्रमामध्ये प्रसारित करण्यात आलेलं जनाबाईंचं कीर्तन आम्हाला खूप आवडलं.
0: खूप मोठं अभिप्राय दाखल आलेलं हे पत्र. तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर यांनी दिलंय. 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता लोकसंख्या दिनानिमित्त जो कार्यक्रम प्रसारित करण्यात आला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर लक्ष्मण साळोखे यांची मुलाखत यात आम्हाला ऐकायला मिळाली, ती खूप उपयुक्त होती. त्याचबरोबर 11 जुलै रोजी प्रसारित झालेला लोकसंगीताचा कार्यक्रम, यात अवघाची संसार या विषयावर हरिभक्त परायण कीर्तनकार सुरेश भावे यांनी सादर केलेलं कीर्तन खूप आवडलं. 12 तारखेला सकाळी 10 वाजता प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम देखील आवडला. त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमात अरे संसार संसार या चित्रपटातलं विठू माऊली तू माऊली जगाची हे भक्तिगीत ऐकताना प्रत्यक्षात विठ्ठल भेटल्याचा आनंद आम्हा सर्व श्रोत्यांना झाला. हे कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत. पुढे ते म्हणतायत की 11 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता प्रसारित झालेला नाट्यसंगीताचा कार्यक्रम देखील आम्हाला खूप आवडला. प्रसारणाबद्दल त्यांनी धन्यवाद दिलेत. आणि हे श्रोते आहेत स्वप्नपूर्ती रेडिओ श्रोता संघ लक्ष्मीनगर हातकणंगलेहून महादेव, अरुणा, प्राजक्ता, पल्लवी आणि तुषार खोत, त्याचबरोबर चिऊ पाटील, गार्गी पाटील आणि शची पाटील.
1: तर भाऊ वळूयात पुढच्या पत्राकडे. आणि हे पत्र आपल्याला पाठवलं आहे मारुती पाटील ग्रीसवाला शाहूनगर परिते, श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे ठिकपुरले इथले श्रोते. आणि यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
0: स्नेह जिवाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे कीर्ती अहिल्या स्वरा आदिराज उत्तम पाटील वारणा कापशीचे श्रोते यांनी सुद्धा तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर दिले आणि एक हुमान त्यांनी आपल्याला लिहून पाठवले. तर त्या हुमानाचा आपण कार्यक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न करूया.
1: नक्कीच. तर कार्यक्रमातलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत चंद्रशेखर पाटील, विमल, पूजा, सागर पाटील, बाबाज दुकानदार कोगे, राजू मिठारी स्टॉप, रवी ग्रुप चंदूर इथले श्रोते. तर यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवले. आणि आम्हाला आपकी पसंत आपली आवड या कार्यक्रमामध्ये पत्रांना पोहोच मिळते आणि हे ऐकून आम्हाला खूप आनंद होतो असं त्यांनी कळवलेलं आहे. याचबरोबर आम्हाला शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणं हे दोन्ही कार्यक्रम खूप आवडतात असं देखील त्यांनी कळवलं आहे.
0: तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं माझ्या हातातलं हे शेवटचं पत्र. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव भक्तिभूषण नामदेव आकाशकुमार अनुराधा तुकाराम कांबळे छाया कांबळे गीतांजली सयाजी वरुटे अंजनी शिवाजी पाटील हसूर दुमालाचे हे श्रोते कंदलगावहून कार्तिक अर्पित आणि अनुराधा आकाश शिंदे तेजस तुषार दीक्षा श्रुतिका सीमा दगडू सुतार भाटणवाडीचे तर कोमल सागर आरव सरकार राधिका दयानंद कांबळे आणि कांबळे परिवार आमजाई भरवडेचे हे श्रोते. आणि अभिप्राय दाखल ते पुढे म्हणतायत की कुठलाही श्रोता नाराज होणार नाही याची दक्षता आपण घेता भरपूर पत्रांना पोहोच देता आकाशवाणीला शुभेच्छा आणि धन्यवाद.
1: वा खूप छान. तर आपल्या कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आणि श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन, संजय आशिष, पृथ्वीराज साध्वी जोशी तर परभणीहून गणेश हारगावकर. तर आपल्या या श्रोत्यांनी तुरटी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. यासोबतच हे असं म्हणतात की कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम आम्ही नेहमी ऐकत असतो. आपले सर्वच कार्यक्रम खूप सुंदररित्या सादर करता. तसंच कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम अतिशय मनोरंजनात्मक, ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि शेतीसाठी उपयुक्त माहिती देणारे असतात. आपली आवड आपकी पसंद शेतकऱ्यांची आवड रामराम पाहुणं हे पत्र उत्तरांवरील कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडतात असं त्यांनी कळवलं आहे.
0: तर अक्का आजच्या कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
1: आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
0: तर मंडळी या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. पावसाळ्यात मी रौद्र रूप धारण करतो. स्वार्थी माणसानं माझ्यावर केलेली अतिक्रमण एका क्षणात मी दूर करतो. मी शेवटी नदीला जाऊन मिळतो आणि तिथंच लुप्त होतो. तर ओळखा पाहू मी कोण
1: भाऊ.

0: जरा असं अवघड वाटतंय बरं का याच्यासाठी काही क्ल्यू?
1: अक्का, हुमानात उल्लेख केल्याप्रमाणे सध्या याच्यावर अनेकांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्याचे परिणाम, गंभीर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. आणि अक्का, आणखी एक छोटासा क्लू मला द्यावासा वाटतोय की कोणत्याही गावात प्रवेश करताना, मग ते गाव छोटंसं असो अथवा मोठं किंवा उपनगर असो, याला ओलांडूनच पुढे जावं लागतं.
0: माझ्या मते भाऊ, इतक्याशा क्ल्यूवर आपल्या श्रोत्यांनी ओळखलं असेल की या हुमानाचं उत्तर काय आहे ते. पण तरी देखील मी हुमान पुन्हा एकदा सांगते, म्हणजे अजून थोडस सोपं होऊन जाईल. तर हुमान पुन्हा एकदा लिहून घ्या. पावसाळ्यात मी रौद्र रूप धारण करतो. स्वार्थी माणसानं माझ्यावर केलेली अतिक्रमण एका क्षणात दूर करतो. मी शेवटी नदीला जाऊन मिळतो आणि तिथंच लुप्त होतो. तर ओळखा पाहू मी कोण?
1: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता,
0: रामराम पाहुणं, किसान वाणी विभाग द्वारा सहाय्यक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, तारावे पार्क, कोल्हापूर, पिनकोड 416003.
1: तर मंडळी, हुमानाचं उत्तर आणि तुमचे अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा, कारण आम्ही तुमच्या पत्रांची वाट पाहत आहोत. पण कार्यक्रमात आता या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
0: आणि अक्काचा नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार. मंडळी, आता कार्यक्रमात वेळ झालीये निरोप घेण्याची. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
3: स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा. श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो. पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
5: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज और लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
4: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ.

0: देव अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता आषाढी वारी आणि आजची तरुणाई यामध्ये युवा कीर्तनकार हरिभक्त परायण नवनाथ कुंभार यांचं प्रवचन आणि त्याचबरोबर वारीमध्ये सहभागी असलेल्या युवकांचे अनुभव, तेव्हा अवश्य ऐका आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर 19 जुलैला संध्याकाळी 5:30 वाजता।
1: श्रोते हो, रविवारी 19 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलांचा आहारातील उपयोग आणि त्याच्या काही पाककृती याविषयी चित्रा देशपांडे यांची मुलाखत आणि स्वाती पाध्य यांचा ललितबंध पाऊस वेळ। महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम एक रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या सहा खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामूटी, कार्तिकायन, यामी गौतम यांचा सन्मान। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत। देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 या रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण झालं। मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट कंपनीनं हे रॉकेट बनवलं आहे। खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 12:05 विक्रम 1 हे रॉकेट अवकाशाच्या दिशेनं झेपावलं। स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहास्पेस, कॉस्मोसर्फ, डी क्यूब्ड या खासगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या रॉकेटनं अवकाशात नेली होती। अखेरच्या टप्प्यात रॉकेटनं या गोष्टी 450 किलोमीटर उंचीवर प्रस्थापित केल्या। हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विक्रम 1 हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलंय। कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली। देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवलं आहे। मागणीनुसार छोट्या उपग्रहांना स्वस्त आणि लवचिक स्वरूपाच्या प्रक्षेपण सेवा देण्याच्या उद्देशपूर्तीच्या अनुषंगानं या रॉकेटची निर्मिती केली गेली आहे। उपग्रहांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत प्रस्थापित करण्याच्या क्षमतेनं हे रॉकेट सज्ज आहे। हे रॉकेट एकूण 4 टप्प्यात प्रक्षेपण प्रक्रिया पूर्ण करतं। त्याअंतर्गत अंतराळ कक्षेत अचूकतेनं प्रवेश करण्याकरता 3 टप्प्यांवर घन इंधनाचा तर अखेरच्या टप्प्यात द्रवरूप इंधनावर आधारित रमन इंजिनाचा वापर केला गेलाय। या रॉकेटची बांधणी ही संपूर्ण कार्बन कंपोझिट संरचनेची असून रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीची प्रणोदन यंत्रणा, 3D प्रिंटेड इंजिन आणि उच्च क्षमतेच्या घन इंधन रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आलाय। विक्रम 1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्कायरूट एरोस्पेसच्या पथकाशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांचं अभिनंदन केलं।
2: आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी।
1: प्रधानमंत्र्यांनी विक्रम 1 च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे। भारताच्या अंतराळ क्षेत्रातला खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग नवी दारं खुली करत असून नवोन्मेषाला गती देत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या एका संदेशातही म्हटलं आहे।
0: लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 6 खासदारांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला मंजुरी दिली आहे। संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे हे ते 6 खासदार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकास निधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा दिली आहे। याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करायलाही सभापतींनी मंजुरी दिली आहे। या खासदारांनी त्रिपुरातल्या नॅशनल सिटिझन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता। गुजरातमध्ये फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात लागलेल्या आगीत 9 जण मृत्युमुखी पडले असून 10 जण जखमी झाले। अहमदाबादजवळ रामोल गटराड मार्गावरच्या फटाके कारखान्यात ही दुर्घटना घडली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दुःख व्यक्त करत राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या वारसदारांना 4 लाख रुपयांची

तर जखमींना 50,000 मदत जाहीर केली आहे. आंध्र प्रदेशात गोदावरी नदीत मासेमारीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. पोलावरम जिल्ह्यात गोला गुडेम गावाजवळ आज ही दुर्घटना घडली. हे सर्वजण नदीत मासेमारी करत असताना आलेल्या जोरदार लाटेने वाहून गेले. 20 दिवसांच्या उपोषणानंतर सफदरजंग रुग्णालयात दाखल असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सलाईन वा इतर द्रवरूप तसंच अन्य कोणतेही औषधोपचार घ्यायला नकार दिला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे. वांगचुक यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर सतत देखरेख ठेवली जात असून त्यांचं समुपदेशनही केलं जात असल्याचं रुग्णालय प्रशासनानं कळवलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत वांगचुक हे गेले 20 दिवस नवी दिल्लीत जंतर मंतर इथं बेमुदत उपोषणाला बसले होते. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं पोलिसांनी त्यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलिसांनी सांगितलं. वांगचुक यांच्या परवानगीशिवाय त्यांच्यावर कोणतेही उपचार केले जाऊ नयेत अशी विनंती वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी केली आहे. दरम्यान वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर काही वेळातच काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी वांगचुक यांना धक्काबुक्की केली तसंच आंदोलकांनाही मारहाण केली असा आरोपही दिपके यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचं आज संध्याकाळी पुण्यात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. 21 ऑगस्ट 1941 रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले 3 महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगर शहराचे आमदार म्हणून ते निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. त्यातली नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत परीक्षक मंडळानं पुरस्कारांची माहिती दिली. 2024 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी हे पुरस्कार आहेत. ब्रह्मयुगमसाठी मामूटी आणि चंदू चॅम्पियन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला. प्रसिद्ध गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना मिळालं, तर सर्वोत्कृष्ट ग्राहकगायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला मिळाला आहे. मराठी चित्रपट विभागात पहिला पुरस्कार परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला मिळाला. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत युरोपमधील प्रतिस्पर्धी संघ फ्रान्स आणि इंग्लंड आज रात्री मियामी स्टेडियमवर तिसऱ्या स्थानकासाठी म्हणजेच कांस्य पदकासाठी संघर्ष करतील. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:30 सुरू होईल. उद्या रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिना आणि स्पेन एकमेकांशी भिडतील. हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. खासगी कंपनीनं विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी.

0: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आर्टिकल 370, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मामुटी, कार्तिक आयन, यामी गौतम यांचा सन्मान आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासाठी आज मध्यरात्री फ्रान्स आणि इंग्लंड यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झालेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रावसो कोलेकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या संत नामदेव यांच्या रचनेवर आधारित धनगरी ओव्या सिद्ध मल्लप्पा कथन.

पास

0: स्वतः देवाला
1: आणि स्वतः देवाला विचारतो पडहिला
0: वाटव्या धाग लागला चौदा उद्या भांडारात जगला पाणी उभा खालच्या खाली वरच्या वर झालं
1: आणि स्वतः तो देवाला

0: आईच्या पोर नगराला तास बावडी पाण्याला हवती सिद्धमाला पाणी गुण चालला सैला
1: आमदार पडलेला
0: हदीच्या पूर्णगराला मैदान माळाला गेला होता त्या वेळेला
1: आणि स्वतः सिद्धमाळा
0: ताज बावडी पाण्याला गेला होता एवढ्या वेळेत विचार केला होता सिद्धमाळा पान
1: आणि त्या त्रे वगताला
0: बाबा
1: काय झाला
0: म्हणलं 350 म्हणलं राखणी तहजी म्हणलं आपण कसं जायचं जात
1: म्हणून

0: सी नारायण मेरका हेला बघून
1: जसा मात्रा लाल होता पुष्कर येला
0: बाबा
1: काय झाला
0: साडेतीनशे म्हणला बंदी खायला टाकले तू म्हणला
1: अरे तू मात्र कुठणाला गळवणार सांग लवकर मला
0: तू कशाला सांग म्हणताना सिद्धमाळा बालाल तो बोलायला
1: अरे तू आता तो मात्र त्याला
0: बाबा
1: काय झाला
0: सिरजान मोठं काय म्हणला माझ्या काशिनी बिराबाच्या शेवला तास म्हटलं पाणी नाही आलूया
1: पाणी नाही एवढं म्हणताना स्वतः शिसेनारायण
0: बाबा
1: काय झाला
0: मी म्हणला बावडीला येणार कारण माझ्या फडीची राखण म्हणला झाकण केलं एवढ्या बारूला मी रातानं घालूया मला डोळे देतवा पाणी निबिरका
1: मी एवढं म्हणताना शिरमाळाप्पा त्यावेळी
0: ह्याला आपण तर ह्याला द्याव नाही तर आपण पाप लागेल गुरु छव म्हणून करणार नाही म्हणून शिरमाळाप्पाने काय केलं
1: मात्र शिशनारायणाला सांगायला
0: बाबा गावाचा खात म्हणला लिंगुडा चाळा म्हणला लिंगुडा आळात सौद जायचं
1: आणि उरपंत माघारी यायचं
0: गात निघून जा त्या डोळे येत्या तुला
1: एवढं बाबा म्हणताना एवढं बाबा म्हणता

0: ना
1: शशीनारायणना पळ काढायला एवढं काय करायला आपण अवघड आहे का म्हणलं
0: वय नक्कीच जाणार होतो आता ज्या आता
1: लिंगुड्याच्या आळ्याला गेला त्यावेळी
0: आणि स्वतः जाताना समजलं गेला
1: उरपडाला डोळाने कात निघून गेले तिथे माघारी फिरला
0: शशीनारायणाला लागलं होत दिसायला गडब गडबडीने मात्र
1: जायला म्हणलं आपण काहीतरी ओघवान घ्यावायच्याकडे
0: वैगे बावड्यावर पळत तो गेला
1: पळत गेला शिवजी महाराबाला लालवता बोलायला
0: आणि शिवमाळाप्पा पायरी लालवता उतरायला
1: शिवमाळाप्पा एक पायरी उतरलं का पाणी दोन पायऱ्या उतरत होत असं करत करत पाणी गेलं तळाला
0: आणि स्वतः त्याच विळीला
1: खाली तळाला राहतायला काय उत्तर बारवीला
0: आणि
1: सात बाबा

0: सिद्धमाळाप्पा गेला होता ताला सात आश्रमा खायला त्या बोलायला
1: सिद्धमाळाप्पाला
0: बाबा आम्हाला गंगेचा काहीतरी वगमान दे
1: आणि
0: वगमान दे म्हणता ना सिद्धमाळाप्पा काय झाला
1: आणि सिद्धमाळाप्पा कायला होता वगमान तो दिला
0: गंगेचे पूजा गंगेला सोडतील तुला परडी करू ना
1: आणि
0: तोर काय शिशी नारायण काय म्हणतोय
1: सिद्धमाळाप्पाला
0: सात्याश्रमाला बाबा वगमान दिला
1: आणि
0: आता मला सुद्धा वगमान दे
1: मग मात्र पुढे जा
0: असे म्हणताना त्यावेळी ना
1: सिद्धमाळाप्पाला
0: काय केलं
1: काय तो वगमानला
0: नागपंचमी बारा वाट्याचा काढतील तुझ्या

0: केलं
1: काय तो पंचमी
0: जातनाला नागपंचमी बारा वाट्याचा काढतेने तुझ्या नवन
1: आणि
0: दूध घालतेने वाळला तुला उपास धरतेने बाबा असा वगमान ते आला
1: आणि वगमान दिवशी माळा बात त्यावेळी
0: घर घेतला भरून जाव्या उशीर झाला म्हणून

0: खाई बर का सिद्धमाळप्पा निघून गेला होता कशा भाग फुलाला
1: आणि स्वतः भागला जाऊन मात्र सिद्धमाळप्पा
0: शिलके शिलके जाय शेवंती चापा मोगरा नाना परिजी बर का
1: फुल तोडून मात्र दुर्णा घेतला होता सिद्धमाळप्पानं बघलेला आणि घडा लावला होता खांद्याला सिद्धमाळप्पा निघून मात्र
0: हायदे निघून झाला इसीच्या तोंडाला भरल्या अंगाला मुकाट जाऊत
1: आणि
0: हायदे पाचे पांडवाचा भीम मिरका रकणीला होता
1: आणि स्वतः मात्र माजून दोघींना
0: सहीला तर मुकाडा जाव तर गुरु शव मानून घेणार नाही
1: चांग
0: बाला गाला

या रॅप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सीमा चंद्रगुप्ता यांनी गायलेलं एस नांदगावकर यांचं गीत.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम लोकसंगीत. या कार्यक्रमात आपण ऐकलात संत नामदेव यांच्या रचनेवर आधारित रावसो कोलेकर आणि सहकार्यांनी सादर केलेल्या धनगरी उभ्या. प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय

आताचा आपण ऐकलात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:45 थोड्याच वेळात ऐकूया समाचार संध्या. ठीक 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 राष्ट्रीय फिल्म पत्रिका, 10:00 अखिल भारतीय संगीत का कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण देवव्रत मिश्रा यांचं सतारवादन ऐकणार आहोत. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.